भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीत नंदू होनप यांचं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया महेश काळे यांनी गायलेलं श्रीधर भावे यांचं गीत.

महेश काळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 28 आषाढ शके 1948 अर्थात दिनांक 19 जुलै 2026. यावेळी पहाटेचे 5:56 होत आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग जोगिया.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया सूर्यस्तुतम.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शैला दातार यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांचं भजन आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत व्ही डी जोगळेकर यांची रचना, गायली आहे प्रभाकर कारेकर यांनी आणि संगीत अनिल मोहिले यांचं आहे.

अच्युत ठाकूर यांनी गायलेलं संत माणिक यांचं भजन आपण ऐकलं. मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत स्वरदा साठे यांच्या स्वरात रवींद्र भट यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत बापट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत यशवंत देव यांचं होतं. आणि या गीतासोबतच भावधार मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोतेहो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, असं म्हणतात की अडचणीत असलेल्या व्यक्तीला नेहमीच मदत करावी. तुम्ही केलेली एक छोटीशी मदत त्या व्यक्तीचं आयुष्य बदलवू शकते. अडचणीच्या वेळी दिलेला आधार त्या व्यक्तीला आयुष्यभर लक्षात राहतो. गुळ तिथे मुंग्या ही म्हण तर सर्वांनाच माहीत आहे. अर्थातच सुखात सगळेच जवळ येतात, पण दुःखात सोबत देणारे हात फार थोडे असतात. अडचणीच्या काळात तुम्ही दिलेला शब्द, केलेली मदत आणि दाखवलेली आपुलकी कधीच विसरली जात नाही. त्यावेळी तुम्ही केलेला साधा फोन, केलेली साधी विचारपूस समोरच्याचं आयुष्य सावरू शकते. संकटात साथ दिली की नातं घट्ट होतं, नात्याची मुळं खोलवर रुजतात. अशावेळी दाखवलेला विश्वास आयुष्यभराची पुंजी ठरू शकतो. श्रोते हो, एखादी व्यक्ती तुमचं नाव लक्षात ठेवते ते तुमच्या शब्दांमुळे नाही तर तुमच्या कृतीमुळे. वेळ बदलते तशी परिस्थितीही बदलते, पण अडचणीत उभा राहिलेला माणूस कायम मनात राहतो. म्हणूनच मदत करताना फायदा किंवा तोटा पाहू नका. आज तुम्ही कुणासाठी उभे राहाल तर उद्या कदाचित तीच व्यक्ती तुमच्यासाठी भक्कम आधार बनेल, कारण अडचणीत जपलेलं नातं कधीच तुटत नाही.

0: बरे श्रोते हो, जगूया आनंदी कार्यक्रमापुरती मला वर्षा जानवेला निरोप द्या. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी. विषय आहे हुमणी अळीचं नियंत्रण. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा. स्पॉन्डिलिसिस आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा भाग 3. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती असेल आकाशवाणी जळगाव केंद्राची. आज सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्तिगाथा या मालेत संत जनाबाईवरील भारती बिरजे डिग्गीकर यांचा लेख. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा केतकी ते इंदापूर रिंगण या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही प्रसारित करू. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असेल. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे. आज या मालिकेचा भाग 69. सकाळी 9:30 सामुदायिक गायन पाठ भाषा उडिया. गीतकार कालिंदीचरण पाणीग्रही, संगीतकार अक्षय कुमार मोहंती. सकाळी 9:45 नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. आपली आवड श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित त्यांच्या पसंतीचा गीतांचा कार्यक्रम आज सकाळी 11:05. दुपारी 12 वनिता मंडळ. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. यामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्यांच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि त्यानंतर स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळा. दुपारी 1:40 बुलढाणा जिल्हा वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवावाणी. निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत. निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. यात हर्षदा जोशी आणि उत्कर्षा जोशी यांच्या कथा आणि कविता आणि मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. आज संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात

0: ते समक्ष मुद्दे आणि रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, कलाकार विदुषी श्रीमती बालामणी ईश्वर यांचं कर्नाटकी गायन, हे तीनही कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 वाजता विनायक प्रभू यांचं गायन राग बिभास, दुपारी 2:30 वाजता वनमाला दीक्षित यांचं कर्नाटक संगीतात च्या कार्यक्रमात व्हायोलिन वादन राग अठाणा आणि सिमेंद्र मध्यम, आणि संध्याकाळी 5:02 जयंती रामा यांचं गायन राग रवी चंद्रिका मोहना आणि पिलू. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज सकाळी 5:30 वाजता मिळालेल्या नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस इतकं होतं. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथे 26 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 78%. पावसाची नोंद सांताक्रूज इथे 31.1 मिलीमीटर इतकी करण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. हा इशारा 75 किलोमीटरच्या आतील सागरी अंतरासाठी आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज सोबतच कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. या तीनही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कार्यक्रमात आता ऐकूया हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी. त्यामुळे हुमणीचं वेळीच नियंत्रण करणं अतिशय जरुरीचं आहे. हुमणी ही चाफर भुंगेरे, मे भुंगेरे, जून भुंगेरे, मुळे खाणारी अळी, खतातली अळी इत्यादी नावांनी ओळखली जाते. हुमणीच्या अंडी, अळी, कोश आणि भुंगेरे अशा 4 अवस्था असतात आणि या 4 अवस्था वर्षभरात पूर्ण होतात. विशेष म्हणजे पहिल्या 3 अवस्था जमिनीखाली आणि 4थी भुंगेरे अवस्था फक्त जमिनीबाहेर असते. त्यामुळे हिचं नियंत्रण जमिनीत आणि जमिनीबाहेर असताना करावं लागतं. प्रौढ भुंगेरे मादी 5 ते 10 सेंटीमीटर खोलीवर जमिनीत 50 अंडी घालते. जूनच्या सुमारास म्हणजे फक्त 10 ते 15 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीला ही अळी दह्यासारखी पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर पांढरट, पिवळी, गुबगुबीत, इंग्रजी सी आकाराची असते. अर्धगोलाकार आकारात जमिनीत पडून राहते. 5 ते 7 महिने तिची अवस्था असते. जून ते ऑक्टोबर या दरम्यान पिकांची मुळं कुरतडून मोठं नुकसान करते. त्यानंतर कोशावस्थेत जमिनीत खोलवर जाते. ही कोशावस्था 2 ते 4 आठवडे राहते. 40 ते 70 सेंटीमीटर खोलीवर ही कोशावस्था ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते. कोशावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पाऊस पडेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने जमिनीतच मातीच्या घरात काहीही न खाता पडून राहतो आणि मग पहिला मृगाचा पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडतात आणि लगेच त्यांचं मिलन सुरू होतं. मिलनानंतर 4 ते 5 दिवसात अंडी देणे सुरू होते. अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम असतो. हुमणीची अळी अवस्था जास्त नुकसानकारक आणि मग त्याच्या पाठोपाठ भुंगेरे अवस्था नुकसानकारक असते. अळ्या पिकांची मुळं पूर्णतः कुरतडतात. त्यामुळे पिकं कोमसतात आणि मरतात. तसंच भुंगे कडुनिंब, बाभूळ, बोर या झाडांची पानं खातात. याशिवाय पिकांचे कोवळे शेंडे आणि पानं फस्त करतात. त्यामुळे नुकसान होतं, म्हणून हुमणीचं नियंत्रण करण्यासाठी मशागतीचे उपाय

0: जैविक आणि रासायनिक उपाय अशा पद्धतीने करावं लागतं. मशागत पद्धतीमध्ये नांगरट केल्यानंतर ढेकळे फोडल्यानंतर आढळणाऱ्या आणि आंतरमशागतीचं कोणतंही काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. सूर्यफुलासारख्या प्रतिकारक्षम पिकाची फेरपालट करावी. इतर पिकात सापळा पीक म्हणून एरंडी, ताग, भुईमूग घ्यावीत. कोमेजलेल्या पिकाखालच्या अळ्या शोधून नष्ट कराव्यात. शेतात पाणी साचू दिल्यास अळ्या जमिनीतच गुदमरून मरतात किंवा पक्ष्यांचं भक्ष्य बनतात. खतात आढळणारी हुमणी वेचून तिचा नाश करावा. जैविक उपायामध्ये कावळे, मैना, बगळे, घार या अळ्या खातात. शिवाय कुत्री, कोल्हे, बेडूक, उंदीर, मांजर यांनाही या अळ्या खाद्य म्हणून आवडतात. काही बुरशी आणि जीवाणू यांचाही वापर करावा. रासायनिक उपायामध्ये 10% फोरेट एकरी 10 किलो नांगरणीच्या वेळी वापरावं. उभ्या पिकात क्लिनोफॉस फवारावं. भुंगेऱ्यांचं नियंत्रण करण्यासाठी पहिला पाऊस होताच सूर्यास्तानंतर लगेच बाभूळ, बोर, लिंब ही झाडं हलवावीत. त्याच्यावर मिलनासाठी आलेले भुंगेरे जमिनीवर पडतील ते गोळा करून नष्ट करावेत. या झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत. सापळ्यात अडकलेले भुंगे नष्ट करावेत.
1: हुमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवासंचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जयी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योग निद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना, गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
0: आत्ताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे हं. वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे बर का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना,

0: म्हणजे दगडी भिंत. ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचरांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यानपिढ्या टिकतात बरं का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवर भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
1: जुनेराची भक्तीध्वजा संत जनाबाई भाग दुसरा. राजाई गोणाई अखंडित तुझे पायी मज ठेवियले द्वारी नीच म्हणून बाहेरी नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा देवा केव्हा क्षेत्र देसी आपुली म्हणून जनी दासी. नामदेवांच्या कुटुंबात तिची दिशा तिला कळली आहे. आपल्या सत्तेचं स्थान या विषम समाजात नशिबाच्या उफराट्या खेळात फक्त विठ्ठलाच्या अधांतरात आहे हे तिला नीटपणे जाणवलं आहे. मात्र तिचं हे दुर्दैवच तिला तिचं बलस्थान करायचं आहे. कारण एकदा विठ्ठलाने तिला आपलं म्हटलं की सगळ्या निष्प्रेम जगण्याचं प्रेमपारण फिटणार आहे. मी तो समर्थाची दासी मिठी घालीन पायासी हाच माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव. जनाईने आयुष्याचे ऋतू कधीच नाकारले नाहीत. तिच्या निष्प्रेम जीवनात यौवन आलं. यौवनात प्रेमाचा वसंत ऋतूही आला. जनी आता अशक्य कोटीतल्या प्रेमात बुडून गेली. हे प्रेम कुणा हाडामासाच्या माणसावर नव्हतं तर सतत जी त्याच्याशी संवाद करत होती त्या साक्षात विठ्ठलावर होतं. विठ्ठल आता अहर्निश तिच्यासोबत वावरू लागला होता. तिच्या भक्तीच्या प्रेमाच्या शक्तीने तो जणू कल्पितातून वास्तवात साकार झाला होता. तो दिवसभर तिला तिच्या कामात मदत करत होता. या अशक्य कोटीच्या भक्तिमय हृदबंधामुळे जनाबाईच्या जीवनात कठोर सत्व परीक्षेची वळणं आली. आता दासी म्हणून होणारा उपहास जाऊन थेट सामाजिक रोष आला. चोरीचे आणि चरित्रहीनतेचे आरोप दासीवर करणं अगदी सोपं असतं. तेही झालंच. तिला देहांत शिक्षा ठोठवण्यापर्यंत वेळ आली पण विठ्ठलाने त्याचं निवारण केलं. शेवटी समाजाला जनीच्या जगावेगळ्या तपोसामर्थ्याची प्रचिती आली. आता जनाईचा सात्विक संताप तिच्या अभंगसृष्टीतून वाहू लागल्या. एका श्रमिणीला शोभेल अशा बंडखोरीने तिचे शब्दच अंगार झाले. होय, मी कुलस्त्री नाही. मी विठ्ठलासाठी वेसवा झाले आहे. बाजारात आले आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा. रिघाले केशवा घरी तुझे. जनाईची सशक्त अभंगसृष्टी वेदनांच्या उच्चारांनी आणि क्रांतीच्या अंगारांनी रसरसलेली आहे. तिचं स्थान पददलित स्त्री परिप्रेक्षातून एका अत्यंत महत्वाच्या काळाचं त्यातल्या संत परिवाराच्या संबंधांचं भान देणारं म्हणून अनन्य आहे. जनाबाई लौकिकाचा सतत प्रतिभेच्या

0: अलौकिक पातळीवर स्वीकार करतात. त्यामुळे तो काळ त्याच्या तपशिलांसकट त्यांच्या अभंगात कथनात्मक डौलाने जिवंत होतो. त्यातील प्रतिमासृष्टी घरा अंगणापासून ते बाजार व्यापार व्यवहारापर्यंत अशी विस्तृत आहे, कारण एका दासीने श्रमिक जीवनामुळे समाजात केलेल्या मुक्त संचाराच्या मुक्त वावराच्या त्या खुणा आहेत. हे अभंग बहुउद्देशीय आहेत. त्यात ज्ञानेश्वरी भावंडांच्या, समकालीन महान संतांच्या जन्मतिथीच्या नोंदी आहेत. त्याचं प्रत्यक्ष केलेलं रूपवर्णन आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी नामा करांगुली धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. या अनन्य सुंदर चित्रात समकालीन महान संतांचं नक्षत्रांगण उतरलं आहे. मुक्ताईच्या सौंदर्याचा प्रत्यक्षदर्शी निर्वाळा आहे. देवाच्याही पुढे चालणाऱ्या ज्ञानेश्वरांचं अमाप कौतुक आहे. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे असा विलक्षण आग्रह जनाई ज्ञानेश्वरांना करते. यात सर्व आलं. स्त्री जन्म म्हणून न उभावे उदास, साधू संते ऐसे केले मज, संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेमकळा. स्त्रीत्व आणि दास्य या दोन्ही जडभारी बंधनांना संत जनाबाई अशा लीलया उल्लंघून गेल्या.
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 1:55 श्रोते सकाळचे 7:05 आणि 55 सेकंद झाली आहेत. ऐकूया हा संदेश.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मांजोळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी.

0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली. पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
2: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे.
1: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
3: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे.
1: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम 1 काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं आहे. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकासनिधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
4: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचे एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 497,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्या समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
1: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाणांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक

स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होणार आहे. भारताच्या पीव्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली, त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 7:22 आणि 24 सेकंद झाली आहेत। आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयी।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:23 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आज 19 जुलै. 19 जुलै 1827 थोर भारतीय स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक मंगल पांडे यांची आज जयंती. इंग्रजांविरुद्ध क्रांतीची सुरुवात करणारे पहिले क्रांतिकारक म्हणून मंगल पांडे यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं आहे. 19 जुलै 1938 पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ जयंत विष्णू नारळीकर यांची आज

0: बहुजन सुखाय
1: बहुजन हिताय
0: बहुजन सुखाय
2: आकाशवाणी मुंबई
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी
6: आपली मराठी
5: अभिजात मराठी.

0: Maragi.
1: Apli Maragi.
0: Abhijat Maragi.
1: Apli.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
3: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1-17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशी ही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
2: अगदी बरोबर.
3: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुक्त नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
2: म्हणजे विश्वकोश 1-20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम आपण म्हणालात की

0: सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम ह्या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
1: नक्कीच.
0: हा,
1: अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपयविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत, परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे.
0: नव्यानेच ते तयार केला.
1: बरोबर. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेजिस्टर आणि रोध या शब्दाला रेझिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
0: अगदी बरोबर.
1: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही, तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
0: मॅडम, विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो, पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची, पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
1: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला येथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्रीकोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खरं तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर पारिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात, परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहे.
0: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
1: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो, परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिकशास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्वरूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणित त्याचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषंगिक आहे असं.
0: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाहीयेत.
1: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
0: अगदी ती गरजच आहे.
1: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय, पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत, तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही, तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
0: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
1: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीयदृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते, म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्हीही भिन्न भिन्न आहेत, पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
0: मॅडम, विश्वकोशासाठी नोंद लेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
1: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत, त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता, त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंद लेखकांनी आपल्या नोंद लेखन करताना वापरावे अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18 खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18 पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे. त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
0: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयी

0: च्या मत सूचना अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आपली मत सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी आपली.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मजली कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं. पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात. त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅम. नमस्कार.
1: मी आता जसं म्हणाले तसं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुख सोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुख सोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
2: मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं असं कुठेही हे मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे.
1: बरोबर.
2: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते
1: आणि
2: आरोग्यासाठी पण चांगलं हे ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं. कंगराळ घसराळांचं सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं माझ्या, कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेटच्या पुढे आपण होईल, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही नाही काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे. म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्याचा डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्यांचं बुकिंग करून टाकलं. थोडस 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच. पार्किंग सुविधा चांगली त्यांनी दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्यांनी दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही बुक केला वगैरे. अशा सुखसुविधा ऍक्च्युली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते तर ब्रॉडेस मॅडम.
1: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
2: नाही, साताऱ्याचा नोट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा चांगली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिली आहे, मी वेल हे केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण, किचन म्हणा, बाकीच्या सुविधा वगैरे. साधारण साधं उदाहरण घ्यायचं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित.

0: परमानंट साठी जागा त्यांनी ठेवलेली आहे.
1: अशी
0: परत वॉर्ड वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली त्यांनी चांगल्या, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे. ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात. आणि असं असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं इकडे, पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे.
1: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या. येस येस, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून. आणि भिलारे सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम. हनाव गुड्डैया.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोतेहो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कांगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यावेळी सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया भावधारा, तत्पूर्वी हा संदेश.
5: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
6: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
5: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
4: श्रोतेव, भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना.

श्रोत्या भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया एक निवेदन. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी हे निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटांकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील

0: स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 41-56-12 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. निवेदन संपलं.
1: आकाशवाणीच्या
0: श्रोतेव, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळचे 7:55 झाली आहेत. ऐकूया हा संदेश.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजीलॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1

या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला तिसरा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीपटेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्यपदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस माल्ग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3र्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोल्स

0: ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज 19 जुलै रोजी आपण ऐकणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भूत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे.

0: रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारा यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून, फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानी धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राहणार शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणारी. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर, जे गुरु मला भेटले त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे, रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागं बरेच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग निघाला, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेले असते असं रिंगण होते. ते
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं, सगळ्यांचं.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते

0: सगळं बघून अनुभव लय भारी भेटला असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
1: छान वाटलं. डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
2: मी रस्ता सुरक्षा दल वाहतूक सुरक्षा कोकण विभाग डॉक्टर मणिलाल रतिलाल सिंपी या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो आणि इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा आयोजित केला खूप असा अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
3: श्रोत्यांनो, कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
4: श्रोत्यो नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
5: नमस्कार रामकृष्ण.
4: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात, तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
5: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती, तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून. एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपल्याकडून मी झाला होता असं मला वाटतंय, आणि सुदैवाने माझ्या मुलीची मला वारी ठेवलेली आहे आणि वारीला वारी म्हणजे काय हे मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, तर आपण त्यांना त्यांच्या भाषेत तर नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मग मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपण ते गुढी पाडव्याच्या दिवशी या वर्षी लॉन्च केलं आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय हे सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
4: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
5: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत मेन कॅरेक्टर आणि ते आम्ही आता वारीमध्ये तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर आणि त्या मिनिएचरच्या नजरे पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतोय. जेही मुले त्याला पाहतात कुठू आले त्याला हात लावतात देत काय राय विचारतात देत आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीन मध्ये मुलांना अडवून न ठेवता आपण काही मर्चंटाईज बनवले ते की काही एज्युकेशन गेम्स आहेत वारकरी तंत्रज्ञानाच्या. वारकरी तंत्रज्ञानामध्ये ना चंद्रीपूरला खूप महत्व आहे. चंद्रीपूर हे सहा विचार आहेत मानवाचे, काम, चद, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनू आपत. आता थोडक्यात याचं महत्व आहे तात्रांमध्ये आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय येते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची जयंती अ आई जी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची बनवू शकतो, म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेलं आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही छोट्या वारकऱ्यांना वारकरी तंत्रज्ञानाची गोडी तिथे लागेल या दृष्टीने काम करतो.
4: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
5: धन्यवाद रामकृष्ण.
3: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलंय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्यानी गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा यूथ कोलाज.
6: विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा.

0: विठ्ठला श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर। नमस्कार सार्थक महाराज वांकर अकलूज, आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे, वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते। कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात। ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता हे जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल। रामकृष्णारी
1: रामकृष्ण हरी। मी दिशा तासगावकर। वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो। ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते। कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा। सकाळपासून तिची आतुरतेनी वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे, ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे। ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे।
2: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर। पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय। पंढरीचा विठोबा कसा आहे तर तो सामान्य माणसासारखा आहे। कांबळ खांदी वाहन पायी डोई समुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली। पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे। आषाढी कार्तिकीची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते। आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो। तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळीतो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा।
3: माझं नाव मुदित गावकर। मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे। गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे। पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते। वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही ह्याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं, रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते। तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला, म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोहोचला। त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवले। या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे, पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं। ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्वाची आहे। आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर। पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे ते आपण बदलू शकत नाही, तर ते ॲक्सेप्ट करायचं। आणि ह्या गोष्टीला संतांनी सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे। तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावता माळी महाराज म्हणतात की समयासे

0: साधारण व्हावे, देव ठेवीला तैसे राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
1: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
2: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खर तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असत. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी भक्तिरसा विण कोरडे वारी, भव संकटे वारी

अहो मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तर जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी होऊया.

0: नाला।
1: श्रोते हो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे। आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत। लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत। कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे। सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे। गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट। याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच, पुन्हा भेटूया। आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून आता आम्ही आपला निरोप घेतो। तोपर्यंत नमस्कार, रामकृष्ण हरी।

पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं गौरी लागू यांनी, निर्मिती सहाय्य गौरव शिंपी यांचं, तर सादर करते होते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मी पंढरीची. हा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे. आज या मालिकेचा भाग 69वा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 10वा भाग.
1: 14 एप्रिल 1944 मुंबई बंदरात उभ्या असलेल्या SS फोर्ट स्टायकिन या जहाजावर महाभयानक स्फोट झाला. या स्फोटामुळे गोदीच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तारा तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गोदीच्या परिसरातली स्फोटामुळे मोडकळीला आलेली अनेक गोदामं रिकामी करण्याच्या कामासाठी लष्कराची अख्खी पलटण झुंपली. काळबा देवी, मस्जिद, मोहम्मद अली मार्ग इत्यादी ठिकाणी असलेल्या इमारतीतील व्यापाऱ्यांची कार्यालयं जमीनदोस्त झाली. त्यात असलेल्या त्यांच्या हिशोबांच्या चोपड्या, रोकड, सोनं नाणं यांची जपणूक करणं आणि ज्याची त्याची ओळख पटवून देणं हे फारच मोठं काम होतं. पोलिसांनी हे काम पेललं. हे काम पुढचे अनेक दिवस सुरू होतं. मस्जिद इथल्या बरोडा स्ट्रीट, आत्ताचा केन पाटील रोड, ह्या स्ट्रीटवरच्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 800 लहान मोठे हिरे सापडले. त्यातला एक हिरा सुमारे 10,000 रुपये किमतीचा होता. 1944 सालचे 10,000 रुपये. ह्या हिऱ्यांचे मालक देवजी रतनसी असल्याचं शोधून काढून ते हिरे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. एका इमारतीच्या ढिगाऱ्यात 55,000 रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याही ज्याच्या होत्या त्याची ओळख पटवून त्याला परत देण्यात आले. इमारतींना लागलेल्या आगीत किती रुपये भस्मसात झाले याचा कधीच पत्ता लागू शकला नाही. अनेक अर्धवट जळलेल्या नोटा व्यापारी भागात पसरलेल्या दिसून येत होत्या. ह्या स्फोटामुळे शहरात लागलेल्या आगींमध्ये सुमारे 55,000 टन अन्नधान्य स्वाहा झालं. लोकांवर उपासमारीची पाळी आली.
2: स्फोटामुळे कोसळलेल्या इमारतीत ते ढिगारे हलवून ती जागा मोकळी करण्याचं काम म्युनिसिपॅलिटीचे सिटी इंजिनियर मोडक यांच्या देखरेखीखाली चालू होत. अर्धवट कोसळलेल्या इमारती पाडण्याचं काम सुरू झालं होतं. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या आवाजांमुळे मुंबईकर घाबरेघुबरे होत होते. त्यातच बोटीत झालेल्या स्फोटानंतर न उडालेले बॉम्ब्स आणि बंदुकीच्या गोळ्याही सर्वत्र पसरल्या होत्या. अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना त्यांच्या दगडविटाही काही बॉम्ब्सवर पडून स्फोट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळेही घबराट पसरली होती. अशा स्फोटांचे आवाज

0: आले तरी घाबरू नका असं आवाहन म्युनिसिपालिटीला करावं लागत होतं. पडलेल्या घरांचा राडारोडा वरळीला रेसकोर्सच्या परिसरात नेऊन टाकण्यात आला होता. पडझड झालेल्या इमारतीतले भाडेकरू अक्षरशः रस्त्यावर आले होते. अनेक लोक बेघर झाले होते आणि अनेक बालक अनाथ.
1: यात नेहमीप्रमाणे संकटात संधी शोधणारे लोकही आपले हात धुवून घेत होते. कोसळलेल्या घरातून चीज वस्तू पैसे चोरण्याचं प्रमाण वाढलं होतं. पोलिसांना आता एक नवीनच काम लागलं होतं. विमा कंपन्यांनी भरपाई देताना नेहमीप्रमाणे हात वर केलेले होतेच.
0: पुढचे 3 दिवस व्हिक्टोरिया गोदीतली आग विझवण्याचं काम अविरत सुरू होत. गोदीतल्या जवळपास सर्वच इमारती नष्ट झाल्या होत्या. ह्या स्फोटामुळे अदमासे 2 कोटी पाऊंडाची मालमत्ता नष्ट झाली असावी असा अंदाज लावला गेला. माणसं किती मेली त्याचा कोणताही नक्की आकडा उपलब्ध नाही. काही माणसं पार नाहीशीच झाली, त्यांची प्रेतही मिळाली नाही. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात तरंगणारी प्रेत सापडत होती. तरीही एक अंदाज म्हणून 500 ते 700 माणसं ह्या स्फोटात मेली असावीत. बोटीवरचा कुणीही अधिकारी कर्मचारी वाचला नव्हता.
1: SS फोर्ट स्टायकिन बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ यानं घेतलेल्या हरकतींनंतरही विध्वंसक स्फोटकांबरोबरच कापूस तेल इत्यादी शीघ्र ज्वालाग्राही वस्तू जहाजावर लादण्यात आल्या होत्या. कॅप्टन नायस्मिथ या स्फोटात मरण पावला. त्याचं प्रेतही सापडलं नाही. जहाज वाचवण्याकरता त्यानं अखेरपर्यंत केलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून त्याला मरणोत्तर गौरवण्यात आलं. जहाजातून बाहेर पडणारा धूर नेमका कुठून येतो हे पाहण्याकरता जीवाची पर्वा न करता जहाजाच्या सामान कक्षात शिरलेला जहाजाचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन यालाही त्यानं दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल गौरवण्यात आलं.
0: फोर्ट स्टायकिनला आग लागल्यानंतर बोटीवर गेलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सॅडलर या स्फोटात मरण पावले. त्यांच्या सोबतच डॉक आणि रेल्वे मॅनेजर जॉन निकोलसन, डॉक मास्टर मार्तेस, डेप्युटी मॅनेजर जॅक्स, मिस्टर स्कॅली, सुप्रिंटेंडंट सेल्वेज कोर, फोर्ट फायर स्टेशनचे प्रमुख रुस्तम पालमकोट हे अधिकारीही जागीच मरण पावले. त्यांच्या मृत शरीराचाही पत्ता लागला नाही.
1: या स्फोटात फायर ब्रिगेडचे हेरॉल्ड पाल्मर, रॉबर्ट अँड्र्यूज, आर्थर रेनॉल्ड्स इत्यादी 13 अधिकारी आणि 53 कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यापैकी अनेकांची प्रेत सापडली नाहीत. 71 जवान जखमी झाले. स्फोटात आपलं बलिदान देणाऱ्या फायर ब्रिगेडच्या या अधिकारी आणि जवानांच्या मृत्यू प्रित्यर्थ दरवर्षी 14 एप्रिलला त्यांना मानवंदना दिली जाते आणि 14 ते 20 एप्रिल हा आठवडा अग्नी सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
0: दिनांक 14 एप्रिल 1944 या दिवशी दुपारी 4 ते 4:30 दरम्यान झालेले 2 महाप्रचंड स्फोट होते, ज्यांची नोंद पुण्याच्या सिमला वेधशाळेच्या भूकंप मापन यंत्रावर झाली होती. जगात तेवढ्या क्षमतेचा स्फोट तोवर झाला नव्हता. ह्या स्फोटाला मागे टाकणारा नंतरचा स्फोट म्हणजे अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब. मुंबईच्या गोदीत झालेल्या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच शिल्लक उरले नव्हते. गेले काही दिवस तुम्ही ह्या स्फोटाचं जे वर्णन ऐकलं ते अनेकांनी अनेकांकडून आणि सरकारी कागदपत्रांवरून माहिती घेऊन नंतर केलेलं आहे.

मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा आज आपण ऐकला 10वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलत. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. सकाळचे 9:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकत होतात आदर्श शिंदे यांनी गायलेलं प्रणीत कुलकर्णी यांचं गीत, संगीत होतं नरेंद्र भिडे यांचं आणि चित्रपट देऊळ बंद.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात अखिल जोशी यांची रचना, संगीत अभिजित नार्वेकर यांचं आहे आणि चित्रपट चीटर.

0: चीटर या चित्रपटातील गीत आपण ऐकलात.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन ए

0: मोठी सून
1: मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. बेला शिंदे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं. आणि या गीताला संगीत दिलं होतं अविनाश आणि विश्वजीत यांनी.
0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे
2: इतकी काय घाई होती
0: अग,
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30.
8: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते याबरोबरच गीतबहार हा चित्रपट

संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत सामुदायिक गायन पाठ, भाषा उडिया.

0: तुमने गाना सीख लिया, इसे अब तुम सब मिलकर गाओ देखें।
1: 1 2 3 4

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 9:48 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद अडफडकर यांच्या स्वरात

0: प्रल्हाद अडफडकर यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची नाट्यरचना आपण ऐकलीत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

प्रदीप नाटेकर यांच्या स्वरात जी बी देवल यांचं हे नाट्यगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यपराग हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. आम्ही दोघे राजा राणी या चित्रपटातील गीत आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि याला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.
1: ये रे पावसा तुला देतो पै

0: आम्ही दोघे राजा राणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं अरुण पौडवाल यांनी.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AI

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत राम कदम यांनी दिलं होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी निवेदन ऐका. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: बाई पण भारी देवा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
0: श्रोते यासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विनायक प्रभू यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग बिभास. मध्यालय बंदिश झपतालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत पिया तुम वही जाओ. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत प्यारी प्यारी बतिया कर कर मोहन. त्यांना तबला साथ अनुतोष देघरिया यांची आहे. ऐकूया विनायक प्रभू यांचं गायन राग बिभास.

0: विनायक प्रभू यांनी गायलेला राग बिभास आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अनुतोष देघारिया यांनी. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील हिंदी बातम्या आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात मी सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ही रचना. गीताला संगीतबद्ध केलं आहे राम फाटक यांनी आणि या गीताची पसंती कळवली आहे शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

संत सेना महाराजांची ही रचना आपण ऐकलीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया संसार या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. आणि या गीताची पसंती करणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: श्रोते हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आणि कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात अनिल कांबळे यांची रचना। गीताला संगीतबद्ध केलं आहे श्रीधर फडके यांनी आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाश दादा जैन। ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अर्चना कान्हेरे यांनी गायलेलं ययाती देवयानी या नाटकातील हे पद. पदरचना कुसुमाग्रजांची आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेके. या पदाची रचना, या पदाची आवड करणारे श्रोते आहेत तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे पद ययाती देव यांनी या नाटकातील.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघराज कोलते रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर. तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत. गीत गायलं आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. चित्रपट आहे हा खेळ सावल्यांचा. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. बरे तर श्रोतेहो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोतेहो, सकाळचे 11:40 झाले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकूया, पण त्याआधी काही संदेश.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: हे तुझ्या नावे,
1: इतकी काय घाई होती
0: अग,
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
1: काय
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमण रणदिवे यांनी गायलेलं हे गीत. हे गीत आता ऐकूया गोविंद पोळे यांच्या स्वरात. रचना आहे रमण रणदिवे यांची.

0: सकाळचे 11:51 झाली आहेत.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415-612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. निवेदन संपलं. कार्यक्रमात आता ऐकूया गजाननराव वाटवे यांच्या स्वरात हे गीत.

जे के उपाध्ये यांचं गीत आपण ऐकलं, गजाननराव वाटवे यांच्या स्वरात. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मध्यानीचे 12 वाजले. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं, नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविध रंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असे ना झाडं असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का, की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हदगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होतो.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खरं तर शेवग्याची, हादग्याची या फुलांची,
0: बरोबर,
1: स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या. आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
0: आणि त्याला चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच. नारळाचं एक झाड लावायचं, लोक आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या माझ्या माहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं, म्हणजे देवाला तर
0: पाहिजेत
1: म्हणून त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा
0: होत होता. बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
1: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजीसारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणजे काही फुलांची आपण सरबत तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. अँटी एजिंग, अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
0: बरोबर.
1: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो. ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात. आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
0: बरोबर.
1: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, याच्यात पेप्टाइड्स आहेत किंवा फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं.
0: बरं.
1: पण इतर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरात बाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू, तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतः झोंगून आणलेली फुलं,
0: बरोबर,
1: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर छान
0: मस्त. साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
1: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिला नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा, म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी काही नसतात ती कधीही घेऊ नयेत, पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फूल ज्याला जपाकुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
0: चांगलंच आहे,
1: फारच छान. तर ते फूल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो,
0: आणखी
1: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
0: बरोबर.
1: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे मी काय करते, मी त्याचे देठ काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात, ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉकमध्ये, म्हणजे ती हवा
0: बंद होतात
1: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
0: तर अशी ही वेगवेगळी, तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया, सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
1: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी विटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे ती आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
0: ती कशी पद्धतीने करायची
1: सांगते ना, फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच करत बसू नये.
0: हा
1: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं ते दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकसं परतवून काढा.
0: बर.
1: की झाली भाजी.
0: हा
1: म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील, त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि जेवायला बसायचं.
0: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
1: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
0: प्रोसेस
1: आहे, हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे. जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा, केळफुलाची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो, तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो ना, तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
0: आणखी कुठली?
1: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे. तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायची आहेत कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये, म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
0: बरोबर.
1: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
0: ती कशी करायची?
1: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवले आणि मग काय तुम्हाला दाणे कूट घाला, तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
0: बरोबर.
1: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते, पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
0: बर,
1: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात, पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात, पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
0: कारण बरोबर,
1: हा, कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात.
0: त्याबरोबर पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली जात नाही. आणखी कुठली रेसिपी आहे?
1: लाल भोपळ्याची फुलं.
0: बर,
1: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
0: बर,
1: तर वेलाला ना मेल फिमेल अशी दोन प्रकारची फुलं येतात.
0: बर,
1: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात, आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावीत, ती भरपूरच प्रमाणात येतात.
0: बर,
1: पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे कीटक पक्षी असे बागेत आलेले असतात, आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
0: बर,
1: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
0: बर,
1: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी, आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि भुकेसर काढून टाकावा, आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
0: बर,
1: अतिशय छान लागते.
0: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं
1: फूल, मीठ साखर दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत,
0: बरोबर,
1: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलामध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं, आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन मिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
0: म्हणजे या फुलांची,
1: फुलांची भजी.
0: बर,
1: अतिशय छान लागते ही भजी.
0: त्याच्यात पण ती आपण चिरून घालून,
1: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून, हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
0: बर,
1: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
0: बर,
1: आणि तळून काढण्यापेक्षा शॅलो फ्राय करावी.
0: वा,
1: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत छान, आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, सूप करू शकता शेवग्याचं. हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
0: बर,
1: म्हणजे अवेलेबल असतील तर.
0: हा,
1: सुकवून ठेवली तरी चालतात, म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित,
0: पण वाळवल्यामुळे,
1: वाळवल्यामुळे, पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
0: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो, आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
1: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेवगा, शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
0: बर,
1: हा, आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हा, तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी घालतात, मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
0: बरोबर,
1: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
0: ओके,
1: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
0: केव्हाही
1: नाही का? हा, म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
0: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
1: खाण्याला योग्य असतात.
0: बरोबर,
1: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोप उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
0: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
1: आता आपण फुलांपासून ना वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
0: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
1: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण बिनधास्त सगळ्यांना म्हणजे आबाल वृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
0: खरं
1: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
0: बरोबर.
1: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिनधास्त.
0: ती कोणती कोणती फुलं आहेत?
1: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण.
0: हो,
1: म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
0: बर
1: म्हणून ती फार फेमस आहेत.
0: बर,
1: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच, म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं, त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या निळ्या रंगाचा वापर करून आपण तऱ्हेतऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
0: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
1: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात, कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
0: हो,
1: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला, एक ग्लास सरबत करायला 3-4 फुलं पुष्कळ होतात. अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
0: बर,
1: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो. आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे, म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणजे आम्ही ते सरबत पार्टीज करतो, वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
0: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
1: हा, आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग, त्याला जांभळा रंग येतो.
0: अरे वा,
1: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
0: क्या बात आहे, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
1: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
0: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले
1: आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतो.
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहे
1: भरपूर. अतिशय औषधी आहे, म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400-600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
0: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
1: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा, की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
0: बरोबर.
1: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना, तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरड करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा, किंवा मोदकाच्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये घाला, किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकतात, निळ्या रंगाची खीर होईल.
0: बर,
1: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता किंवा म्हणजे भाज्या करताना, म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही आहे. सूपामध्ये घालू शकता
0: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता
1: वाढवणं
0: दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
1: अगदीच. म्हणजे ते पांढऱ्यांगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा, फार सुंदर रंग,
0: सुंदर कल्पना आहे.
1: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
0: ओके.
1: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या डोळ्या म्हणजे समोर आली किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
0: मस्त.
1: हा, इतका सुंदर निळा रंग येतो.
0: खरं.
1: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
0: बरोबर. छान. पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही?
1: काही नाहीये.
0: म्हणजे आपण
1: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही घालू शकता.
0: नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं
1: आणि पुढे सेट करायला ठेवू शकता.
0: आता हे गोकर्णाचं झालं. दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
1: जास्वंदी.
0: बर.
1: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादा जास्वंदाचे फूल आले ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातला बुकेसर आणि देठ काढून टाकलेत. त्याच्या चार बाकड्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
0: वा.
1: हा, फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा. त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग आहे.
0: बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी आपण यूज करू शकतो
1: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याचाच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात. म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
0: ओके.
1: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण अशा रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व करू शकतो.
0: किती छान.
1: हो, फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पुकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवतो.
0: करून ठेवू शकतो. म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
1: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो. त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
0: याच पद्धतीनं गरम पाणी
1: पद्धत हीच आहे.
0: बर.
1: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवली असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
0: ओके. पण याचा पिवळा रंग
1: हो आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
0: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
1: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता. तेरड्याचा गुलाबी.
0: बर.
1: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी,
0: बर,
1: तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता.
0: ओके.
1: आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
0: बर.
1: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
0: बर.
1: ते ह्या पाण्यात मिसळते आणि त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीज असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
0: बरोबर.
1: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता. वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
0: बर.
1: आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला. सैंधव मीठ घाला.
0: बर.
1: लिंबू पिळू शकता.
0: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर,
1: कलर थोडा कमी होऊ शकतो पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
0: बरोबर.
1: त्याला काही वास नसतो त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
0: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
1: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
0: बर.
1: गुलाबाची म्हणजे गुलकंद ज्या गुलाबाचा केला जातो, देशी गुलाब, त्याला फार सुंदर वास असतो, तोच वापरावा.
0: बर.
1: कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर अरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
0: आपण असं म्हणूया की मग जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा,
1: करेक्ट, हे असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदी करू शकतो. मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
0: फ्लेवर,
1: हा 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकली जातात पण ती फार वेळ ठेवू नये, नाही तर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस त्याचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही त्या बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. हा म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
0: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
1: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात.
0: बर,
1: तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त.
0: बर,
1: आणि खडीसाखर काचेच्या बरणीमध्ये खडीसाखर पाकळ्या, खडीसाखर पाकळ्या असे थर देत
0: द्यायचे
1: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
0: बर,
1: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली मग त्याचा मी कसा गुलकंद करू? ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत तेवढंच ठेवा.
0: बर,
1: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत
0: त्याच्यावर लेअर घालत राहा.
1: हा म्हणजे मी तर ती बरणी आहे ती गच्चीवरच ठेवलेली असते. फूल आले का मग मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
0: म्हणजे ते लेअर घालत गेलं की तयार
1: होतं. अगदी अगदी,
0: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद
1: हो,
0: आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
1: नाही नाही, अगदी,
0: किती सुंदर.
1: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण, नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवण्यावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
0: हो, मग अशी सांगितलेलं आहे.
1: फार सुंदर रंग पापड्यांना येतो, कारण मी हे प्रयोग केलेत. थोडे फेंट येतात
0: खरं,
1: पण रंग मात्र येतात,
0: येतो. पुन्हा अपायकारक काहीच नाही,
1: अजिबात नाही, बिनधास्त
0: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
1: पण हा म्हणजे नॅचरल कलर.
0: बरोबर.
1: हा काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाहीत, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा मिठाईवरती
0: हो
1: घातलेल्या असतात, किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदी मध्ये घालतात, रबडीवर घालतात.
0: बर,
1: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
0: म्हणून वापरू शकतो,
1: म्हणून आपण घालू शकतो. केकवर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
0: बर,
1: म्हणजे खाण्यासारखी आहेत. तर ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
0: बर,
1: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाही आहेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
0: बर,
1: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली, त्याला काळा एक रंगाचा छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
0: बरोबर.
1: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
0: ओके,
1: त्याचा पण सुंदर
0: रंग येतो.
1: हा, असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो.
0: छान.
1: तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
0: बरोबर. केशरी रंग,
1: केशरी रंग येण्यासाठी अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
0: नक्कीच वापरू शकतो.
1: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात, भडक एकदम किरमिजी रंगाची.
0: बर.
1: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला. आणि त्याची चटणी छान होते, त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना त्याची चटणी आपण करू शकतो.
0: बर.
1: म्हणजे ती वाटू शकतो, ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
0: बर बर बर.
1: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
0: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
1: असतोच. मोहितो फार छान, अलीकडे मुलांना मोहितो फार आवडतं सगळ्या. तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे म्हणजे सरबत तयार करताना, रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचं आहे, पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
0: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे
1: क्रेज.
0: हा, साधं सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
1: म्हणजे आपला अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतात.
0: किती सुंदर.
1: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
0: करू शकतो.
1: हा, आणि हेल्दी.
0: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीनं आपण आहारात करू शकतो?
1: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
0: बर.
1: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोड गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते ते कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो.
0: बर.
1: ते अतिशय थंडावा देणार आहे सरबत.
0: बर बर.
1: अर्धी वाटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गुळ आणि कैरी किसूद आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस.
0: बर.
1: आणि थोडस मीठ. हे सगळं पाण्यात गुळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरतात. फुलं चांगली कुस्करून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये.
0: बर बर बर.
1: आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होतं. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
0: खरं तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर तसं
1: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
0: हो,
1: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. गणेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला भाऊ शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यातनं द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हादगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच, शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकाची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
0: बर.
1: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस, कच्चा आहे, मिक्सर मधून काढलेला आहे. ह्याच्यात झेंडू पण आहे. आडुळसा तुमच्याजवळ असेल तर तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती आहे. ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
0: बरोबर.
1: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
0: बर.
1: चिंच, गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
0: खरं आहे.
1: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवत आहे की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाजलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको आहे, जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहाराचा वापर करावा जरूर.
0: म्हणजे असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्यात त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला आहे,
1: म्हणजे रोजच घेतला, भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं, तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघेन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आली असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला कांबीम झाल्यावरती मुद्दाम ते करून, म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे, तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
0: ओके.
1: आणि हा म्हणजे जरा त्याला एक्झॉटिक हे दिलं की ते जरा छान वाटतं.
0: नक्की.
1: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना.
0: नक्की.
1: आणि आनंद घ्या.
0: नक्की. आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
1: हो हो. म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येतोच.
0: तर खरंच खूप छान वाटलं चित्रा ते तुमच्याशी बोलून. आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या. आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्रा त्यांनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा.

फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झाडांनंतर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्लीबोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत जातो. सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाहळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या छोटे पक्षी साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात. पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून दगडाविटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांदरी कोपऱ्यात जीव धरलेल्या या रानतृणांना किती गोड नाजूक इवलाली पिवळी जांभळी फुलं येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं जमेल त्या ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय

0: विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं. घरात पोचल्या पोचल्या आजी ताबाच घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते, त्यामुळं पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदेपोहे भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाठकुळीला घेऊन शाळेपासून यायचा. घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय ओझं म्हणत प्रेमानं गालगुच्चा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीडवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात, पण नुसत्या आठवणीनंही चिंब चिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणची ही गोष्ट आहे, त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं, त्यामुळं कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणानं आजी बाहेर गेली होती. आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती, त्यामुळं वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं आणि अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हां, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी टेक केअर म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेला आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीसं पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भागवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो, हे मात्र नक्की. भिजता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस. पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला, पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा. दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला, पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू त्याची साथ अतिशय

0: आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणी या चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया उदय भवाळकर यांनी गायलेलं. उदय भवाळकर आणि गौरी पाठारे यांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातील गीत. गजेंद्र आहिरे यांची रचना आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत.

0: चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात आली लहर केला कहर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांची रचना होती आणि ऋषिराज यांचं संगीत होतं. तर याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
2: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. ते बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
1: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजीबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात. यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरले. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री म्यामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय. 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वारकरी संप्रदायाचं माहेरघर असलेल्या पंढरपूर इथल्या आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं प्रस्थान केलं. परंपरेनुसार यंदा सलग 57व्या वर्षी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. शेगाव नगरीतून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर संपूर्ण परिसर गणगण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं दुबदुबून गेला. जागतिक योग दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावानं आरोग्यदायी गाव घडवण्याचं शाश्वत मॉडेल तयार केलं आहे. आयुष ग्रामच्या संकल्पनेत डॉ शैलेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. यामध्ये आजार बरा करणे नाही तर आजार होऊच नाही यावर भर देणे हे आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घराजवळ तुळस, अडुळ, गवती, चहा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2069 लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 6,000 अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. बूथवरील लसीकरणानंतर पुढील 5 दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. खरीप हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहे. जिल्ह्यात

0: स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 306 वाहनांवर विविध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून 4 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलडाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल 74 लाख रुपयांची वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात आंदोलन करण्यात आलं. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष, सरचिटणीस, विश्वस्त, कोषाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसंच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करणे यासाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची 1 दिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन यात करण्यात आलं. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा समावेश होता. यानिमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथल्या रेल्वे स्थानकाचा 10.63 कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला आहे. नव्याने प्रवासी सुविधा, स्वच्छता, दिव्यांग सुलभता, आधुनिक प्रतीक्षालय, सुधारित प्लॅटफॉर्म आणि सौंदर्यीकरणाची कामं यामध्ये समाविष्ट आहेत. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाले आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया सरिता भावे यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं गीत.

0: श्रोते हो, वसंत निनावे यांची रचना पण ऐकली आकाशवाणी गायक वृंदाच्या समूहस्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाले. आता ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत जनाबाईंवर भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख.
2: जुनेराची भक्तिध्वजा संत जनाबाई भाग दुसरा. राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणून बाहेरी. नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेत्र देसी आपुली म्हणून जनी दासी. नामदेवांच्या कुटुंबात तिची दिशा तिला कळली आहे. आपल्या सत्तेचं स्थान या विषम समाजात, नशिबाच्या उफराट्या खेळात फक्त विठ्ठलाच्या अधांतरात आहे हे तिला नीटपणे जाणवलं आहे. मात्र तिचं हे दुर्दैवच तिला तिचं बलस्थान करायचं आहे. कारण एकदा विठ्ठलाने तिला आपलं म्हटलं की सगळ्या निष्प्रेम जगण्याचं प्रेमपारण फिटणार आहे. मी तो समर्थाची दासी, मिठी घालीन पायासी, हाच माझा दृढ भाव करीन नामाचा उत्सव. जनाईने आयुष्याचे ऋतू कधीच नाकारले नाहीत. तिच्या निष्प्रेम जीवनात यौवन आलं, यौवनात प्रेमाचा वसंत ऋतूही आला. जनी आता अशक्य कोटीतल्या प्रेमात बुडून गेली. हे प्रेम कुणा हाडामासाच्या माणसावर नव्हतं, तर सतत जी त्याच्याशी संवाद करत होती त्या साक्षात विठ्ठलावर होतं. विठ्ठल आता अहर्निश तिच्यासोबत वावरू लागला होता. तिच्या भक्तीच्या प्रेमाच्या शक्तीने तो जणू कल्पितातून वास्तवात साकार झाला होता. तो दिवसभर तिला तिच्या कामात मदत करत होता. या अशक्य कोटीच्या भक्तिमय हृदबंधामुळे जनाबाईच्या जीवनात कठोर सत्व परीक्षेची वळणं आली. आता दासी म्हणून होणारा उपहास जाऊन थेट सामाजिक रोष आला. चोरीचे आणि चरित्रहीनतेचे आरोप दासीवर करणं अगदी सोपं असतं, तेही झालंच. तिला देहांत शिक्षा ठोठवण्यापर्यंत वेळ आली, पण विठ्ठलाने त्याचं निवारण केलं. शेवटी समाजाला जनीच्या जगावेगळ्या तपोसामर्थ्याची प्रचिती आली. आता जनाईचा सात्विक संताप तिच्या अभंग सृष्टीतून वाहू लागल्या. एका श्रमिणीला शोभेल अशा बंडखोरीने तिचे शब्दच अंगार झाले. होय, मी कुलस्त्री नाही, मी विठ्ठलासाठी वेसवा झाले आहे, बाजारात आले आहे. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. जनी म्हणे देवा, मी झाले वेसवा, रिघाले केशवा घरी तुझे. जनाईची सशक्त अभंग सृष्टी वेदनांच्या उच्चारांनी आणि क्रांतीच्या अंगारांनी रसरसलेली आहे. तिचं स्थान पददलित स्त्री परिप्रेक्षातून एका अत्यंत महत्वाच्या काळाचं, त्यातल्या संत परिवाराच्या संबंधांचं भान देणारं म्हणून अनन्य आहे. जनाबाई लौकिकाचा सतत प्रतिभेच्या अलौकिक पातळीवर स्वीकार करतात, त्यामुळे तो काळ त्याच्या तपशिलांसकट त्यांच्या अभंगात कथनात्मक डौलाने जिवंत होतो. त्यातील प्रतिमासृष्टी घरा अंगणापासून ते बाजार व्यापार व्यवहारापर्यंत अशी विस्तृत आहे. कारण एका दासीने श्रमिक जीवनामुळे समाजात केलेल्या मुक्त संचाराच्या, मुक्त वावराच्या त्या खुणा आहेत. हे अभंग बहुउद्देशीय आहेत. त्या ज्ञानेश्वरी भावंडांच्या, समकालीन महान संतांच्या जन्मतिथीच्या नोंदी आहेत. त्याचं प्रत्यक्ष केलेलं रूपवर्णन आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी नामा करांगुली धरी. जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. या अनन्य सुंदर चित्रात समकालीन महान संतांचं नक्षत्रांगण उतरलं आहे. मुक्ताईच्या सौंदर्याचा प्रत्यक्षदर्शी निर्वाळा आहे. देवाच्याही पुढे चालणाऱ्या ज्ञानेश्वरांचं अमाप कौतुक आहे. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, असा विलक्षण आग्रह जनाई ज्ञानेश्वरांना करते. यात सर्व आलं. स्त्री जन्म म्हणून न उभावे उदास, साधू संते ऐसे केले मज. संतांचे घरची दासी मी अंकिली, विठोबाने दिली प्रेमकळा. स्त्रीत्व आणि दास्य या दोन्ही जडभारी बंधनांना संत जनाबाई अशा लीलया उल्लंघून गेल्या.
1: भक्तिगाता या मालेत आत्ताच आपण ऐकला संत जनाबाईंवरील भारती बिर्जे डिग्गीकर यांनी लिहिलेला लेख. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. होमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आता ऐकूयात. वाचन केलं आहे स्वप्नेता शिंदे यांनी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी कीड म्हणजे होमणी. त्यामुळे होमणीचं वेळीच नियंत्रण करणं अतिशय जरुरीचं आहे. होमणी ही चाफर भुंगेरे, मे भुंगेरे, जून भुंगेरे, मुळे खाणारी अळी, खतातली अळी इत्यादी नावांनी ओळखली जाते. होमणीच्या अंडी, अळी, कोश आणि भुंगेरे अशा 4 अवस्था असतात आणि या 4 अवस्था वर्षभरात पूर्ण होतात. विशेष म्हणजे पहिल्या 3 अवस्था जमिनीखाली आणि 4थी भुंगेरे अवस्था फक्त जमिनीबाहेर असते. त्यामुळे हिचं नियंत्रण जमिनीत आणि जमिनीबाहेर असताना करावं लागतं. प्रौढ भुंगेरे मादी 5 ते 10 सेंटीमीटर खोलीवर जमिनीत 50 अंडी घालते. जूनच्या सुमारास म्हणजे फक्त 10 ते 15 दिवसात अंड्यातून अळी बाहेर पडते. सुरुवातीला ही अळी दह्यासारखी पांढरट रंगाची असते. पूर्ण वाढ झाल्यानंतर पांढरट, पिवळी, गुबगुबीत, इंग्रजी सी आकाराची असते. अर्धगोलाकार आकारात जमिनीत पडून राहते. 5 ते 7 महिने तिची अवस्था असते. जून ते ऑक्टोबर या दरम्यान पिकांची मुळं कुरतडून मोठं नुकसान करते. त्यानंतर कोशावस्थेत जमिनीत खोलवर जाते. ही कोशावस्था 2 ते 4 आठवडे राहते. 40 ते 70 सेंटीमीटर खोलीवर ही कोशावस्था ऑगस्ट ते मार्च पर्यंत आढळते. कोशावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पाऊस पडेपर्यंत म्हणजे जवळजवळ 4 ते 5 महिने जमिनीतच मातीच्या घरात काहीही न खाता पडून राहतो आणि मग पहिला मृगाचा पाऊस पडल्यानंतर हे भुंगेरे बाहेर पडतात आणि लगेच त्यांचं मिलन सुरू होतं. मिलनानंतर 4 ते 5 दिवसात अंडी देणे सुरू होते. अशा प्रकारे त्यांचा जीवनक्रम असतो. होमणीची अळी अवस्था जास्त नुकसानकारक आणि मग त्याच्या पाठोपाठ भुंगेरे अवस्था नुकसानकारक असते. अळ्या पिकांची मुळं पूर्णतः कुरतडतात. त्यामुळे पिकं कोमसतात आणि मरतात. तसंच भुंगे कडुनिंब, बाभूळ, बोर या झाडांची पानं खातात. याशिवाय पिकांचे कोवळे शेंडे आणि पानं फस्त करतात. त्यामुळे नुकसान होतं. म्हणून होमणीचं नियंत्रण करण्यासाठी मशागतीचे उपाय, जैविक आणि रासायनिक उपाय अशा पद्धतीने करावं लागतं. मशागत पद्धतीमध्ये नांगरट केल्यानंतर, ढेकळे फोडल्यानंतर आढळणाऱ्या आणि आंतरमशागतीचं कोणतंही काम करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. सूर्यफुलासारख्या प्रतिकारक्षम पिकाची फेरपालट करावी. इतर पिकात सापळा पीक म्हणून एरंडी, ताग, भुईमूग घ्यावीत. कोमेजलेल्या पिकाखालच्या अळ्या शोधून नष्ट कराव्यात. शेतात पाणी साचू दिल्यास अळ्या जमिनीतच गुदमरून मरतात किंवा पक्ष्यांचं भक्ष्य बनतात. खतात आढळणारी होमणी वेचून तिचा नाश करावा. जैविक उपायामध्ये कावळे, मैना, बगळे, घार या अळ्या खातात. शिवाय कुत्री, कोल्हे, बेडूक, उंदीर, मांजर यांनाही या अळ्या खाद्य म्हणून आवडतात. काही बुरशी आणि जीवाणू यांचाही वापर करावा. रासायनिक उपायामध्ये 10% फोरेट एकरी 10 किलो नांगरणीच्या वेळी वापरावं. उभ्या पिकात क्लिनोफॉस फवारावं. भुंगेऱ्यांचं नियंत्रण करण्यासाठी पहिला पाऊस होताच सूर्यास्तानंतर लगेच बाभूळ, बोर, लिंब ही झाडं हलवावीत. त्याच्यावर मिलनासाठी आलेले भुंगेरे जमिनीवर पडतील ते गोळा करून नष्ट करावेत. या झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत. सापळ्यात अडकलेले भुंगे नष्ट करावेत.
0: होमणी अळीचं नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं स्वप्नेता शिंदे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा ऱ्हास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवा संचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र

0: सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योग निद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आत्ताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशावेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे हं. वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची

टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे बरं का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-1 वर्ष टिकेल. पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यानपिढ्या टिकतात बरं का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं, जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत. दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या.

0: वनमाला दीक्षित यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. सुरुवातीला राग अठणा आणि त्यानंतर सीमेंद्र मध्यम हे राग आपण ऐकलेत. त्यांना मृदंगम साथ केली होती आदित्य राजगोपालन यांनी. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर संध्याकाळी 5:02 आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकू शकाल.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला.

0: ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 वाजतात, थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली।
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे। हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो। तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील।
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो। संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल, असं रिजिजू म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील। मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं। 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल। भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल। या प्रकल्पातल्या 19 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल। पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे। अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी, असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे। भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात, असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे। दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी रायगड पालघर नाशिक आणि पुणे परिसरात

0: पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डिजीलॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 29 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान ऐकत रहा AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: नमस्कार. ए आय आर मराठी डिटेच उपग्रवाहिनी श्रोते हो, आपण ऐकत आहात. दुपारचे 3:11 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं हे प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उत्तर, दक्षिण, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकणात वाकवली येथे 15 सेंटीमीटर, खेड 14, माथेरान 6, शहापूर 6, चिपळूण 6 सेंटीमीटर, तलासरी 10, मंडणगड, पोलादपूर 7, ठाणे, वाडा, लांजा आणि मुरबाड येथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात राधानगरी 11, गगनबावडा, कोल्हापूर 10, लोणावळा 9, महाबळेश्वर 9, इगतपुरी, चंदगड, आजरा 6, सांगोला 5 सेंटीमीटर, गारगोटी, भुदरगड 3 सेंटीमीटर, पाटण, जत 3 सेंटीमीटर. घाट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये ताम्हिणी 18, शिरगाव 14, वाळवण, लोणावळा 10, कोयना, पोफळी, खोपोली, भिरा 6, वाणगाव 2. तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद भातसा 12, तानसा 7, अप्पर वैतरणा 5, मध्य वैतरणा 5, मोडकसागर 4 आणि विहार 3. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या 48 तासात. मुंबई शहर आणि परिसरात 21 जुलैच्या सकाळपर्यंत आकाश मुख्यत्वे ढगाळलेलं राहील. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी अधूनमधून येतील. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात 20 जुलैच्या सकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस येईल. मच्छीमार बांधवांसाठी 23 जुलैपर्यंत हा इशारा आहे. अरबी समुद्र, सोमालिया, गुजरात किनारपट्टी या भागात वादळी वारे ताशी 45 ते ताशी 55 किलोमीटर वेगाने वाहतील. वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 19 जुलैला रात्री 8:30 ते 20 जुलैला रात्री 11:30 दरम्यान पालघर किनारपट्टीवर 3 ते 3.4 मीटरच्या उंच लाटा उसळतील. त्यामुळे या कालावधीत समुद्रात आणि किनारपट्टीलगत मच्छीमार बांधवांनी आणि नागरिकांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. दुपारचे 3:14 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य सुवर्ण फुल. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान. सादर करते चंद्रकांत बर्वे.
2: काय हो समारंभ अगदी खूप वेळ चाललेला दिसतोय.
3: अगं सुनबाई, काय समारंभ झालाय म्हणून सांगू तुला.
2: हो,
3: यमीची आजी, ससू आणि सासरे दोघांना मध्ये बसून त्यांच्यावर सोन्याची फुलं उधळली.
2: काय सोन्याची फुलं उधळली?
3: अगं सोन्याची फुलं उधळली म्हणजे आपलं एक सोन्याचं छोटस फूल दिलं हातात आणि बाकी शेवंतीची फुलं उधळली.
2: असं
3: पण काय समारंभ ग, हल्ली क्वचित बघायला मिळतो सुवर्ण फुलं. आयुष्यात क्वचित येणारा हा समारंभ. पहिल्या मुलाच्या पहिल्या मुलाला पहिला मुलगा, त्यालाही नशीब लागतं चांगलं. इथं नातवाचा पत्ता नाही पण तू लांबच राहिला.
2: आई मी तुम्हाला कॉफी करू की?
3: आनंदी हे बघ, ही जरा ही जाहिरात पाहतेस? अगं रमाकाकूनी मुद्दाम दिली
2: आहे. आई आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवायचा?
3: मग काय करायचं ग, लग्न होऊन 3 वर्ष झाली, गोष्टी कशा वेळच्या वेळेवर झाल्या पाहिजेत, उगाच कशाला लांबवायचं.
2: मीही आनंदला तेच म्हणत होते पण त्याचं आता एकच टुमणं, माझ्या भावना लक्षातच घेत नाही.
3: त्याला नको असेल पण मला नातू हवंय लवकर. चांगली 3 वर्ष थांबली मी. हा काय त्याचा एकट्याचा प्रश्न नाहीये, संबंध घराचा आहे.
2: अहो आता तयार झालाय, 2 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी समजावलंय त्याला नीट.
3: त्यांच्याकडे कशाला गेली होतीस आणि मला बोलली नाहीस ते?
2: जरा पाळी रेग्युलर येत नव्हती म्हणून गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं आता लवकर होऊ दे म्हणून.
3: नशीब त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांच्या दवाखान्यावर कुटुंब नियोजनाचा बोर्ड आहे.
2: कुटुंब नियोजनाचा नाही, कुटुंब कल्याणाचा. त्याचा अर्थ जास्त व्यापक आहे. ज्यांना मुलं होत नाही त्यांनाही सल्ला दिला जातो.
3: शेजारच्या रमा ककू आजही म्हणाल्या, तुमची सून वांझोटी आहे, काय बोलायचं त्यांना?
2: जाऊ देऊ आई, तुम्ही मनावर घेऊ नका. मी तुमच्यासाठी काय करू, चहा करू की कॉफी?
3: नको, काही नको, मला चहा नको, तू घे बाई.
2: नाही हो, मला मुळी चहा घ्यावासाच वाटत नाही, त्याचा वासही नको वाटतो.
3: असं? अगो अगोदर नाही का सांगायचंस? कधीपासून असं वाटतं? किती दिवस वर गेले?
2: तसे 2-4 दिवसच वर गेलेत.
3: 4 दिवस वर गेले? अगं अगोदर सांगितलं असतंस तर त्या समारंभात नसतं का सांगितलं सगळ्यांना? आनंदामध्ये दोष काढता काय? आता ठणकावून सांगते सगळ्यांना. चल चल आनंदी, आत्ताच आपण प्रेग्नन्सी टेस्ट करून घेऊ. सगळ्यांच्या तोंडावर रिपोर्ट मारते मी. आनंदमध्ये दोष काढता?
2: डॉक्टरांनी सांगितलंय आणखी 10 दिवस थांबा आणि मग टेस्ट करा. नाही म्हणजे तशी त्यांना खात्री आहे, तपासलंय त्यांनी, पण टेस्ट एवढ्या लवकर पॉझिटिव्ह येईलच असं नाही.
3: त्यांना काय कळतंय, या डॉक्टरांचं आपलं उगीचच काहीतरी असतं. तू आता अगदी आराम कर.

0: आता थोडे दिवस रजा घे हो, थोडी गरमागरम कॉफी करून देऊ का, बरं वाटेल.
1: नाही हो, नको.
0: बर, मी जरा रमा काकूंकडे जाऊन येते.
1: आई खरंच एवढ्यात नको, अजून नक्की काहीच नाहीये. आई खरंच एवढ्यात नको, अजून नक्की काहीच नाही.
2: नक्की कसं नाही, आम्ही पक्के ठाण मानून बसलो आहोत इथं. गम्मतच आहे नाही ज्या पोटात आपण आहोत, पण हिला अजून माहित नाही. हा आवाज कसला? आपण आहोत इथं. ओरड जोरात, कितीही जोरात ओरडलं ना तरी ऐकू जाणार नाही बाहेर. ही गर्भाशयाची दाट भिंत, किती सुरक्षित जागा आहे. नाही हो, कुठलाच धक्का आपल्याला लागणार नाही. आपलं हे जगच वेगळं.
3: आणि तिला हेही माहित नाही, आपण एक सोडून दोन.
2: हम दो हमारे दो.
4: आनंदी, अगं आनंदी, अगं धुणं काय धुवत बसलेस तू इथं? डॉक्टरांनी तुला विश्रांती घ्यायला सांगितले ना. बस चल चल चल, आराम कर बघू चल. हे आई, तू तरी सांग ना का तिला जरा.
0: आराम करो आनंदी, आराम कर. आम्हाला एवढी मुलं झाली, कधी कोणी आराम करायला सांगितलं नाही. कसा करणार आराम? एका पाठोपाठ एक मेली उसंतच नव्हती. शेवटी परिणाम व्हायचा तो झाला. ॲनिमिया झाला, पाठदुखी झाली, एकदा तर टीबीचा संशय आला होता. तरी कोणी कौतुक केलं का?
4: अगं आई,
0: हल्ली बघावं तर कौतुकच फार.
4: आई तू जरा गप्प राहशील का?
0: हो जाऊ दे. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. मी आपली माझी पूजा आटपते. देवा नारायणा.

0: मघाशी मी झोपलो होतो आणि एकदम कसला धक्का बसला मला जोरात. मला वाटलं मी पडलोच अगदी.
1: त्या पातळांचा हिसका तो आपली आई धुण धुवत होती ना.
0: अग पण अशान आपण पडू ना.
1: मला वाटतं तू मुलगा होणार. एवढ्याशा धक्क्यानं पडतात ती मुलं. मुली कशा घट्ट चिट्टून बसतात.
0: म्हणजे तू मुलगी होणार.
1: चालेल. आजकाल स्त्रियांनाच भाव असतो. 30% जागा राखीव असतात म्हटलं.
0: पण एक विसरू नको. हुंडा बाई ही स्त्रियांच्याच नशिबी येत.
1: हुंडा बाई ऐकूनच अंगावर शहारे येतात.
0: उगीच पोपट पंची करू नको. शहारे यायला अंग आहेच कुठे.
1: खरंच पण आता आपण आपलं अस्तित्व दाखवायचं. अगदी स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह टेस्ट आणायची. मग मज्जाच मज्जा.
2: Congratulations, Mr. and Mrs. Joshi. Test is strongly positive.

0: मला डॉक्टरांकडे जाऊन आणखीन 75 रुपये फुकट घालवलेत ना
1: अक्षरशः फुकट. अगं डॉक्टरांनी अगोदरच नक्की सांगितलं होतं आणि हे बघ आता टेस्ट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह.
0: काय सांगतोस
1: मॅक?
0: बघू बघू रिपोर्ट बघू.
1: हा बघ ना
0: स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह
1: मॅक
0: म्हणजे नक्की मुलगा. आनंदी आता अगदी जपायचं बरं का?
2: हो
0: आता आराम करायचा. रमा काकून सांगते तुमच्या मंदीची नुसतीच पॉझिटिव्ह होती, आनंदीची स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह. आनंदी
2: ओ
0: आता यंदा ज्योतीची पिठोरीची पूजा मन लावून कर बर का. अग मुलं जगवणारे देवता त्या.
1: आई आपण 18व्या शतकात गेलो बहुतेक.
0: हो हो
1: हे बघ तुझ्या पिठोरीच्या गोष्टीतली आई नक्कीच आरएच निगेटिव्ह असणार. हो म्हणून तर तिची मुलं जात असणार. पण आई आम्ही दोघही आरएच निगेटिव्ह आहोत. लग्ना अगोदरच डॉक्टरांनी आमचं रक्त तपासलं होतं.
0: लग्ना अगोदर?
2: अहो मॅरेज काउन्सिलिंग साठी त्यांनी बोलवलं होतं, त्यावेळी रक्त तपासलं.
0: काय बाई हल्ली उद्योग करतात ते कुटुंब कल्याण म्हणे. आमच्या वेळी नव्हते हो असले उपद्रव. जाऊ दे मी आधी रमा काकूकडे जाते.
1: आनंदी आता तुझे किती लाड होतील काय विचारू नकोस.
2: तर
1: तशी आमची आई खूप प्रेमळ आहे.

0: कंपन कसली काय होतय हे? तू हसतेस काय अशी? काहीतरी भयंकर घडतंय, भयंकर घडतंय तरी तू आपली शांत
1: कशाला उगाच घाबरतोस? म्हणे पुरुष, अरे ही आहे सोनोग्राफी।
0: तुला कसं कळलं? तुम्ही स्त्रिया चोरून ऐकता
1: म्हणूनच कळलं बरं। तू आपला झोप आयशासारखा, हल्ली बहुतेक प्रत्येकीची सोनोग्राफी करतात। गर्भात काही दोष असला ना तर उगीच सदोष प्रजा वाढवायचा आई बापांना त्रास, त्या मुलांनाही त्रास आणि समाजालाही भार।
0: डॉक्टरांना कळलेलं दिसतंय आपण दोघ आहोत, आता खरी मजा येणार। ऐक मी
2: आनंदराव।
3: येस डॉक्टर।
2: तुमचा आनंद आता द्विगुणित होणार आहे।
3: म्हणजे
2: यू हॅव ट्विन्स?
4: काय
2: आनंदी भाई, तुम्ही जुळ्याला जन्म देणार आहात।
4: अहो
2: असामान्य तुम्ही, शेजडीचे देखातच जुळ होत।
4: तुम्ही काय सांगताय काय डॉक्टर?
2: मग
4: जुळ
2: हो
4: ईश्य, आता सगळे चिडवतील ना।
3: अगं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलंय ना की आपण तसे असामान्य।
2: म्हणजे काही घाबरायचं काही कारण नाही।
3: अच्छा डॉक्टर, थँक्स अ लॉट।
2: अच्छा ओके, यु आर वेलकम।
4: अरे आनंद, आता आईला काय सांगायचं?
3: आईला जुळ्याचं सांगायचंच नाही।
4: मग रे?
3: अगं ती उगाच टेन्शन घेईल, ते मी मी मी बघून घेईन।
4: अरे त्या बघ आई येत आहेत।
5: काय काय म्हणते सोनोग्राफी?
3: सोनोग्राफी म्हणते सगळं नॉर्मल आहे।
5: ते सांगायला ती यंत्र कशाला पाहिजेत रे? पूर्वी सुईणी सुद्धा पोटाला हात लावून ते सांगायच्या। पण आनंदा, मुलगा नक्की आहे ना?
3: काय ग, मुलगी असली तर?
5: नाही, शक्य नाही। आपल्या घराण्यात तुझ्या खापर पणजोबापासून प्रत्येकाला पहिला मुलगाच आहे आणि तुलाही पहिला मुलगाच होणार।
3: अगं पण
5: नाही, आनंदीनं ज्योतीची आणि पिठोरीची पूजा मन लावून केली आहे।
3: काय पिठोरीची पूजा? अगं म्हणजे 8 मुलं होणार।
0: पूर्वी अशी 8 मुलं असायची म्हणजे त्यांना खेळायला मजा येत असेल नाही?

0: एक नियम करीन सर्व भारतीयांना फक्त दोनच अपत्ये मुलगे असोत वा मुली असोत ओनली टू
1: परंपरेप्रमाणे माझ्याही काही समजुती आहेत त्या आनंदीनं पाळल्याच पाहिजेत.
2: अगं आई
1: तू एकही शब्द बोलू नकोस. तिला एवढी अक्कल नव्हती, एवढं साधं समजत नाही, म्हणे शिकलेली आहे.
2: अगं पण काय झालंय तरी काय एवढं आई?
1: काय झालं आज? काय आहे
2: आज? आज सोमवार.
1: वार नाही रे बाबा विचारला, तूही तेवढाच बेअकली. अरे बाबा आज ग्रहण आहे, ग्रहण.
2: मग
1: अरे आता तुझ्या बायकोनं काय केलं?
2: काय केलं?
1: अरे पडवळ चिरलं.
2: अरे मग काय झालं?
1: एरवी कामाला हात लावणार नाही, विळीवर बसणार नाही, पण आज
2: म्हणजे आता सुधारली. अगं काम करायला लागली.
1: उगीच हटळपणा करू नकोस रे. अरे बाबा ग्रहणाच्या दिवशी असं काही कापलं तर? अरे मुलाचे हात पाय
2: काहीतरी उगाच.
1: बघ रमा काकू सांगत होत्या, कुणाच्या तरी सुनेनं असंच पडवळ कापलं आणि मुलाला एक हात नव्हता जन्मल्या बरोबर.
2: काहीतरी नाही तुझं. अगं ग्रहणाचा आणि या गोष्टीचा अर्थार्थी काही संबंध नाहीये. हे बघ आई आणि तू उगीच काळजी करू नकोस आणि आनंदीलाही टेन्शन देऊ नकोस. अगं प्रेग्नन्सीत एकतर तुम्हा बायकांची मनस्थिती नाजूक असते.
1: बर बाबा बर, मी माझ्याजवळ सगळं ठेवते बस. अगं आनंदी
3: काय हो आई?
1: अगं जरा बाहेर ये ग.
3: आले
1: आनंदी. अगं रमा काकू काल सांगत होत्या हल्ली मुलगा की मुलगी समजायला एक नवीन टेस्ट निघाली आहे, कोणी डॉक्टर शर्मा त्यात निष्णात आहेत म्हणे.
2: कसली टेस्ट म्हणते?
1: गर्भजल परीक्षा. तुमच्या सोनोग्राफी टोनोग्राफीनं कळलं नाही ते यानं कळत.
2: बर.
1: यमीच्या आजी सासून पण तू कसा झाला माहित आहे?
2: कसा?
1: या परीक्षेमुळे.
2: म्हणजे?
1: मग खर तर पहिली मुलगीच होती.
2: अरे मग तिचा मुलगा कसा काय केला?
1: हात मेल्या एवढंही कळत नाही तुला. पहिलं अबॉर्शन झालं नाही
2: मग
1: ते केलं, नंतर मुलगा झाला. चला आपण टेस्ट करून घेऊया.
3: मला ही टेस्ट करायची नाही, मला फक्त मूल हवं, मुलगी असो की मुलगा.
1: हे बघ आनंदी, या घराण्यात प्रत्येकाला पहिला मुलगा होत आला आहे. अगं या टेस्टनं आपण फक्त ते बघणार आहोत
3: आणि जर मुलगी असली
1: तर ते नंतर बघता येईल, व्यवस्था करता येईल तिची.
3: मी अबॉर्शन करून घेणार नाही तेवढ्यासाठी.
1: आनंद तिला सांग उद्या टेस्टला जायचं आपण.
2: आनंदी मी ऑफिसमध्ये चौकशी केली
3: आहे. अहो पण
2: तशी सेफ आहे टेस्ट,
3: पण
2: नो डेंजर. आणि हे बघ आपण अबॉर्शन करायचं नाही, आय प्रॉमिस. आनंदी अगं मलाही मूल हवं आहे.
3: आपण पहिलं आपल्या डॉक्टरांनाच विचारूया.
1: काही जरुरी नाही, मला कुणाचं मत नकोय आता. आजच खरं तर करून घेतली असती टेस्ट, पण आज ग्रहण आहे. हे बघ आनंदी आता तू संपूर्ण विश्रांती घे, बाहेरही जायचं नाही. उद्या आपण डॉक्टर शर्मांकडे जाऊया.
4: गुड मॉर्निंग
5: सर.
6: गुड मॉर्निंग एवरीबडी. सिस्टर सगळं तयार आहे ना?
5: येस सर. सहा केसेस आहेत.
6: बर.
5: आणि आताच एक प्रायमी आली सर.
6: प्रायमी? मग तिला अगोदर घे.
5: बर.
6: तिचं मन बदलायच्या तिला घेतलेलं चांगलं. मी तोपर्यंत वॉशअप होतो. हा
7: सखाराम, 7 नंबरच्या पेशंटला पहिले घे.
5: ऐका या बाई या. हा इथे झोपा हा टेबलावर. कोण? आनंदी तू?
6: सिस्टर इन्स्ट्रुमेंट इकडे घ्या. झोपा बाई.
5: ऐक
6: सावकाश सावकाश, काही त्रास होणार नाही, अगदी पेनलेस आहे ही टेस्ट. सिस्टर तू हेड एंडलाच थांब.
5: ओके.
6: सोनं माझ्याकडे आहे. दॅट्स इट. बाई, ही मुलगी आहे. न बघताच सांगतो, 5000 केसेसचा माझा अनुभव आहे. सिस्टर, 100% फिमेल चाइल्ड. अबॉर्शन आताच करायचं का?
3: काय नक्की मुलगी?
6: हो.
3: पण डॉक्टर, एक की दोन हो?
6: एकच आहे.
3: एकच आहे
6: पण मुलगीच आहे. मग आजच करूया अबॉर्शन.
3: पण डॉक्टर, हे बघा डॉक्टर, मी उद्या येते. म्हणजे आज मी तेवढे पैसे आणलेले नाही आहेत. माझ्या मिस्टरना मी आजच व्यवस्था करायला सांगते.
6: ओके ओके. सिस्टर, नेक्स्ट पेशंट.
4: सर, मी आलेच हा 2 मिनिटात.
6: बर बर.
8: तू सुषमा ना ग? तू इथं कामाला आहेस?
4: हो ना. अहो, तुम्हाला मी खरं सांगू का, हा डॉक्टर अगदी बोगस आहे.
8: पण कशावरून बोगस आहे हा डॉक्टर?
4: अहो, प्रत्येकीला मुलगी आहे असं सांगून अबॉर्शन करायचं. आता पाडलेलं मूल मुलगा की मुलगी कोणाला कळतंय?
3: सुषमा, तुझंच म्हणणं बरोबर आहे. अगं, हा डॉक्टर बोगस आहे. दुसऱ्या महिन्यात माझी सोनोग्राफी झाली आहे. आणि मग कशाला फंदात पडलीस? अगं, पहिल्या खेपेला पदरात पडेल ते आनंदाने स्वीकारायचं. येणारं मातृपद असं आपल्याच हातानं दवडायचं नसतं.
8: नाही नाही नाही नाही नाही, मला पहिला नातू हवा. त्याशिवाय का सुवर्ण फुलं?
4: हो, काय नातू घेऊन बसलाय? या टेस्टमुळे तुमच्या नातवाला काही झालं नाही म्हणजे मिळवलं.
8: म्हणजे?
4: अहो, या टेस्टनी सुद्धा अबॉर्शन होतं.
8: काय
3: काय? आई ग, मी मी मी जरा बसते.
8: आनंदी,
3: माझ्या माझ्या पोटात कसं
8: काय आनंदी? अगं, काय होत आहे
5: आनंदी? काही होत आहे का ग? पाणी आणून देऊ?
3: नको.
5: हे बघ, तू आता घरी जा बरं.
8: आनंदी,
4: या टेस्टमुळे बाईला सुद्धा अपाय होऊ शकतो.
8: बाई,
4: अहो, तुमच्या हट्टा पायी तुम्ही काय ओढून घेतले?
3: सुषमा, डॉक्टरना जरा बघायला सांग. मला मला फार त्रास होतोय.
5: आनंदी, अगं, या आमच्या डॉक्टरांना फक्त पाडायचंच माहिती. हे बघ, तू आधी जा बघू आणि इथे पुन्हा येऊ नकोस. आई, जरा तुम्ही इकडे येता का? आनंदीला जपा.
8: हो,
5: तिचं लक्षण काही ठीक दिसत नाही. एवढ्यानंच त्रास झाला म्हणजे नक्की नातू असावा. काय करून बसली आता? आनंद काय म्हणेल मला? आनंदी थांब, आनंदी थांब, मी टॅक्सी आणते ग पटकन. थांब आनंदी.
9: आनंदराव, बघा आनंदी भाई, तुम्ही पण बघू शकता.
3: हो,
9: या सोनोग्राफीत सगळं काही दिसतं. आता या स्क्रीनवर तुम्हाला स्पष्ट दिसत आहे बघा, ही जुळी.
2: करेक्ट,
9: सगळं सगळं काही नॉर्मल आहे. हे डोकं, याचा आकार, सगळं काही नॉर्मल आहे.
2: राईट.
3: पण डॉक्टर, दोघांचे हात पाय धड आहेत ना?
9: अरे बघ ना, हे हात, हे पाय.
2: पण काय डॉक्टर, मुलांचं सेक्स कळेल का?
9: नाही, म्हणजे नेहमीच काही सांगता येईल असं नाही. लेट्स सी. सॉरी, नाही म्हणजे काय, आत्ता मुलांची जी पोझिशन आहे ना त्यावरनं काही सांगता येणार नाही. एनिवे, पण पहिलीच खेप आहे तेव्हा सेक्सला महत्व नाही.
3: आणि डॉक्टर, दुसरी खेप आता नको. अहो, जुळ्यांचं करता करताच नाके 9 येतील. हम दो हमारे दो पुरे होते.
2: काय आनंदी?
3: काय रे?
2: सगळं नॉर्मल म्हटल्यानंतर कसं रिलॅक्स वाटत ना?
3: हो ना.
2: ए, आणि हे काय खातेस तू?
3: पपई.
2: पपई? अगं, काय वेडबीड लागले की काय तुला? पपई खाल्ल्यानंतर काय होतं माहितीये ना?
3: अरे आनंद, तूही खुळा असशील असं वाटलं नव्हतं.
2: म्हणजे?
3: अरे डॉक्टरांनी सांगितलं, पपई खायला मुळीच हरकत नाही. त्यात व्हिटॅमिन ए भरपूर असतं आणि जेवणही चांगलं पचतं.
2: काय नवीन नवीन कळेल तेवढं थोड. आता हे तुझं धनुर्वाताचं इंजेक्शन, त्याला उगीच हात दुखून घ्यायचा, पण ते आवश्यक.
3: इंजेक्शन काही दुखत नाही रे, पण ह्या इंजेक्शन मुळे किती स्त्रिया आणि मुलं वाचली. अरे, आता तू सिगरेट कशाला ओढतोय उगीच? टेन्शन गेलंय ना तुझं?
2: अगं, आम्हा स्मोकरची सायकोलॉजीच वेगळी असते बघ. टेन्शन आलं तरी आणि टेन्शन गेलं तरी
10: आगा आशा

0: ग्रेट होता है ना, मरुन असर होता
1: है।
0: गरुडर बाई जवर स्मोकिंग कराएसा नस्ता हे विजय लेते। पण तू लच्चा खेव हाँ।
1: बरा, खेवी हाँ। आग, हल्ली, आजी, किती बदललेली आहे ना।
0: हो तर।
1: आग, आई पेच्या, तिलाच अपली

0: संपला एकदाचा आठवा महिना. चला एक आठवडा होऊन गेला.
1: आई आई अगं काय ग तुझे समज आहे का?
0: अरे
1: अगं सातव्यापेक्षा आठव्यात मुलाची वाढ जास्त झालेली असते नाही का? हे बघ तू उगीच स्वतः टेन्शन खाली आणि आनंदीलाही टेन्शन.
0: अरे सगळं समजत रे पण जाऊ दे.
2: अहो आई आता मी कंटाळले अगदी.
0: आनंदी
2: या जुळ्याचा भार नाही सहनत.
0: अगं कितीसे दिवस राहिलेत, थोडी कळसूस.
3: अरे तुला

0: काळजी करायचं काही कारण नाही. बाळ बाळ तीन सुखरूप आहेत.
1: देव पावला.
0: पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा.
2: पण डॉक्टर तर म्हणाले ना की पहिला मुलगा झाला म्हणून.
1: अरे आनंदा, अरे आनंदा, नको रे, काही नको. मुलगा काय मुलगी काय, नर्स दोघे नॉर्मल आहेत ना.
0: हो
1: झालं तर. आता ही दोन मुलं हीच माझी सुवर्ण फुलं.

0: కార్యక్రమం సైన్స్ కార్నర్.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे. या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो. अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे. पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर. या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा.
2: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला. नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आली जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर TV आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं. आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधी कधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालंय की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचं हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
1: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि

0: अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
1: खरं म्हणजे काही गोष्टींना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठीसुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे, तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का. तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय सुरुवात करताय की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात, इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
0: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला?
1: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरिअरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
0: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिक, तर तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे, त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही. कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे, त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे का. आता जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झाला आहे का. तर तसं काही नाही आहे, ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
0: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो.
1: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबीत कसं बसेल तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापर जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
0: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
1: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही. तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते. फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे. फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
0: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे अक्रेडिटेशन असणं?
1: तर लॅबोरेटरीज आपली NABL अक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे कॅप कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं अक्रेडिटेशन असतं. तर हे जे मेन आहेत अक्रेडिटेशन ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना अक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे, आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही अक्रेडिटेशन्स आहेत त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय, जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
0: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करता आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता. तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
1: म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता. आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का. तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण DNA तपासला जातो, त्याला मी एन्शंट DNA स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिक्सचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात ही एक डायलॉग वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढी सुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे योग्य ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितले तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात. त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते, आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे तर नक्की सगळ्यांना समजेल.
0: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
1: तर सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हसबंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना

0: आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का. तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा ॲनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता. त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत, आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं, मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती, काळजी, शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर, ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.

0: श्रोते हो, सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सायंकाळचे 4:06 झालेत. आता गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी
2: रा...

श्रोते हो, सोंगाड्या या चित्रपटातील गीत आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. दादा कोंडके यांची रचना होती आणि राम कदम यांचं संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात हे गीत. रंगल्या रात्री अशा या चित्रपटातील जगदीश खेबुळकर यांची रचना, संगीतकार वसंत पवार.

महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात निखारे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. फमू शिंदे यांची रचना होती आणि बाळ पळसुले यांचं संगीत. श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सायंकाळचे 4:28 झाली आहेत. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात मालिका ऐकूया.

लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग

0: सादर करते अभिराम सराफ, लावण्य रंग।
1: श्रोते हो नमस्कार, लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आतापर्यंत आपण राम कदम यांच्या जीवनातले अनेक प्रसंग बघितले। आपल्याला माहिती आहे की राम कदम यांच्या घरची परिस्थिती त्या काळामध्ये खूप चांगली नव्हती। त्यांच्या घरची खानाबळ होती आणि ती खानाबळ देखील जेमतेमच चालायची। एकदा काय झालं, त्यांना प्रभात फिल्म कंपनीचं बोलावणं आलं आणि मिरजेमध्ये ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचायला अजिबात काही वेळ लागला नाही। पण पैशाअभावी राम कदम जाऊ शकणार नाहीत अशी त्यांच्या नातेवाईकांना आणि निकटवर्तीयांना कल्पना आली। आपल्या गावचा एक चांगला कलाकार केवळ पैसे नाहीत म्हणून पुण्याच्या प्रभातमध्ये जाऊ शकत नाही, ही गोष्ट नातेवाईकांना मित्रमंडळींना निश्चितच आवडणारी नव्हती। त्यांनी काय केलं, सगळे एकत्र आले आणि वर्गणी गोळा केली। अगदी एक एक दोन दोन पैसे अशी वर्गणी गोळा करून देखील त्यांनी मोठ्या प्रेमानं 51 रुपये जमा केले आणि त्या 51 रुपयांची वर्गणी त्यांच्या गुरुच्या हस्ते त्यांना देण्यात आली। अर्थात त्या काळामध्ये मिरज ते पुणे हे रेल्वेचं तिकीट अत्यंत कमी, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल ऐकून, फक्त 1.5 रुपया तिकीट होतं। म्हणजे किती जुना काळ असेल तो बघा। त्यांचा पुण्याला जायचा दिवस उजाडला। त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी घरातले लोक, ते ज्या बँड पथकामध्ये काम करत होते तिथली मित्रमंडळी, त्यांचे गुरुजी, हे सगळेजण आले। अर्थात या सगळ्यांना सोडून जायचं दुःख राम कदमांना होतंच, पण त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं होतं की जगाच्या पाठीवर कुठेही जा, पण ख्वाजा साहेबांचा उरूस कधीही चुकवू नकोस। आणि हा गुरूंचा संदेश राम कदमांनी आयुष्यभर पाळला। त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक अतिशय चांगलं असं गाणं आपण ऐकूया। राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं जन्मठेप या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायले आणि रचना सोलापूरचे कवी संजीव यांची आहे।

राम कदमांनी रेल्वे स्टेशनवरती सगळ्यांचा निरोप घेतला. त्यावेळेला राम कदमांच्याजवळ सामान म्हणजे फक्त एक पिशवी होती आणि अंगावरच्या कपड्यांशिवाय एक कपड्याचा जोड, सदरा पायजमा आणि गुरुजी चांदलाल यांनी दिलेलं क्लॅरोनेट एवढंच सामान त्या पिशवीमध्ये होतं. रात्रभर प्रवास करून राम कदम पुण्याला येऊन पोहोचले. पुणे शहराचं दर्शन अगदी सुप्रभातीच त्यांना झालं. त्यावेळेला आवाढव्य वाटणारी पुणे स्टेशनची इमारत पाहून ते थोडेसे गांगरूनच गेले. हातातली पिशवी घेऊन ते स्टेशनच्या बाहेर आले. असंख्य टांगे तिथं उभे होते. पुणे स्टेशनपासून प्रभातनगर 5 मैल लांब होतं. रात्रभर प्रवासानं दमल्यामुळं एकदा त्यांना वाटलं की टांग्यानं जावं, पण त्यांना वाटलं की आता पुन्हा टांग्याला पैसे खर्च करावे लागणार आणि पैसे तर आपल्यासोबत मर्यादित आहे. त्यांनी त्याच वेळेला ताबडतोब तो विचार झटकून टाकला आणि पायीच जाण्याचा निश्चय केला, कारण आवश्यक तेव्हाच पैसे खर्च करायचे असा त्यांचा पण होता. आणि दुसरं म्हणजे गावच्या लोकांनी एकत्र करून दिलेले ते प्रेमाचे पैसे होते ना. पुढं काय झालं ते ऐकूया आणखीन एका लावणीनंतर. चांडाळ चौकडी या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली जगदीश खेबुडकरांची एक लावणी आपण ऐकूया.

चालत चालत सुमारे 2-2.5 तासाची पायपीट करून ते प्रभातनगरच्या रस्त्याला येऊन पोहोचले. प्रभातच्या गेटजवळ आल्यानंतर तुतारी फुंकणाऱ्या तरुणीचं चित्र त्यांना दिसलं. प्रभातच्या गेटजवळ ते थांबले. 2 मोठ्या मोटारगाड्या गेटमधून आत गेल्या. दोन्ही गाड्यांच्या बॉनेटवर चांदीच्या रंगाची प्रभातच्या तुतारीवालीची मूर्ती झळकत होती. इतरही सायकलस्वार किंवा काहीजण पायी चालणारे प्रभातच्या गेटमध्ये घाई गडबडीनं आत जात होते. प्रभातमध्ये त्या काळी परक्या माणसाला परवानगीशिवाय आतमध्ये जाता येत नसे. थोड्या वेळ गेटपाशी थांबल्यानंतर तिथं मोहम्मद साहेब आले. त्यांनी रामकदमांना पाहिलं आणि विचारलं, काय राम, कधी आलास? हे काय, आत्ताच येतोय, तुमचं पत्र मिळालं. ठीक आहे ठीक आहे, चहा पिणार ना? असं त्यांनी रामकदमांना विचारलं आणि उत्तराची वाट न पाहताच चहाची त्यांनी ऑर्डर दिली. चहा घेऊन ते म्हणाले, आपल्याला साहेब मामांकडे जायचं आहे. साहेब मामा म्हणजे एस फत्तेलाल, प्रभातचे जे 5 मालक होते त्यापैकी एक. साहेब मामांना भेटायला गेल्यानंतर साहेब मामा खोलीतच होते. त्यांच्या खुर्चीमध्ये ते बसले. काहीसे बुटके, पांढरा शुभ्र शर्ट, खाली धोतर, अतिशय साधी राहणी असणारे साहेब मामा. पाहता क्षणी रामकदमांना आपलेसे वाटले. साहेबांनी दोघांनाही आत बोलवलं. साहेब मामांना सांगितलं, हा राम हा अत्यंत गरीब मुलगा आहे, होतकरू आहे, शिवाय चांगला आहे, क्लॅरोनेट छान वाजवतो. आपल्या संगीत विभागामध्ये त्याला जर काम मिळालं तर बरं होईल. अशी शिफारस मोहम्मद साहेबांनी रामकदमांची केली. रामकदमांच्याकडे पाहून साहेब मामा म्हणाले, तू आलायस तर 4 दिवस थांब, मी इतरांना विचारून काय ते ठरवतो. पण आता पुन्हा 4 दिवस राहायचं कुठं, हाही प्रश्न रामकदमांच्या पुढे होताच. आता आपण ऐकूया सुंदरामनामध्ये भरली या चित्रपटातली एक लावणी. उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे, रचना पी सावळाराम यांची.

साहेबमामांनी रामकदमांना 4 दिवस थांब असं सांगितलं खरं, पण साहेबमामा हा 4 दिवस राहणार कुठे असं मोहम्मद साहेब म्हणाले. इथे तर त्याचं कोणीच नाही. असं पहा मोहम्मद, तू माझ्या बंगल्यात राहतोसच ना, त्याचीही तिथंच झोपण्याची व्यवस्था कर म्हणजे झालं. 4 दिवसात आपण नक्कीच काहीतरी करू, असं साहेबमामांनी आश्वासन दिलं. आणि साहेबमामांच्या बोलण्यावरून ते आपलं काम नक्की काहीतरी करतील असं रामकदमांना वाटत होतं. रामकदम यांच्याबद्दलचे आत्मीयतेचे भाव साहेबमामांच्या मुद्रेवर अतिशय स्वच्छ प्रकट झालेले त्यांनी पाहिले. या माणसानं आपली तात्पुरती का होईना राहण्याची सोय केली, मग पुढचं कामही ते नक्की करतील असा विश्वास रामकदम यांना वाटला. आणि मग साहेबमामांच्या घरीच त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच जाग आल्यानंतर साहेबमामाच्या बंगल्यात तशी सामसूमच होती. प्रभातच्या शेजारून एक पायवाट हनुमान टेकडीला जात होती. सूर्य उगवायला लागला होता. क्लॅरोनेट हे वाद्य रामकदमांनी घेतलं आणि ते टेकडीची पायवाट चढत गेले. अर्धा तास टेकडीवर जाऊन पोहोचले. वरती छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. मारुतीला मनापासून नमस्कार केला आणि म्हटलं, मारुतीराया, माझं एवढं प्रभातमध्ये काम होऊ दे बरं. आणि बाजूला बसून क्लोरोनेटमधून सूर काढले. गुरुजींनी त्यांना अनेक राग शिकवले होतेच. सकाळचा एक राग त्यांनी वाजवायला सुरुवात केली. साधारणपणे 15 ते 20 मिनिटं ते मनापासून राग आळवत होते. सगळं वातावरणच अगदी धुंद फुंद झालं होतं. त्यानंतर पुन्हा ते साहेबमामाच्या बंगल्यापाशी आले. समोरूनच शांताराम बापू झपझप पावलं टाकत येत होते. पांढरं स्वच्छ दुटांगी धोतर आणि तसाच पांढरा शुभ्र सदरा, चेहऱ्यावरती हास्य. त्यांनी रामकदमांकडे पाहिलं. त्यांच्या हातात क्लॅरोनेट आहे हेही त्यांनी पाहिलं. शांताराम बापू त्यावेळी अत्यंत प्रसन्न दिसत होते. रामकदमांच्याकडे बघून त्यांनी मंद स्मित केलं आणि प्रभातच्या दिशेनं झपझप पावलं टाकत ते निघून गेले. रामकदमांचा त्या 4 दिवसातला कार्यक्रम ठरला होता. सकाळी उठायचं, टेकडीवर जायचं, क्लॅरोनेट वाजवायचं, दुपारी प्रभातमधल्या उपाहारगृहात जेवण करायचं आणि बाकीचा दिवसभर वेळ बंगल्यामध्ये बसून राहायचं. इथं आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

पुष्पा बागधरे आणि सहकाऱ्याने गायलेली गणगौळण चित्रपटातली ढंगदार लावणी आपण ऐकली. रचना जगदीश खेबुडकर यांची होती. सतत 4 दिवस राम कदम हे टेकडीवर जायचे, रियाज करायचे आणि पुन्हा शांतपणे खाली येऊन रूममध्ये बसून असायचे. चौथ्या दिवशी नेहमीप्रमाणे टेकडीवरून राम कदम खाली आले. समोरून नेहमीप्रमाणे शांताराम बापू येतच होते. नेहमीप्रमाणे ते हसले आणि थांबले. राम कदमही थांबले. शांताराम बापू राम कदम यांना म्हणाले, काय राम, झाला का रियाज? हो, कसे बसे शब्द राम कदम यांच्या तोंडून बाहेर पडले. पुन्हा राम कदमांच्याकडे बघत शांताराम बापू झपझप पावलं टाकत प्रभातच्या दिशेनं निघून गेले. शांताराम बापूनं आपलं नाव कसं समजलं याचा विचारच राम कदम करत होते. ते खरं तर कोड्यातच पडले होते, परंतु काही का होईना आपलं नाव त्यांना कळालं या विचारानंच राम कदम सुखावले. दुपारी जेवण करून बाहेर पडले त्यावेळेला समोरून साहेब मामा येत होते. त्यांनी राम कदमांना जवळ बोलवलं आणि सांगितलं, राम तुझं काम झालं बरं का? बस एवढं बोलूनच साहेब मामा निघून गेले. राम कदमांना एवढा आनंद झाला होता की अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांनी गुरूंची आठवण काढली, घरच्यांच्या लोकांची आठवण काढली. सगळ्यांच्या श्रमाचं आज सार्थक झालं होतं. राम कदम यांना प्रभातमध्ये नोकरी मिळाली होती. आणखीन एक लावणी आता आपण ऐकणार आहोत. मुक्काम पोस्ट ढेपेवाडी चित्रपटातली ही लावणी आहे.

0: काय काय काय
1: कामने तडीला।
2: मालिका विशेष या अंतर्गत लावण्य रंग आज या मालिकेचा भाग 19 आपण ऐकलात। सादर करते अभिराम सराफ। ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती। आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण। आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला प्रारंभ होत आहे।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीत केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र नंतर ते बैठकीत सहभागी झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं। एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल। भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। या प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला आहे। वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले। 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली। उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। फिफा विश्वचषक 2026 आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02:50 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. सुरुवातीला राग रवी, रविचंद्रिका, मोहना आणि पिलू, रचना आदी तालात आहेत. यांना साथ संगत अशी आहे. व्हायोलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग रविचंद्रिका.

नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयंती रामा यांचं गायन आपण ऐकलं. सुरुवातीला राग रविचंद्रिका, मोहना आणि पिलू यांना साथ संगत अशी होती. व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.

हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीतून हे युवक आत्मसात करतात. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण याच तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.

नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात, कारण मानवी जीवनाचे अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मसुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे, कारण संत सांगतात

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला तर नाही घेता येणार। याकरता या वारीचा परिपूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येतंय बोलता येतंय तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाई या वारीकडे वळालेली दिसते, मग ती सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल। आज तरुण या वारीकडे वळायला दिसतोय, म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे। पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी। भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं। कारण वारीला जायचं तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्तिसुखाचा आनंद घेत जायचं असतं। नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे। हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग, आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर। त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही। पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत। पंढरीची वारी म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक वाचिक मानसिक साधना होऊन जाते। वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं। वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं। नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, आणि मनामध्ये भक्तिभाव विठ्ठल भेटीची ओढ सतत तेच चिंतन, यामुळे मानसिक तपसुद्धा होतं। तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघीच येणे। जप तप यज्ञ याग तीर्थव्रत ज्ञान ध्यान ही अनेक साधनं आहेत, आणि ही कुठलीही साधनं करण्याची इथं गरज नाही, कारण वारी ही जातपात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारी आहे, आणि वारी सर्वांच्या करता आहे। वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे। या रे लहान थोर या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी। वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे, कारण या वारीमध्ये लहान असू द्या मोठा असो, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, किंवा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही। इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण वारी ही समतेची आहे, वारी आनंदाची आहे, वारी विचारांची आहे, वारी निष्ठेची आहे, वारी श्रद्धेची आहे, नव्हे तर वारी परंपरेची आहे। कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपुरेकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे। प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी समता संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते। पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते, फक्त माऊली माऊली, कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो। ना कुणाला मोठेपणाचा अहंकार, ना कुणाला लहानपणाचा संकोच। महाराज म्हणतात,

सत्य वैष्णव भाई रे। किंवा पंढरी श्लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका। या प्रवासातून जर समता, संयम, सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्णच राहते, कारण वारीही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। ऊन वारा, पाऊस, अनेक अडचणी, गैरसोयी असतानासुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं, कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं। वारीमध्ये अनेक अडचणी असतानासुद्धा वारी आनंदाची असते, कारण तितला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा। बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका मने वृद्ध होती तरुणी रे। अशी ही वारी आहे, कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। आपल्या वाडवडिलांची मिराशी, वाडवडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो, मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल। आणि भरपूर दिंड्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या, प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता ह्यावा वाटावा, अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे। आणि आपली संत परंपरा, संत साहित्य, संत विचार, आपली संस्कृती काय आहे आणि ती किती महान आहे हे समजून ती अंगीकारणं ही आज काळाची गरज आहे। वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे। वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकण्याची धडपड नसते, उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात आणि प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून संबोधणारी संस्कृती असते। हीच वारीची खरी ताकद आहे। वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते। वेगवेगळ्या स्वरूपातून आजची पिढी वारीला कनेक्ट आहे, ती कशी आपण बघणार आहोत।

रामकृष्ण हरी। पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढीसुद्धा वाढतीये। आजची तरुण पिढी वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे। अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे। पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता, आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते। तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया। वारीत चालताना आपल्याला

वाट्यात पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक धाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल, प्लॅस्टिक मुक्त वारी करणं ही संकल्पना तरुणांनीच पुढं आणली आहे. तरुण पुढं येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी. हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं कामसुद्धा आजची तरुणाई करते. ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हीलचेअर विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत. आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते. वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे, पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत, त्या तरुण पिढीनंच. वारी फक्त पंढरीची पायी यात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा संस्कृतीचा श्वास आहे. आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन ना कुणाला मॅसेज, तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात. आणि एवढ्यांची खाणं पिणं राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं, हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरी।
1: पाऊली चलती पंढरीची वाट।
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय। आजच्या युवकांच्या दृष्टीनं वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत।
1: पाऊली चालती पंढरीची वाट।
3: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगिता पाटील। पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात। 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात। आमच्यासारखी युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे। पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले। वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली। बाबांनो, हा डायरीतला फोन तेवढा लावा। तर त्या मुलांनी विचारलं, हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे। फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता। एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते। पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही, आपल्या हाताला हात धरून ती पुढे चालत राहिली। आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे। आजोबांना सांगितलं, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा। त्या आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो। ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तो इथे समोरच आहे। आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण, पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबांना आजींकडे बघितलं, कुणी एकही शब्द बोललं नाही। आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ, म्हणजे चुकणार नाही। आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली। त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला। त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती। पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गाने पुढे निघून गेली। पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला।

0: तर फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण हरी माऊली, माझं नाव ईशान दीपक इरकल, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्र पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न, वैद्यकीय मदत तर आहेच, त्यामुळे परकीपणा काही वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी, ब्लॉगिंग करणारी युवक, हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचं हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडळींच्याबरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. त्याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचारमंथनाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाप या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युवावाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युवावाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम यू आणि आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लय भारी या चित्रपटातील अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डेबू या चित्रपटातील अजित कडकडे यांनी गायलेलं अनंत खेळकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6:20 मिनिटांनी संस्कृत समाचार दिल्ली

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 45 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.
1: जम्मत, जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, कविता सुद्धा ऐकायला आवडतात आणि एखादी चांगली कविता तुम्ही वाचली की तुम्हाला आनंदही होतो. पण मित्रांनो, ह्याच गोष्टी आणि ह्याच कविता जर तुमच्यासारख्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी लिहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं की नाही. आणि तुम्हाला तेव्हा असंही वाटतं की किती छान लिहिलं यांनी आणि हे आपल्याला का नाही येत लिहिता. तर मित्रांनो, असं नाही आहे बरं का. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला करावीशी वाटते तेव्हा त्यासाठी काही तयारी करावी लागते. आणि चांगलं तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल किंवा आपल्याला लिहिता यावं असं वाटत असेल तर थोडंसं वाचायला सुरुवात करा. आणि आपण रोजच्या जीवनात एखादी घटना एखादा प्रसंग अनुभवतो तेव्हा तो स्वतःच्या शब्दात मांडायला शिका आणि मग बघा तुम्हाला सुद्धा लिहिता येतं की नाही. तर मित्रांनो, लिहिण्याबद्दल आज मी इतकं बोलते तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे कुणीतरी लिहिणारं आज आलेलं आहे आणि तेही खरंच आहे बरं का. मित्रांनो, आज आपल्या दोन बालमैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. एकीचं नाव आहे उत्कर्षा जोशी आणि दुसरीचं नाव आहे हर्षदा जोशी. हर्षदा ही आपली मैत्रीण खूप सुंदर गोष्टी लिहिते आणि उत्कर्षा ही आपली मैत्रीण खूप छान कविता करते. तर आज त्या आपल्याला त्यांच्या कविता आणि एक कथा ऐकवणार आहेत आणि त्यांचं लेखन त्या कसं करतात याविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपल्या या दोन्ही मैत्रिणींचं तुमच्या वतीने आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. तर हर्षदा, मला सांग, तू गोष्ट लिहिते
1: हो,
0: तर तुला असं का वाटलं आणि कधी वाटलं की आपल्याला गोष्ट लिहिता येते?
1: शाळेमध्ये असताना मी कितीदा तरी गोष्टी लिहिल्या होत्या आणि माझ्या मैत्रमैत्रिणींना सुद्धा दाखवल्या होत्या. मग त्यांना त्या खूप आवडल्या आणि जेव्हा हे आमच्या माल्टे मॅडमला समजलं तेव्हा त्यांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे.
0: बर, तुला असं एखादी घटना पाहिली किंवा एखादा प्रसंग पाहिला की गोष्ट लिहाविषयी वाटते का? असं तुझ्या मनात एखादी कल्पना येते आणि त्याच्यावर तू गोष्ट लिहिते?
1: नाही, एखादी जर का घटना घडली असेल तर मग मी ती माझ्या रोजच्या डायरीमध्ये लिहित असते आणि माझ्या मनाने त्याला आणखीन सुंदर गुंफण्याचा प्रयत्न करते.
0: म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कल्पना करून तू छान ती गोष्ट रंगतदार कशी होईल यासाठी प्रयत्न करते. तर हर्षदा, मला सांग की तू आता कितव्या वर्गात जाते आणि कुठल्या शाळेत जाते?
1: मी आता 9वीला जाते आणि माझ्या शाळेचे नाव पायोनियर सेकंडरी स्कूल आहे.
0: बर, आणि मित्रांनो, हर्षदा जी गोष्टी लिहिते तिचीच जुळी बहीण आज आपल्याकडे आलेली आहे. तिचं नाव आहे उत्कर्षा आणि ती छान छान कविता करते बर का. तर उत्कर्षा, तुला काय आठवतंय तू पहिली कविता कधी केली होती?
1: हो, मी 7वीत असताना आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही मानकापे मॅडम म्हणतो, त्यांनी एक उपक्रम दिला होता एक कविता शिकवताना की सर्वांनी उद्या एखादा विषय देऊन कविता करून आणा. तेव्हा मी विषय घेतला होता आई आणि मी ती कविता लिहिली एकदम आवडीनं आणि मला म्हणजे मी लिहिलेलीच कविता आवडली आणि मी ती पुढच्या शनिवारी म्हणजे आमच्या शाळेत दर आनंददायी शनिवार सेलिब्रेट करतात, त्याच्यात विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य तिथे दाखवले जातात. काही काही जण नाटकं करतात, एक पात्री नाटक असेल, गाणं म्हणून दाखवतात. तर मला वाटलं की मी तिथे माझी कविता सादर करावी, म्हणून मग मी तिथे माझी कविता सादर केली आणि मग तिथलच्यांना ती आवडली आणि मग मला वाटू लागले आणखीनही कविता कराव्या. मग मी कविता करायला लागले, मग मला कवितांचा छंद लागला.
0: म्हणजे तुझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण जर ठरवलं तर आपल्याला लिहिता येतं. मग त्यानंतर तू अशा आता किती कविता लिहित गेलीस? म्हणजे तू ती पहिली कविता 7वीत लिहिली पण त्यानंतर आता तू पण 9वीत जाते?
1: हो, मी पण आता 9वीत जाते आणि म्हणजे कविता लिहायला मी 8वीपासूनच स्टार्ट केलं.
0: बर, मग आतापर्यंत किती कविता लिहून झाल्या तुझ्या?
1: आतापर्यंत मी 10-12 लिहिल्या असाल.
0: बर, आणि मग तुला कुठले ग विषय आवडतात? म्हणजे तुला आता विषय दिला होता तेव्हा मॅडमने की आईवर कविता लिहायची आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कुठले विषय तुला आवडतात कविता लिहिण्यासाठी?
1: निसर्ग आवडतात, विज्ञानांची प्रगती आवडती, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक बाहेरचे जे समाजातील चालणारे जे हे त्याच्यावर
0: गोष्टी आहेत
1: त्या आवडतात करायला.
0: बर, मग आता तू म्हणालीस ना निसर्ग आवडतो, तर एखादी निसर्गावर केलीस तू कविता?
1: हो आहे, केलेली आहे.
0: तर ऐको आपल्या मित्रांना.
1: निसर्ग ह्याचं नाव, तरीही देवाचा हा अनोखा चमत्कार, रूप ह्याचे साजिरे पण हा अत्यंत गुणी चित्रकार, सका सकाळी सूर्यासंगे हा येतो, येताना मात्र शांततेचे रूप धारण करतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटात स्वतःचे वर्णन सांगतो, मनाला एक गोड आनंद देऊन जातो, दुपारी मात्र ह्याचा पारा चढतो, पण तरीही उन्हासोबत हा थंडगार सावली देतो, अख्ख्या विश्वात स्वतःचा ठसा उमटवतो, कधी हसवतो तर कधी रडवतो, चांदण्यांची चाहूल आणतो हा कोवळ्या रात्री, हलका थंड वारा बनून झोंबतो हा मनी, पाना फुलांना घेऊन संगे गातो अनेक गाणी, सकाळी दुपारी संध्याकाळी ऊन वारा पाऊस अनेक ऋतूत रेखटतो ह्याची कलम, कधी झाडात तर कधी वाऱ्यात बिलगुन जातो हा साऱ्यात, देवाची ही एक सुंदर कल्पना, उधळूनी रंग पसरवूनी छटा, जागोजागीच ह्याचा वास, मनाला प्रसन्न करणे हाच ह्याचा साज.
0: खूप छान बर का कविता केली आहेस उत्कर्षा तू. निसर्ग हा किंवा सृष्टी हे जग याच्याबद्दल तुमच्यासारख्या मुलांना खूप कुतूहल असतं नेहमी, आणि निसर्गामध्ये वेगवेगळे दिसणारे वृक्ष वेली झाडं पक्षी फुलं पानं याबद्दल खूप आकर्षण असतं तुम्हा मुलांना. पण तू आता जेव्हा अशा कविता लिहिते तेव्हा असं तुला होतं का कधी की एखादा शब्द अडतोय एखादी ओळ लिहिताना, तेव्हा तू कुणाला विचारते?
1: जेव्हा मला असा एखादा शब्द अडतो तेव्हा मी माझ्या वर्ग शिक्षिका माल्टे मॅडम यांना विचारतेच. त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतच राहतात. त्याच्यानंतर माझी बहीणही आहे, ती खूप छान गोष्ट करते, तिलाही मी विचारते, तीही मला सांगते.
0: बरोबर, म्हणजे दोघी एकमेकींना विचारून आणि
1: विचारून
0: दोघी एकमेकींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही लिहित असता. हर्षदा, उत्कर्षाची कविता आपण ऐकली, पण आता तुझी एक कथा आपण ऐकूया का?
1: कष्टाचे फळ. एका गावात एक रामू नावाचा मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रामूची आई शिवणकाम करून आपले घर चालवत असे आणि रामूला शिकवत असे, पण रामूचं डोकं काही शिक्षणात चालत नसे. दिवसभर खेळणं आणि आईला कामात मदत करणं एवढंच रामूला माहिती होतं. त्याच्या

0: अशा वागण्यामुळे रामूची आई सतत त्रासलेली असे असे त्याच्या वर्गातील बाईंनी एकदा हेरलं आणि एक दिवस वर्गात असताना ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला काही पैसे देऊन विचारायचं. त्यांनी विचारलं की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचं आहे. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशांचा खाऊ घेणार आणि मोठा होऊन डॉक्टर होईल. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशाची बचत करेल आणि मोठा होऊन इंजिनियर होईल. असे बाईंनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं. शेवटी वेळ आली रामूची. बाईंनी रामूला विचारलं तेव्हा रामू म्हणाला की मी या पैशाने माझ्या आईसाठी एक चष्मा घेईल. तो तर तू घेशीलच कारण तुला अभ्यास करायचाच नाहीये ना. तुला तुझ्या आईला सुखी आणि समाधानी थोडीच बघायचे, फक्त तात्पुरते आनंदात ठेवायचे, बरोबर ना, बाई म्हणाल्या. रामू निरुत्तर झाला. त्याला काय बोलावं हे सुचत ना. शेवटी त्याने विचार केला की आपण कशासाठी जगतोय. जर आपल्या जीवनात काही ध्येय नसेल, ध्यास नसेल, कष्ट नसेल तर नुसती चैन करण्यासाठी का आपण जगतोय. तेव्हापासून रामू मनापासून शिकू लागला, प्रत्येक गोष्ट आवडीने करू लागला आणि काही वर्षांनी परिस्थिती बदलली. रामू ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत एक लांब सडक आणि वरती लाल दिवा असलेली गाडी उभी होती. त्यातून एक शिडशिडीत अंगकाठी असलेला सुट्या बुटातला एक ऑफिसर बाहेर आला. त्याच्या आजूबाजूला पोलीस होते. तो माणूस येता क्षणी त्याच बाईच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्या बाईने आधी काही कळेच ना. त्यांनी विचारले अहो साहेब तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडत आहात. तेव्हा तो माणूस म्हणाला अहो बाई मी तोच ज्याला तुम्ही लहानपणी शिकण्यासाठी रागवायच्या ओरडायच्या. मी तोच मातीचा गोळा ज्याला तुम्ही सुंदर आकार दिलाय. होय मी तोच रामू, आज कलेक्टर झालोय. माझ्या नवीन कामाची सुरुवात मी तुमचा आशीर्वाद घेऊन करतोय. बाई म्हणाल्या रामू तू माझ्यामुळे नाही तर जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू इथवर आला आहेस. रामू मी तुला बोलले पण जर खरंच तू मेहनत घेतली नसतीस तर आज हा दिवस कधीच दिसला नसता. मेहनत घेतल्याशिवाय यश येत नाही कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्या दिवशी बाई आणि रामूच्या डोळ्यात एक वेगळंच समाधानाचं तेज होतं. रामूला मार्गावर आणण्यासाठी बाईंनी प्रयत्न केले आणि रामूने बाईंना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
1: किती छान गोष्ट लिहिली तू. तुला ही सुचली कशी गोष्ट ते सांग.
0: मी शाळेमध्ये असताना जेव्हा आमच्या बाई पाठ शिकवत होत्या आणि नंतर त्या त्यांच्या अनुभव सांगत होत्या तेव्हा मला ही गोष्ट सुचली आणि मी तेव्हा लिहिली.
1: आता तू ही गोष्ट लिहिली, या गोष्टीचं तात्पर्य काय असायला पाहिजे, तुला काय वाटतं?
0: या गोष्टीचं तात्पर्य आहे मेहनत आणि शिक्षण अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जातात आणि विश्वास आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला जगायला शिकवतात.
1: आता तुम्ही दोघी इतकं छान लिहिता, म्हणजे हर्षदा तू गोष्ट लिहिते, उत्कर्षा तू कविता करते. तुम्ही काही वाचता का ग, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही असं अवांतर वाचन करता का दोघी जण?
0: हो करतो.
1: काय काय वाचले तुम्ही आतापर्यंत?
2: श्यामची आई गोष्टीचं पुस्तक,
0: अग्निपंख आहे,
2: एपीजे अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे असे घडवा तुमचे भविष्य ते आहे, उतराई आहे,
0: छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा काही पुस्तक आमच्या घरी
2: आणि कवितांच्या संग्रहाचं पुस्तक आहे तेही वाचतात.
1: तुला कोणकोण कवी आवडतात? आता तू कविता करते तर पाठ्यपुस्तकात पण अनेक कवींच्या कविता असतील तुमच्या. तुला कोणकोण कवी आवडतात?
2: मला का सुरेश भट.
1: अरे वा. आणि तुला?
0: मला कथा म्हणायला गेले तर मला साने गुरुजी आवडता कारण त्यांच्या गोष्टी, म्हणजे श्यामची आई हे पुस्तक जर का कोणी वाचलं असेल तर त्यांना कळेल की त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत.
1: आणि मुलांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कथेमधून, नाही का? उत्कर्षा, आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय तर पुस्तकावर पण मला वाटतं तू एक कविता लिहिली आहेस.
2: हो लिहिली.
1: तर ती आपल्या मित्रांना म्हणून दाखव ना.
2: ऐका ऐका पुस्तक काय सांगतात ते. ज्यांच्यात ज्ञानाचा भंडार आहे असे सांगतात पण आज त्याची जागा मात्र यूट्यूब आणि गुगलला देतात. तरीही पुस्तक आपल्यासाठी आपल्या बरोबर संवादासाठी उत्सुक असतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करू शकतात. हेच AIचं जाळं सर्वत्र पसरले, त्याच्यामुळे माणूस पुस्तकाला विसरलाय. पण आजही समाधानाची जाणीव पुस्तकातच प्रगल्भ होतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. मोबाईल टीव्हीच्या स्क्रीनने

0: पुस्तकं प्रकाशवाटा दाखवतात, अनेक जणांचे आयुष्य अनुभवायची संधी देतात, युगायुगाचे सत्य ही पुस्तकात सांगतात, इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात.
1: वा वा वा वा, खूपच छान. म्हणजे आजकाल तू बघते ना की सोशल मीडियामुळे तुमच्यासारखे मुलं मुली पुस्तकं वाचायला विसरतात आहे, किंवा त्यांची आवड कमी होत चालली आहे पुस्तकं वाचण्याची. म्हणून त्याचं महत्व तू या कवितेतनं सांगितलंय की पुस्तकांशी मैत्री तुम्ही करू शकता. हे जरी सगळं असलं तरी पुस्तकांशी मैत्री केली की कसा निखळ आनंद आपल्याला मिळतो. हर्षदा, मला हे सांग की इतकं तुम्ही दोघी लिहितायत नेहमी, तर याशिवाय शाळेमध्ये काही उपक्रम असतील तर त्यात तुम्ही भाग घेता का दोघी?
0: हो हो, नक्कीच. आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम होता आम्ही त्या सगळ्यांमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, यामध्ये वेगवेगळे नाटक, नृत्य, कला किंवा वादन, गायन हे सर्व प्रकारांमध्ये आम्ही भाग घेत असतो.
1: तुम्हाला दोघींना लिहायची आवड आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते छंद आहेत तुमचे?
0: आम्हाला नृत्य करायला पण खूप आवडतं.
1: आणि तुला हर्ष?
0: मला मेहंदी काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला.
1: तू कधी, तुम्ही दोघीही, म्हणजे तुझ्या कविता उत्कर्षा आणि तुझी कथा शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी सादर करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का शाळेमध्ये?
0: हो, नेहमीच मिळते.
1: मग काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी?
0: त्यांना नेहमी माहिती असतं की आम्ही दरवेळेस कथा किंवा गोष्टी काहीतरी नवीन सांगणार आहोत, त्यामुळे तेही नेहमी उत्सुक असतात की आम्ही यावेळेस कुठली कथा सांगणार किंवा कुठली कविता सांगणार.
1: तुम्हाला दोघींना काय व्हायचं आहे ग मोठं झाल्यावर?
0: मला UPSC MPSC मध्ये जायचं आहे.
1: आणि तुला?
0: मलाही UPSC आणि MPSC मध्ये.
1: दोघींचं पण म्हणजे ध्येय तेच आहे. उत्कर्ष, आता जाता जाता आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एखादी तुझी छान छान कविता ऐकव.
0: ठीक आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी डोळ्यात आणतो पाणी, तर कधी आणतो ओठांवरती गाणी, कधी अंधार बाजूला सरून वाट दाखवतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी शिकतो तर कधी शिकवतो, कधी पोटभर हसवतो तर कधी मात्र निराशेने रडवतो, पण पुन्हा आशेच्या वाटेवर हा नेऊन ठेवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हरल्यावर जिंकण्याची उमेद देतो, निराशेवर आशा ठेवण्याची हिंमत देतो, चुकल्यावर पश्चातापाची जाणीव, तर दुःखात सुखाची उणीव भासवतो. त्यामुळेच आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. रोज नवीन आशा, तर दुःखात बुडालेली सुखाची दिशा, आणण्याची हिंमत आणि दुरावलेल्या नात्याची किंमत, सगळं काही सांगतो, ऐकवतो, दाखवतो, शिकवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण जपायचा असतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो.
1: वा वा वा वा, खूप छान. क्षणावरती तू ही कविता केली आहे की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो आणि तो काहीतरी देऊन जातो आपल्याला.
0: हो,
1: तो ओळखता आला पाहिजे की त्याने काय दिलं त्या क्षणाने आपल्याला. तुम्ही आज आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही रेडिओ ऐकता का ग रोज?
0: हो, रोज नाही, कधी कधी.
1: आणि आपला हा जो गंमत जम्मत कार्यक्रम आहे तो ऐकता कधी?
0: हो.
1: कधी ऐकलाय तुम्ही हा कार्यक्रम आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं?
0: मी इथे आलेलीच आहे आधीच्या वेळेस, नाटक घेऊन आमच्या मॅडम आल्या होत्या, आशा माळटे मॅडम, तेव्हा एकदा ऐकलं होतं. त्यातले नाटक आवडलं होतं मला खूप जास्त.
1: आत्ता आपले मित्रमैत्रिणी तुमच्या एवढे जे हा कार्यक्रम ऐकतायत आकाशवाणीवर, त्यांना तुम्ही काय सांगाल की अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला पाहिजे आणि कसं करायची संधी मिळते जर तुम्ही ठरवलं तर?
0: आपण आपल्यातले छंद ओळखले पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी छंद असतं, आपण फक्त ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, एवढंच.
1: आणि त्याला वेळ दिला पाहिजे.
0: वेळ दिला. माझ्या मते कला ही विचार प्रक्रियेला सक्रिय करते, असं APJ अब्दुल कलाम म्हटलेले आहे. आणि कलेशिवाय जगणं म्हणजे हवेशिवाय फुगाच असतो, असाही त्यांचा एक सुंदर पाठ आहे. तो मी वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. त्यामुळे आपल्या अंगात जी कला असेल ती आपण जोपासली पाहिजे, आणि फक्त जोपासली नाही पाहिजे तर ती पुढे घेऊन गेली पाहिजे, कारण कलेमुळेच आपले विचार सक्रिय होतात आणि आपण विचार करण्याची कार्यक्षमता वाढते.
1: उत्कर्ष आणि हर्षदा दोघी तुम्ही इतक्या सारख्या दिसतात की मला कोण उत्कर्ष आहे आणि कोण हर्षदा आहे लवकर पटकन समजत नाहीये. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता दिसत नाहीये, पण

0: माझ्यासमोर मात्र तुम्ही बसलेले
1: आहात.
0: आहात आणि इतक्या छान तुम्ही बोलताय दोघी. तुमच्या वयाच्या मानाने मला कौतुक वाटतंय तुमचं. पण आज तुम्ही इथे आलात आणि उत्कर्षा तू तुझ्या इतक्या छान छान कविता आपल्या मित्रांना ऐकवल्या आणि हर्षदा तू इतकी छान कथा तुझी ऐकवली त्यासाठी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.
2: थँक्यू.
0: मित्रांनो, उत्कर्षा जोशी आणि हर्षदा जोशी या आपल्या दोघी मैत्रिणींच्या कथा आणि कविता आज तुम्ही ऐकल्यात आणि त्यांच्या या कथा कविता ऐकल्यानंतर आता तुम्हालाही लिहावंसं वाटतंय ना? तर मग मित्रांनो, नक्की प्रयत्न करा.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते नयन पवार यांच्यासह. आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: छोट्या बालसांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
0: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम

अंगचुक्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसिडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट UG पेपर फुटी प्रकरणी CBI पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. CBI अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या RCC शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण

0: आल्यावर कल्याण न्यायदंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्ट पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा 1-दिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
3: प्रवेश निःशुल्क।
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
3: उत्सव नवचैतन्याचा। आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। एक निवेदन ऐका, राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे। मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम। हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे। स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत। स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org। विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात। पत्ता पुन्हा एका, कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत। वेबसाईट पुन्हा एका, संकेतस्थळ www.mavipa.org। आणि विद्यार्थी गटाकरिता विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम। राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आपण ऐकलं। संध्याकाळचे 7:15 आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम 1 श्रीहरिकोटा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम 1 हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्ये आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम 1 रॉकेटविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम 1 हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम 1 हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट्स किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट अग्निकूल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्यात. त्यामुळे विक्रम 1 हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम 1 हे 4 स्टेजचं रॉकेट आहे. पहिले 3 स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंट मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर ह्या रॉकेटमध्ये पहिली 3 स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली 2 स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते या 2 स्टेजेसमधनं मिळतो आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट प्लेस करायचे असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे लिक्विड प्रोपेलंट वापरून. तर लिक्विड प्रोपेलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रोपेलंटचा आपण युसेज जो असतो लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो तो आपण कंट्रोल करू शकतो. 2 वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंट मध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. तर किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा या आधी PSLV मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
0: विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
1: या विक्रम 1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
0: विक्रम एकच्या यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का, आणि ते कसं?
1: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत $45 billion ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. याआधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते, पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंट तर्फे ह्या किंवा इस्रो तर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम S नावाचं पहिलं रॉकेट, एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 ची तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 मध्ये 350 नाही तर साधारण 450 ते 500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्याला ह्याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की 2 लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर PSLV लॉन्च पॅड ठरला तर 2 PSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे GSLV लॉन्च मध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
0: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे, त्याविषयी जरा सांगाल का? आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
1: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता, तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोसचा हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट्स म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा नासा म्हणा किंवा ESA म्हणा किंवा चायना म्हणा यांचे बरेच सॅटेलाइट्स लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह याद्वारे द्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे, तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे, म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन, जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार म्हणजे आपण कस्टमाइज्ड असं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स, स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहेत. त्यामुळे ही दोन मिशन्स स्कायरूटचं बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. याआधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्टच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले म्हणजे का अजून खूप कंपनी याच्यामध्ये उतरत नाही, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली, तर आत्ता 2023 पासून खाजगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खाजगी कंपन्या इस्रोद्वारे म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस, त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच जर गोष्टी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अवेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अवेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहे सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या, तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.
0: श्रोते हो, विक्रम 1 यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझशी वार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 28 आषाढ शके 1948, दिनांक 19 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तन आपण ऐकणार आहात, पंढरीची वारी याविषयी. कीर्तनकार उज्ज्वला पोंक्षे.

हा अभंग तुकाराम महाराजांचा असून जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी पंढरीला जावं असा त्यांचा हेतू दिसतो. पंढरीचा विठोबा भक्तांच्या भेटीची वाट पाहत उभा आहे. त्याची भेट किंवा दर्शन झाल्यास मागील सर्व पापांचा नाश होतो व त्यामुळे पुढील जन्ममरणाचा क्षीण नाहीसा होतो. म्हणून म्हणतात पंढरीसी जारे आल्यानं संसारा. खरंच या उपदेशाप्रमाणे आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला केवढा आनंदाचा सोहळा चालतो. हजारो स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी त्या जगन्माऊलीचे दर्शन घेण्याकरता जमतात. परंतु हे सर्वजण आपापली नोकरीधंदा सांभाळून तसंच नेहमीची कामं आणि जबाबदाऱ्या सांभाळून आपलं तसंच समाजाचं हित साधण्यात साधतात. अशा प्रकारे ते स्वतःचा आणि समाजाचाही उद्धार करतात. विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळांच्या खणखणाटाने सर्व दिशा धुमधुमून जातात. उच्च निचतेचा भेदाभेद विसरून जाऊन पवित्र अंतःकरणाने सर्व वारकरी नवे नवे विठ्ठल दरबारचे मानकरी एकमेकांना कडकडून भेटतात. काय आनंद काय आनंद, प्रत्यक्ष अनुभवानेच कळणार आहे. म्हणून एकदा तरी पंढरीला जा असं संत तुकाराम महाराज म्हणतात. संत नामदेव महाराजसुद्धा असाच उपदेश करतात.

इतर क्षेत्रांपेक्षा पंढरीचं महत्त्व वाढवताना तुकाराम महाराज म्हणतायत, अवघीच तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. मग दरवर्षी पंढरीला जाणाऱ्यांना हा अनुभव येतो का? येत नसेल तर संतांचं बोलणं काहीतरीच नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती पर उपकारे. संतांना सांगायचं ते वेगळंच आहे, पंढरी म्हणजे काय, चंद्रभागा कोणती, सर्व गोष्टींचा खुलासा संतांनी करून ठेवला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देह

देह हीच पंढरी आणि आत्मा पांडुरंग आहे. त्या आत्म्याला आपण ओळखायचं, दुसऱ्याच्या देहातील आत्म्यालाही ओळखायचं आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडायचं नाही. या पंढरीच्या वाऱ्या करून त्या पांडुरंगाला ओळखायचं. म्हणून संत या अर्थाने म्हणतायत, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. थोडंसं भजन करूया.

अत्यंत मागासलेल्या जातीत हरिपाल नावाचा भक्त होऊन गेला. येणाऱ्या जाणाऱ्या वाचरुणा लुटण्याचा वडिलोपार्जित धंदा म्हणून यांना व्याध असं म्हणत. नीती आणि तिचा गंध नाही अशा व्याध जातीत हरिपालाचा जन्म म्हणजे भांगे तुळसच होती. भगवत कृपा जातीवर अवलंबून नसल्यामुळे व्याध जातीच्या हरिपालावरही भगवत कृपा झाली.

प्रत्येक जातीत प्रभूचे भक्त झाले आहेत असा हा व्याध जातीतील हरिपाल संसाराचा भार पडण्यापूर्वीच पंढरीला गेला होता. एक चित्ताने पंढरीच्या वाळवंटात चाललेलं कीर्तन ऐकत होता. जय

त्याचे दोन्ही हात नकळतच जोडले गेले आणि तो विठोबाच्या भजनात उड्या मारू लागला. संत चरणावर मस्तक ठेवून अखंड विठ्ठलाचे नामस्मरण व पंढरीची वारी करण्याची दीक्षा घेऊनच हरिपाल घरी परतला. अखंड

अखंड नामस्मरणाचा हा फायदा अशा विमनस्क मनस्थितीत तो यात्रेनिमित्त पंढरीला आला आणि संतांच्या कीर्तनातील शब्द कानावर आले, नवे ठसलेच मनावर. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधुवृत्तीच्या लोकांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टवृत्तीच्या लोकांचा नाश करण्याकरता आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याकरता भगवान स्वतः अवतार घेतात. हरिपालाच्या मनात विचार आला, पंढरीची वारी न करणारा आणि विठोबाचं नाव न घेणारा तो दुष्ट, त्याला आपण लुटायचं. उलट पंढरीला जाणारा व विठोबाचं नाव घेणारा तो सज्जन, त्याला लुटायचं नाही. असा वाटमारीचा धंदा सुरू झाला. पंढरीची वारी करतोस, विठ्ठलाचं नाव घेतोस, मग जा. नाही घेत ना, मग लुटणार. असा हा श्रद्धावान पण अज्ञानी असा हा भक्त, त्याला सज्ञान करण्याचं काम देवाने आपणावर घेतलं. एक दिवस काय झालं,

0: ऐकत आश्चर्यचकित झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही वारकरी मंडळी कोण होती बरं?
1: ज्ञानेशो भगवान विष्णू.

मुक्ताख्या ब्रह्मचित कला। ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज, मुक्ताई, सर्व भक्त मंडळी आली होती। हरिपालाने साष्टांग नमस्कार घातला, त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती करतोय।

साधू संत येते घरात रोजची दिवाळी दसरा. घरात शिधा सामुग्री संपली आहे असं बायकोने सांगतात. मागील दाराने हा वाटमारीसाठी गेला. संत मंडळी पुढील दारी भजन करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हातात तिरकमठा घेऊन पंढरीला न जाणाऱ्या व विठ्ठलाचे नाव न घेणाऱ्या वाटसरूची वाट पाहत बसलाय. देवाची प्रार्थना करतोय. त्याच्या योग्य वाटसरू येईना. तीन प्रहर झाले. प्रभूला विनवतोय. प्रभू

पाहिले का पंढरपूर, पंढरीला गेला होतास का? देवाचं नाव घेतोस का? देव म्हणतात छे छे, आम्ही काय म्हणून भक्ती करायची? तुझा देव कसा आहे सांगू का? अरे विठ्ठल काय आणि कृष्ण काय, सगळे एकच. हरिपाल संतापला. त्यानं देवांना रथातून खाली ओढलं आणि त्यांचे दागदागिने हिसकावू लागला. हरिपाल म्हणतोय,

अजून तरी सांग, अरे अजून सांग, देवाला जाणतोस की नाही? देव म्हणतात, तुझं वाटे तरी तू करी भजन, तुझं वाटे

हरिपालाने देवांचे हात पाठीमागे बांधले, राग आला. रुक्मिणी म्हणते, आता कोणत्या देवाला यांनी जाणायचं? ती हरिपालाला म्हणते, अरे देव सर्वत्र आहे, तो कुठं नाही. देव सर्वांच्या ठिकाणी आहे. सर्वत्र ठिकाणी देवाला पाहणारे त्यांनाच वारकरी म्हणतात. देह हीच पंढरी व तुझा हृदयस्थ परमात्मा हाच पांडुरंग. इतरांच्याही हृदयात तो पाहणारे तेच वारकरी. हरिपाल म्हणतो, मग मला यांच्या ठिकाणी देव दिसला तरच मी खरं मानीन. रुक्मिणी म्हणते, अरे हे प्रत्यक्ष देवाधिदेव आहेत. भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथांनी वास्तवतेची जाणीव करून दिली. त्याचप्रकारे इतरांनीही आपापला कामधंदा सांभाळून ईश्वराची भक्ती करावी आणि हेच तुकाराम महाराजांना आपल्या अभंगानं सांगायचं आहे.

मंडळी, आत्ताच आपण पंढरीची वारी याविषयी कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या उज्ज्वला पुंशे. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गालेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं राम फाटक यांचं. आणि या अभंगाबरोबरच आपलं माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात टेरेस गार्डन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राहुल नकाते यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय असेल घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 4156612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. विषय पुन्हा ऐका. विद्यार्थी गटाकरिता आहे विषय घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम आणि याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. पत्ता ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 4156612. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.
3: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या

अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या सहा खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या

0: बंगालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तिसऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला पोवाडा आपण ऐकणार आहात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांची रचना आहे.

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारात ती कमतरताय याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडी मध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मा साहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील रावशी कोळी वडार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे

महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजाने घोडा थांबवला. एसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. एसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, पाटता पाटता ठेस लागून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत पटत

राजे थांबा राजे, तो फळं देणारा ग्रस्त पळताना राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितले, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही, कुंपणानं शेत खाल्लं रे राजा कुंपणानं शेत खाल्लं। आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा। अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलांनी तिच्यावर खाला खातला राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच। एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या। आणि एसाजी निघालेला आहे प्रणाम।

का राजा, अर्जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणाव, नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध निघेल, तोंड सांभाळून बोला, अरे जा। इसाजी तसाच पाठीमाग फिरलो आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी, राजे पाटील मगरूर आहे, काय म्हणाला पाटील, नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। तानाजी मालुसरे बाजून उभे होते, तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या, ए साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय, पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही। राजाने हात उंचावला आणि सांगितले, ए साजी, तानाजी एसाजीनं केले ते बरोबर आहे, बाबा आपले नाव रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल, हाजी एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर। आणि राजे निघालेले, राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा, नाही या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे, या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी, नाही या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे। या विचारामध्येच राजे पुण्याला आले, आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले, सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा। आणि हे साजी

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे माँ साहेबांच्या दर्शनासाठी आलेले. माँ साहेबांचं दर्शन घेत असताना माँ साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज माँ साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि माँ साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? माँ साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? माँ साहेब दरबारी चला, कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ माँ साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातन पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला, काय म्हणताय? प्रणाम माँ साहेब, प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो? राजे, राजे, याच निचानी माझ्या मुलीची आबरुटली. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? माँ साहेब, माँ साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. माँ साहेब, पाटील, पाटील, तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या. पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पाणीच तुला तिची माया आली नाही. ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबर समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कलाकार ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ आहे वरद सोहनी यांची, सारंगीची साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची, व्हायोलिनची साथ आहे पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ आहे बालकृष्ण कामत यांची आणि कीबोर्डची साथ आहे

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

एस एन मिश्रा यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं शिवा राजोरिया यांचं आणि गायलं होतं ज्योत्स्ना राजोरिया यांनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पारंपरिक गीत शिवा राजोरिया यांनी संगीतबद्ध केलेलं.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ज्योत्स्ना राजुरिया यांनी गालेली भजन आपण ऐकलीत. यांना साथसंगत अशी होती, तबला साथ होती लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ होती भरत सोहनी यांची, सारंगी साथ होती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि व्हायोलिनची साथ होती पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ होती बालकृष्ण कामत यांची आणि कीबोर्डची साथ होती कृष्णा घोष यांची. सादर करते राजेश शेजवळे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, कलाकार विदुषी श्रीमती बालामणी ईश्वर यांचं कर्नाटक शैलीतील गायन. आम्ही हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामानाचं वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 30 तर किमान 25 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे कमाल 30 आणि किमान 25 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलाबा येथे हवेतील सापेक्ष आर्द्रता 87% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 95% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासासाठींच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 31 तर किमान 25 सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामान संबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12 झाली आहेत आणि 36 सेकंद झाले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अनुराधा जोशी यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना

श्रोत्यो, भावधारा हा कार्यक्रम या गीताबरोबरच इथेच संपला. रात्रीची 11:30 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कलाकार अश्विनी श्रीनिवासन यांचं बासरीवादन आपण ऐकणार आहोत. राग मारू बिहाग. द्रुत गत 3 तालात तर विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी. तर ऐकूया अश्विनी श्रीनिवासन यांचं बासरीवादन.

0: श्रोत्यो, आपण आत्ताच ऐकला शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये अश्विनी श्रीनिवासन यांचं बासरीवादन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी.
1: श्रोत्यो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.

0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
0: प्रवेश निःशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
0: उत्सव नवचैतन्याचा।

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: श्रोते हो, रात्रीचे 12 वाजले आहेत। आता आकाशवाणीच्या संग्रहातून अष्टौ प्रहर या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत।

नमस्कार रसिक श्रोते हो, अष्टप्रहर एक अविरत नाद यात्रेत आपले स्वागत। गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे समयचक्रानुसार रागावर आधारित अशा संगीत सरितेचा आपण आस्वाद घेणार आहोत। प्राचीन संगीत पंडितांनी फार पूर्वीपासून राग आणि समय यांचं वेळापत्रक निश्चित केलेलं आहे। त्यानुसार कोणते राग केव्हा गायचे ह्याची काही बंधनं मानून ती काटेकोरपणे पाळली जातात। ह्या समयचक्राचा, स्वरांचा, रागांचा आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर निसर्गतःच अतिशय सकारात्मक परिणाम होतो हे सिद्ध झालंयही आणि सिद्ध करण्याचा प्रयत्नही सुरू आहे। राग समयाबाबत रागांचं विभाजन ही करताना त्या स्वरसप्तकातील मध्यम हा स्वर फार मोठं मार्गदर्शक ठरतो आणि म्हणूनच या स्वराला अर्धदर्शक स्वर असं म्हणतात। या मध्यम स्वराची एक गंमत अशी आहे की दिवसा शुद्ध असणारा हा स्वर जशी जशी रात्र चढू लागते तसा तसा तीव्र होत जातो। या मध्यम स्वराच्या सहाय्याने रागांचं समयचक्र तपासून बघताना दोन मध्यम घेणाऱ्या ललत रागाची वेळ शास्त्रकारांनी कशी चपखलपणे निश्चित केली आहे ते बघा। येथे तीव्र मध्यम रात्रीचा संकेत करतो तर शुद्ध मध्यमाचा थोडासा उपयोग केल्यामुळे दिवस वर येण्याची सूचना मिळते आणि म्हणूनच हे राग मध्यरात्रीनंतर दिवस वर येण्यापूर्वी गायले जातात। या रागांचं गायन संपता संपता एक वेळ अशी येते की रात्र सरत आल्याची आपल्याला जाणीव होते। आता हळूहळू दिवस वर येऊ लागलाय आणि म्हणूनच रात्रीचा संकेत करणाऱ्या तीव्र मध्यमाचा वापर कमी होऊन दिवसाचा संकेत करणाऱ्या शुद्ध मध्यमाला प्राधान्य मिळणं आवश्यक असतं। अशा वेळी अतिशय सुंदरपणे सादर केला जातो तो ललत राग। तीव्र म रात्र नुकतीच संपल्याचं जाहीर करतो तर शुद्ध म दिवस वर येण्याची सूचना देतो आणि म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या ललत रागाचा गानसमय आहे पहाटेपूर्वीचा काळ, जो आपण समयचक्रानुसार ब्राह्ममुहूर्त म्हणून धरलेला आहे। आता ब्राह्ममुहूर्तानुसार कोमल ऋषभ, कोमल दैवत, तीव्र मध्यम, क्वचित प्रसंगी कोमल गंधार असे स्वर असणारे रागही आपल्याला ऐकायला मिळतात, जसं तोडी, रामकली, भैरवाचे काही प्रकार। ललत या नावातच मुळात लालित्य आहे, अतिशय नजाकतीने येणारा हा राग। आता ह्या रागाचं वर्णन कवी कुसुमाग्रजांनाही फार पूर्वीच भावलं असावं। या ललित रागाचं वर्णन कवी कुसुमाग्रजांनीही अतिशय लालित्यपूर्ण केलंय। होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले। काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत। म्हणजेच काय, ललतचे सूर बरोबर पहाट घेऊन येतात, आकाशाला उगवतीची ओढ आहे आणि पहाटेबरोबर आशेचा नवा अंकुरही आहे। खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरित किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल आता उजाडेल। पाडगावकरही तेच म्हणतात की खरं तर ललतची भावस्थिती नेमकी कोणती हे सांगणं अवघड। शुद्ध मध्यमाचा ठराव, एकापाठोपाठ एक येणारे दोन मध्यम ऋषभ आणि दैवत हे कोमल स्वर आणि निषाद आणि गंधार हे शुद्ध स्वर, या सर्वांमुळं ललत हा एक पूर्वांगातला पूर्वांग प्रधान राग असं वाटतं तरी खरं। आणि ह्या स्वरसंगतीमुळे त्याचं गहिरेपण तितकंच खुलून येतं। ललतमध्ये गंभीरपणा आणि खेळकर वृत्ती अशा परस्पर विरोधी वाटणाऱ्या वृत्तीचा मिलाफ दिसतो। मध्यमसे तोडी असंही याचं वर्णन केलं जातं, त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताच्या रागांपैकी तोडी आणि ललत हे थोडेसे सार्धम्य राखणारे राग वाटतात एवढं मात्र नक्की। आता हेच ललतचं वर्णन एखाद्या धीर गंभीर संन्यासी वृत्तीच्या माणसासारखंही वाटतं। बघूया, ऐकूया या पारंपरिक बंदिशीतून जोगिया मोरेखा।

दोन मध्यमांचा ललितांगाने वापर हे ललित रागाचं मुख्य वैशिष्ट्य. एकदा मनात ठसल्यावर सुगम गायनातही या रागाची ओळख आपल्याला चटकन पट. रागदारी संगीतावर आधारित अशी अनेक पदं आहेत, भक्तिरचना आहेत. ललित रागाचं मूळ स्वरूप लक्षात घेता त्याची ओळख आपल्याला सुगम गायनातही होऊ शकते. अनेक नाट्यसंगीतं, अनेक भावगीतं जर ललित रागातली ऐकली तर त्याचं दोन मध्यमांचं जे काही स्थान आहे ते आपल्याला निश्चितच पटेल आणि भावेलही. पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्या संगीताने आणि पंडित वसंतराव देशपांडे ह्यांनी गाऊन अजरामर केलेलं कट्यार काळजात घुसली ह्या नाटकातलं आणि आता त्याचंच सिनेमात रूपांतर झालेलं तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगन राजा हे गाणं आपल्याला निश्चितच लक्षात असेल. तर ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं तेजोनिधी लोह गोल.

ललतप्रमाणेच प्रातःसमयी किंवा ब्राह्ममुहूर्त शिवस्वरूपी भैरव आणि भैरवाचाही विस्तीर्ण अंगण गायकाला निश्चितच खुणावतं. प्राचीन काळी संगीताची उत्पत्ती देवदेवतांपासून झाल्याचं मानलं गेलं. ईश्वराला प्रसन्न करून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे संगीत, अशी तेव्हाची कल्पना.

वेदकालीन समाज जीवनात यज्ञयागादी धार्मिक कृत्यांचं स्तोम फारच माजलं होतं. या प्रसंगी सामगायनासारखं जे गायन होई त्याचा हेतूही मोक्षप्राप्ती व त्यासाठी ईश्वरास प्रसन्न करून घेणं हाच होता. त्या काळी पंचमहाभूतांना देवता मानून त्यांची स्तुती आणि प्रार्थना करण्यासाठी मुख्यतः संगीताचा उपयोग केला जात असे. श्रोतेहो, साहजिकच अशा संगीतात काही रागस्वरूप देवदेवतांच्याच नावाने अस्तित्वात न आली तरच नवल. पुढे त्या त्या रागांना देवदेवतांची वर्णनं लावण्यात आली आणि अशा तऱ्हेने उदयाला आलेल्या रागांमध्ये प्रातःकालीन भैरव राग हा प्रमुख राग असं मानलं जाऊ लागला. रसिक श्रोतेहो, आपल्याला माहितीच असेल प्राचीन संगीत ग्रंथातून या भैरव रागासंबंधी काही गमतीदार माहिती आढळते. ते म्हणजे प्रामुख्याने हिंदू लोकांचं मुख्य दैवत असलेल्या शिवशंकराचं नाव या रागाला दिलं आहे. आता ही काही गमतीची बाजू नाही, पण शंकराचं संन्यासत्व, गांभीर्य आणि धीर गंभीरता हा भैरवाच्या स्वरांमध्ये कदाचित शास्त्रकारांना जाणवला असावा आणि म्हणूनच या रागाचं वर्णनही शिवाच्या स्वरूपाप्रमाणे आहे. सर्वांगास भस्म लावलेला, जटेतून गंगा वाहत असलेल्या, गळ्यात भुजंग, रुंड माला धारण करणारा त्रिनेत्र व नंदीच्या वाहनासह असलेला असा हा भैरव. प्राचीन रागसंगीतात मूळ सहा पुरुष, त्यांच्या सहा स्त्री रागिण्या आणि त्यांचे पुत्र राग, पुत्र अधुराग असं मोठं कुटुंब कल्पिलं गेलं आहे आणि त्या कल्पनेनुसार भगवान शंकराच्या स्वरूपाप्रमाणे असलेल्या भैरव रागाची स्त्री रागिणी कोण आहे तर साक्षात रागिणी भैरवी. आता भैरव रागाचं वर्णन कवी मनालाही भुरळ न घालतं तरच नवल. कवी सुधीर मोघे आपल्या या कवितेतून अतिशय समर्पकपणे भैरव रागाचं वर्णन करतात. ते असं, पहाटेचा गहिरा प्रहर सार धूसर धूसर, सार धूसर धूसर, भस्मचंचित सांबासारखं शुचिमुत चराचर, भस्मचंचित सांबासारखं शुचिमुत चराचर, सुगंधान तेजाळतो गाभारीतल अंधार, सुगंधान तेजाळतो गाभाऱ्यातील अंधार, घणघणणाऱ्या घंटांमधून दरवळतो गंधार, घणघणणाऱ्या घंटांमधून दरवळतो गंधार, प्रीतीच्या आर्ततेत देखील उमटतो एक विरक्त गौरव, प्रीतीच्या आर्ततेत देखील उमटतो एक विरक्त गौरव, आरक्त उषेला जागवीत येतो आदिराग भैरव, आरक्त उषेला जागवीत येतो आदिराग भैरव, आदिराग भैरव. कारुण्याची किनार लाभलेला हा भैरवराग भक्तिरस पूर्ण पण तेवढाच आहे. आता भैरवाच्या किंवा गंभीर प्रकृतीच्या भैरवाला करुण रसाची जोड मिळाल्यामुळे त्याचा परिणाम निश्चितच मनावर खोलवर जाणवतो. विसरू म्हटलं तरी अशा सुरावटी विसरल्या जात नाही. कोमल ऋषभाचं स्थान जरी नावात कोमल असलं तरी त्याचा परिणाम मात्र अतिशय दृढ आहे, निश्चित आहे. आणि करुणरस प्रधान भैरव रागाचे त्याच्या कुटुंबात थोडेफार बदल करून संगीत पंडितांनी अहिर भैरव, बैरागी भैरव, प्रभात भैरव, बंगाल भैरव, आनंद भैरव, शिवमत भैरव असे विविध राग तयार केले. काही अप्रचलित, काही प्रचलित. घराणेदार गायकांच्या संग्रही अशा रागातील चिजा असतात आणि कधीतरी त्या ऐकायलाही मिळतात. भैरवाप्रमाणेच अहिर भैरव हाही राग तितकाच महत्त्वाचा. झुंझू उंचीची वेळ ही या भैरवाची आदर्श वेळ. तर ऐकूया अहिर भैरव पारंपरिक बंदिश, बिन देखे कल नाही आए, ताल त्रितालात निबद्ध आहे.

सकाळच्या प्रसन्न वेळी आकाश अवचित ढगांनी झाकळून जावं तसा हळूवार बधीरपणा कधीतरी मनातही साकळून येतो आणि अहिर भैरवाचा कोमल ऋषभ आणि कोमल निषाद हे ते झाकोळपण अधिकच वाढवणारे ठरतात. तर शुद्ध दैवत हा त्याचा गडदपणा कमी करणारा सूर. आपल्याच मनातली चलबिचल आपल्याला उमगू नये आणि मग त्यातूनच आपली एक वेगळीच मनोवस्था सादर करणारे असं अहिर भैरवाचे सूर. शास्त्रानुसार अहिरी अगर अहेर असं या रागाचं नाव आहे, पण अहिर त्याहून वेगळा वाटतो. आता ह्याच अहिर भैरव रागातली अनेक प्रसिद्ध गीतं आपल्याला निश्चितच लक्षात असतील. जसं अलबेला सजना आयो ही बंदिश सिनेमातही तितक्याच छान पद्धतीने उठावदारपणे सादर झालेली आहे.

श्रुते हो अष्टौ प्रहर एक अविरत नाद यात्रा ह्या अनुषंगाने ललत अहिर भैरव ह्या रागांची काही गीत बंदिशी आत्ताच आपण ह्याचा आस्वाद घेतला. पुढच्या भागात आपण ह्याच्या पुढच्या प्रहरावर आधारित असे राग आणि त्यातील काही गाणी आपण ऐकणार आहोत. अवश्य ऐका अष्टौ प्रहर.

0: श्रोते हो, आकाशवाणीच्या संग्रहातील अष्टोप्रहर या कार्यक्रमाचा भाग दोन आपण ऐकलात.
1: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
3: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
4: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
3: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
5: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.

0: हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया निवडुंग या चित्रपटातील पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरातील गीत. रचना आहे आरती प्रभू यांची, तर संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

यापुढे ऐकूया सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विवेक आपटे आणि विलास जगताप यांची रचना, संगीत अनिल मोहिले यांचं, चित्रपट पछाडलेला आणि स्वर आहे आमीय दाते ऋषिकेश रानडे आणि चेतन राणा यांचा.

निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अश्विनी शेंडे यांची रचना आहे, स्वर आहे जान्हवी प्रभू अरोरा आणि स्वप्नील बांधोडकर यांचा. चित्रपट मितवा.

कार्यक्रमात पुढं ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत. गायक लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे. रचना आहे नाधो महानूर यांची. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं आहे.

आशा भोसले यांच्या स्वरातील गाणं आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट चौकट राजा. सुधीर मोघे यांची रचना आहे, तर आनंद मोडक यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजला आहे. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कलाकार उस्ताद असलम खान यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग जोगकंस. विलंबित गत 1 तालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. अनुक्रमे बंदिशींचे बोल आहेत अब मे बात निहार आणि मेरे हुनर मे दे दे कमाल. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी, तर संवादिनीवर साथीला आहेत जयंत फडके. तर ऐकूया उस्ताद असलम खान यांचं शास्त्रीय गायन राग जोगकंस.

0: श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कलाकार उस्ताद अस्लम खान यांचं राग जोगकंसमधील गायन ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी, तर संवादिनीवर साथ केली होती जयंत फडके यांनी.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
0: श्रोते हो, रात्रीचे 1:30 वाजत आहेत. आता कार्यक्रम मालिका विशेष.
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
4: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. राम कदम प्रभात फिल्म कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले. त्यावेळेला त्यांना युनिफॉर्म देखील होत, खाकी फुल शर्ट, खाकी पॅन्ट आणि शर्टच्या खिशावर प्रभातची तुतारी. खरं तर युनिफॉर्म अंगावर असताना प्रभातच्या तुतारीच्या स्पर्शानं देखील ते मोहरून जात असत अशी आठवण त्यांनी सांगितलेली आहे. प्रभातमध्ये राम कदम यांच्या कामाची वेळ 9:30 आणि 2:00 ते 6:00 अशी असायची आणि त्यांचा कार्ड नंबर होता 557. त्या काळामध्ये प्रभातमध्ये एकूण 550 अधिक कामगार होते. पहिले 8 दिवस राम कदम साहेबमामांकडेच राहिले, कारण साहेब मामा देखील कंपनीचे मालकच होते. पण राम कदमांना मात्र ऑफिस बॉय म्हणून काम करायची ड्युटी मिळाली होती. पण साहेब मामांकडं माणुसकी होती आणि ते फार मोठ्या मनाचे होते. पण राम कदमांना मात्र त्यांच्या बंगल्यामध्ये राहायला संकोच वाटायला लागला. मग ते मोहम्मद साहेबांना म्हणाले, मोहम्मद साहेब मला कुठं राहायची सोय झाली तर बरं होईल, कारण साहेब मामा हे कंपनीचे मालक आहेत, मला त्यांच्याकडे राहायला जरा संकोच वाटतोय. खरं तर हे मोहम्मद साहेबांनी ओळखलं होतंच. त्यांनी लगेच दुसरीकडे राम कदमांची राहायची व्यवस्था केली. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

मिरजेचे बंडा बारगीर पुण्यामध्ये राहत होते. त्यांचा धाकटा भाऊ बिल्ला बारगीर हा सरस्वती सिनेटोन या कंपनीत कामाला होता. त्या बारागीरांची घोरपडे पेठेत जागा होती. तिथं राम कदम यांची राहण्याची व्यवस्था झाली. प्रभातमध्ये काम करायला सुरुवात होऊन 10 दिवस झाले. तोच मिरजेहून त्यांचे गुरु चांदलाल हे राम कदम यांना भेटायला आले. भेटायला येताना एक सायकल आणि कोटाचं कापड त्यांनी आणलं. राम कदम यांच्यावरती मुलासारखी ते माया करत. राम कदम हे जिथं राहतात तिथून प्रभातपर्यंत चालत जातात हे त्यांच्या गुरूंना समजलं होतं. आपल्या शिष्याची पायपीट वाचावी म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला सायकल भेट म्हणून आणली. दोघांची भेट होताच दोघांनाही प्रचंड आनंद झाला. अगदी डोळ्यात आनंद अश्रू आले. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती कसं काय पाटील बरं आहे का या चित्रपटातली आहे.

प्रभातमध्ये राम कदमांचं काम व्यवस्थित चाललं होतं. कामाची सुरुवातच शांताराम बापूंच्या केबिन स्वच्छतेपासून व्हायची, कारण सगळ्यात आधी ते कंपनीमध्ये येत होते. त्यांची केबिन वरच्या मजल्यावर होती आणि ते येण्याच्या पूर्वी केबिन स्वच्छ व्हावी असं त्यांचं मत असे. शांताराम बापू पार्कर कंपनीचं पेन वापरत होते. त्यांच्या टेबलवर शाईची बाटली देखील असायची. एके दिवशी राम कदम यांच्याकडून टेबल पुसताना शाईच्या बाटलीला त्यांचा धक्का लागला आणि ती टेबलवरच आडवी झाली आणि खाली पडून फुटली. सगळीकडे शाईच शाई झाली. त्यावेळेला राम कदम खूप घाबरले, थरथर कापायला लागले. शांताराम बापू तेवढ्यातच तिथं आले. त्यांनी ते सगळं पाहिलं, खूप संतापले आणि त्यावेळेला ते राम कदमांना म्हणाले देखील, अस्वच्छता किंवा कामातली चूक मला अजिबात खपत नाही. अशा त्यांच्या नोकरीच्या काळातल्या अनेक आठवणी सांगता येण्यासारख्या आहेत. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

राम कदम यांची प्रभातमधली नोकरी तर सुरू झाली, शिवाय त्यांना क्लॅरोनेट वादन देखील येत होतं, त्यामुळं त्यांना संगीत विभागामध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. ही नोकरी चालू असतानाच 8 दिवसांनी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला संगीत विभागात घेण्यात येणार आहे, पण त्यापूर्वी तुमची क्लॅरोनेट वादनाची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि हाच निरोप राम कदम यांचे गुरु चांदलाल यांना देखील समजला होता. त्यांना देखील राम कदम हे संगीत विभागात काम करणार याचा खूप आनंद होताच, ते देखील खास मिरजेवरून पुण्याला सकाळीच आले, प्रभातमध्ये राम कदमांना भेटले. परीक्षा दुपारची होती. केशवराव भोळे यांच्या केबिनमध्ये त्यावेळेला साहेब मामा आणि शांताराम बापू देखील आले होते. मास्टर कृष्णराव ते देखील त्याच दिवशी येणार होते. राम कदम आणि त्यांचे गुरु चांदलाल दोघंही केशवरावांच्या केबिन बाहेर थांबले होते. त्यांना आत बोलवण्यात आलं. त्यावेळेला राम कदम आणि त्यांचे गुरु चांदलाल दोघंही केबिनमध्ये जाऊ लागले. तेवढ्यात संगीत विभागाच्या वसंत लिंबूतकर यांनी चांदलालला सांगितलं की तुम्ही बाहेरच थांबा, एकट्या रामलाच आतमध्ये बोलवलेलं आहे. खरं तर राम कदम यांना तो गुरुचा अपमान वाटला, त्यांच्या मनाला ते फार लागलं, पण गुरूंचा चेहरा अगदी निर्विकार होता. राम कदमांच्याकडे जाऊन ते म्हणाले, जा बेटा जा, अपनी कला दिखाने का मौका तुझे हासिल हुआ है, दिल खोल के बजा, जा मैं तुम्हारे साथ हूं, असं म्हणून राम कदम यांना आत पाठवलं. आता 1958 साली आलेल्या पडदा या चित्रपटातली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली शाहीर प्रभाकर यांची रचना आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

केशवराव भोळे यांनी राम कदम यांना समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. क्लॅरोनेट कुणाकडे शिकले वगैरे असे एक दोन प्रश्न त्यांनी विचारले आणि क्लॅरोनेटवर त्यांना बसंत बहार राग वाजवायला सांगितलं. राम कदमांनी गुरूंचं स्मरण केलं, क्लॅरोनेट ओठावर टेकवलं आणि सूर निघाले. बोटं क्लॅरोनेटवरून सफाईदारपणे फिरत होती. साधारणपणे 10 मिनिटं ते बसंत बहार आळवत होते. वादन संपून ते बाहेर आले. त्याच वेळेला मास्टर कृष्णराव तिथं आले. ज्याप्रमाणे उदबत्ती विझून गेल्यानंतरही सुगंध काही काळ दरवळत असतो, तसंच राम कदमांचं क्लॅरोनेट वादन संपल्यानंतर देखील त्या रूममध्ये बसंत बहारचे सूर दरवळत होते. कारण शेवटचा काही भाग मास्टर कृष्णराव यांनी ऐकला असावा, कारण त्यांचं वाजून संपताच मास्टर कृष्णराव यांनी बसंत बहारचे सूर आळवायला सुरुवात केली आणि पुढं 10-12 मिनिटं ते देखील गात होते. सगळं वातावरणच संगीतानं अगदी धुंद होऊन गेलं होतं. पुढं काय झालं जाणून घेऊया एका गाण्यानंतर.

हे त्यांना काहीच कळत नव्हतं. बाहेर आल्यानंतर गुरु म्हणाले, बहुत अच्छे बहुत अच्छे, सब ठीक हो जाएगा. त्याच्यानंतर राम कदम यांना कळालं की त्यांची संगीत विभागामध्ये वर्णी लागलेली आहे. ऑफिस बॉय या हुद्द्यावरून त्यांना संगीत विभागामध्ये बढती मिळाली होती. सुरुवातीचा केवळ 34 रुपये असलेला पगार एकदम 50 रुपये झाला होता. त्यावेळेला त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कधी एकदा मिर्जेला घरी जाऊ आणि गुरूंकडे जाऊन ही आनंदाची बातमी कळवू असं त्यांना वाटत होतं. राम कदम यांना रामभाऊ अशी पहिली हाक मारली ती मास्टर कृष्णरावानेच. केशवरावांनी संगीत विभाग अद्ययावत अशा वाद्यांनी सुसज्ज ठेवला होता. याशिवाय गीतकार शांताराम आठवले हेही याच विभागामध्ये होते. पुढं राम कदमांची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली आणि मग राम कदमांची त्यांनी पठ्ठे बापूरावांशी ओळख करून दिली. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

रामकदमांची परीक्षा तर झाली, पण त्यांच्या क्लॅरोनेट वादनाबद्दल प्रतिक्रिया कुणीही व्यक्त केली नाही. मास्टर कृष्णराव मात्र रामकदमांच्याकडे पाहून हसत होते, खुशीत होते. साहेब मामांनी एवढंच सांगितलं, रामकदम परीक्षा झाली आहे, पण ते पास झाले की नाही, त्यांना संगीत विभागात घेतलं जाणार की

0: बरे दर्शो देहो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग.

0: श्रोते हो, मालिका विशेष हा कार्यक्रम इथे संपला. पहाटेचे 2 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम गंमत जंमत.
1: गंमत

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, कविता सुद्धा ऐकायला आवडतात आणि एखादी चांगली कविता तुम्ही वाचली की तुम्हाला आनंदही होतो. पण मित्रांनो, ह्याच गोष्टी आणि ह्याच कविता जर तुमच्यासारख्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी लिहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं की नाही. आणि तुम्हाला तेव्हा असंही वाटतं की किती छान लिहिलं यांनी आणि हे आपल्याला का नाही येत लिहिता. तर मित्रांनो, असं नाही आहे बरं का. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला करावीशी वाटते तेव्हा त्यासाठी काही तयारी करावी लागते. आणि चांगलं तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल किंवा आपल्याला लिहिता यावं असं वाटत असेल तर थोडंसं वाचायला सुरुवात करा. आणि आपण रोजच्या जीवनात एखादी घटना एखादा प्रसंग अनुभवतो तेव्हा तो स्वतःच्या शब्दात मांडायला शिका आणि मग बघा तुम्हाला सुद्धा लिहिता येतं की नाही. तर मित्रांनो, लिहिण्याबद्दल आज मी इतकं बोलते तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे कुणीतरी लिहिणारं आज आलेलं आहे आणि तेही खरंच आहे बरं का मित्रांनो. आज आपल्या दोन बालमैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. एकीचं नाव आहे उत्कर्षा जोशी आणि दुसरीचं नाव आहे हर्षदा जोशी. हर्षदा ही आपली मैत्रीण खूप सुंदर गोष्टी लिहिते आणि उत्कर्षा ही आपली मैत्रीण खूप छान कविता करते. तर आज त्या आपल्याला त्यांच्या कविता आणि एक कथा ऐकवणार आहेत आणि त्यांचं लेखन त्या कसं करतात याविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपल्या या दोन्ही मैत्रिणींचं तुमच्या वतीने आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. तर हर्षदा, मला सांग, तू गोष्ट लिहिते
1: हो,
0: तर तुला असं का वाटलं आणि कधी वाटलं की आपल्याला गोष्ट लिहिता येते?
1: शाळेमध्ये असताना मी कितीदा तरी गोष्टी लिहिल्या होत्या आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा दाखवल्या होत्या. मग त्यांना त्या खूप आवडल्या आणि जेव्हा हे आमच्या मालटे मॅडमला समजलं तेव्हा त्यांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे.
0: बर, तुला असं एखादी घटना पाहिली किंवा एखादा प्रसंग पाहिला की गोष्ट लिहावीशी वाटते का? असं तुझ्या मनात एखादी कल्पना येते आणि त्याच्यावर तू गोष्ट लिहिते?
1: नाही, एखादी जर का घटना घडली असेल तर मग मी ती माझ्या रोजच्या डायरीमध्ये लिहित असते आणि माझ्या मनाने त्याला आणखीन सुंदर गुंफण्याचा प्रयत्न करते.
0: म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कल्पना करून तू छान ती गोष्ट रंगतदार कशी होईल यासाठी प्रयत्न करते.
1: हो,
0: तर हर्षदा मला सांग की तू आता कितव्या वर्गात जाते आणि कुठल्या शाळेत जाते?
1: मी आता 9वीला जाते आणि माझ्या शाळेचे नाव पायोनियर सेकंडरी स्कूल आहे.
0: बर, आणि मित्रांनो, हर्षदा जी गोष्टी लिहिते तिचीच जुळी बहीण आज आपल्याकडे आलेली आहे. तिचं नाव आहे उत्कर्षा आणि ती छान छान कविता करते बरं का. तर उत्कर्षा, तुला काय आठवतंय तू पहिली कविता कधी केली होती?
1: हो, मी 7वीत असताना आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही मानकापे मॅडम म्हणतो, त्यांनी एक उपक्रम दिला होता एक कविता शिकवताना की सर्वांनी उद्या एखादा विषय देऊन कविता करून आणा. तेव्हा मी विषय घेतला होता आई आणि मी ती कविता लिहिली एकदम आवडीनं आणि मला म्हणजे मी लिहिलेलीच कविता आवडली आणि मी ती पुढच्या शनिवारी म्हणजे आमच्या शाळेत दर आनंददायी शनिवार सेलिब्रेट करतात, त्याच्यात विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य तिथे दाखवले जातात. काही काही जण नाटकं करतात, एक पात्री नाटक असेल, गाणं म्हणून दाखवतात. तर मला वाटलं की मी तिथे माझी कविता सादर करावी, म्हणून मग मी तिथे माझी कविता सादर केली आणि मग तिथलच्यांना ती आवडली आणि मग मला वाटू लागले आणखीनही कविता कराव्या. मग मी कविता करायला लागले, मग मला कवितांचा छंद लागला.
0: म्हणजे तुझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण जर ठरवलं तर आपल्याला लिहिता येतं. मग त्यानंतर तू अशा आता किती कविता लिहित गेलीस? म्हणजे तू ती पहिली कविता 7वीत लिहिली पण त्यानंतर आता तू पण 9वीत जाते?
1: हो, मी पण आता 9वीत जाते आणि म्हणजे कविता लिहायला मी 8वीपासूनच स्टार्ट केलं.
0: बरं, मग आतापर्यंत किती कविता लिहून झाल्या तुझ्या?
1: आतापर्यंत मी 10-12 लिहिल्या असाल.
0: बरं, आणि मग तुला कुठले ग विषय आवडतात? म्हणजे तुला आता विषय दिला होता तेव्हा मॅडमने की आईवर कविता लिहायची आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कुठले विषय तुला आवडतात कविता लिहिण्यासाठी?
1: निसर्ग आवडतात, विज्ञानांची प्रगती आवडती, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक बाहेरचे जे समाजातील चालणारे जे हे त्याच्यावर
0: गोष्टी आहेत
1: त्या आवडतात करायला.
0: बरं, मग आता तू म्हणालीस ना निसर्ग आवडतो, तर एखादी निसर्गावर केलीस तू कविता?
1: हो आहे, केलेली आहे.
0: तर ऐकव आपल्या मित्रांना.
1: निसर्ग ह्याचं नाव, तरीही देवाचा हा अनोखा चमत्कार, रूप ह्याचे साजिरे पण हा अत्यंत गुणी चित्रकार, सका सकाळी सूर्यासंगे हा येतो, येताना मात्र शांततेचे रूप धारण करतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटात स्वतःचे वर्णन सांगतो, मनाला एक गोड आनंद देऊन जातो, दुपारी मात्र ह्याचा पारा चढतो, पण तरीही उन्हासोबत हा थंडगार सावली देतो, अख्ख्या विश्वात स्वतःचा ठसा उमटवतो, कधी हसवतो तर कधी रडवतो, चांदण्यांची चाहूल आणतो हा कोवळ्या रात्री, हलका थंड वारा बनून झोंबतो हा मनी, पाना फुलांना घेऊन संगे गातो अनेक गाणी, सकाळी दुपारी संध्याकाळी ऊन वारा पाऊस अनेक ऋतूत रेखटतो ह्याची कलम, कधी झाडात तर कधी वाऱ्यात बिलगुन जातो हा साऱ्यात, देवाची ही एक सुंदर कल्पना, उधळूनी रंग पसरवूनी छटा, जागोजागीच ह्याचा वास, मनाला प्रसन्न करणे हाच ह्याचा साज.
0: खूप छान बर का कविता केली आहेस उत्कर्षा तू. निसर्ग हा किंवा सृष्टी हे जग याच्याबद्दल तुमच्यासारख्या मुलांना खूप कुतूहल असतं नेहमी, आणि निसर्गामध्ये वेगवेगळे दिसणारे वृक्ष, वेली, झाडं, पक्षी, फुलं, पानं याबद्दल खूप आकर्षण असतं तुम्हा मुलांना. पण तू आता जेव्हा अशा कविता लिहिते तेव्हा असं तुला होतं का कधी की एखादा शब्द अडतोय एखादी ओळ लिहिताना, तेव्हा तू कुणाला विचारते?
1: जेव्हा मला असा एखादा शब्द अडतो तेव्हा मी माझ्या वर्ग शिक्षिका माल्टे मॅडम यांना विचारतेच, त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतच राहतात. त्याच्यानंतर माझी बहीण आहे ती खूप छान गोष्ट करते, तिलाही मी विचारते, तीही मला सांगते.
0: बरोबर, म्हणजे दोघी एकमेकींना विचारून दोघी एकमेकींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही लिहित असता. हर्षदा, उत्कर्षाची कविता आपण ऐकली, पण आता तुझी एक कथा आपण ऐकूया का?
1: कष्टाचे फळ. एका गावात एक रामू नावाचा मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रामूची आई शिवणकाम करून आपले घर चालवत असे आणि रामूला शिकवत असे, पण रामूचं डोकं काही शिक्षणात चालत नसे. दिवसभर खेळणं आणि आईला कामात मदत करणं एवढंच रामूला माहिती होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे रामूची आई सतत त्रासलेली असे. असे त्याच्या वर्गातील बाईंनी एकदा हेरलं आणि एक दिवस वर्गात असताना ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला काही पैसे देऊन विचारायचं. त्यांनी विचारलं की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचं आहे. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशांचा खाऊ घेणार आणि मोठा होऊन डॉक्टर होईल. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशाची बचत करेल आणि मोठा होऊन इंजिनियर होईल. असे बाईंनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं. शेवटी वेळ आली रामूची. बाईंनी रामूला विचारलं तेव्हा रामू म्हणाला की मी या पैशाने माझ्या आईसाठी एक चष्मा घेईल. तो तर तू घेशीलच, कारण तुला अभ्यास करायचाच नाहीये ना, तुला तुझ्या आईला सुखी आणि समाधानी थोडीच बघायचे, फक्त तात्पुरते आनंदात ठेवायचे, बरोबर ना? बाई म्हणाल्या. रामू निरुत्तर झाला, त्याला काय बोलावं हे सुचत ना. शेवटी त्याने विचार केला की आपण कशासाठी जगतोय. जर आपल्या जीवनात काही ध्येय नसेल, ध्यास नसेल, कष्ट नसेल, तर नुसती चैन करण्यासाठी का आपण जगतोय. तेव्हापासून रामू मनापासून शिकू लागला, प्रत्येक गोष्ट आवडीने करू लागला आणि काही वर्षांनी परिस्थिती बदलली. रामू ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत एक लांब सडक आणि वरती लाल दिवा असलेली गाडी उभी होती. त्यातून एक शिडशिडीत अंगकाठी असलेला सुट्या बुटातला एक ऑफिसर बाहेर आला. त्याच्या आजूबाजूला पोलीस होते. तो माणूस येता क्षणी त्याच बाईच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्या बाईंना आधी काही कळेच ना. त्यांनी विचारले, अहो साहेब तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडत आहात. तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो बाई, मी तोच ज्याला तुम्ही लहानपणी शिकण्यासाठी रागवायच्या ओरडायच्या. मी तोच मातीचा गोळा ज्याला तुम्ही सुंदर आकार दिलाय. होय, मी तोच रामू. आज कलेक्टर झालोय. माझ्या नवीन कामाची सुरुवात मी तुमचा आशीर्वाद घेऊन करतोय. बाई म्हणाल्या, रामू, तू माझ्यामुळे नाही तर जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू इथवर आला आहेस. रामू, मी तुला बोलले पण जर खरंच तू मेहनत घेतले नसतीस तर आज हा दिवस कधीच दिसला नसता. मेहनत घेतल्याशिवाय यश येत नाही, कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्या दिवशी बाई आणि रामूच्या डोळ्यात एक वेगळंच समाधानाचं तेज होतं. रामूला मार्गावर आणण्यासाठी बाईंनी प्रयत्न केले आणि रामूने बाईंना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
0: किती छान गोष्ट लिहिली तू. तुला ही सुचली कशी गोष्ट ते सांग.
1: मी शाळेमध्ये असताना जेव्हा आमच्या बाई पाठ शिकवत होत्या आणि नंतर त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या तेव्हा मला ही गोष्ट सुचली आणि मी तेव्हा लिहिली.
0: आता तू ही गोष्ट लिहिली, या गोष्टीचं तात्पर्य काय असायला पाहिजे, तुला काय वाटतं?
1: या गोष्टीचं तात्पर्य आहे, मेहनत आणि शिक्षण अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जातात, आणि विश्वास आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला जगायला शिकवतात.
0: आता तुम्ही दोघी इतकं छान लिहिता, म्हणजे हर्षदा तू गोष्ट लिहिते, उत्कर्षा तू कविता करते, तुम्ही काही वाचता का ग, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही असं अवांतर वाचन करता का दोघी?
1: हो करतो.
0: काय काय वाचले तुम्ही आतापर्यंत?
1: श्यामची आई गोष्टीचं पुस्तक आहे, अग्निपंख आहे, एपीजे अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे असे घडवा तुमचे भविष्य ते आहे, उतराई आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा काही पुस्तक आमच्या घरी, आणि कवितांचा संग्रहाचं पुस्तक आहे ते हे वाचतात.
0: तुला कोणकोण कवी आवडतात? आता तू कविता करते तर पाठ्यपुस्तकात पण अनेक कवींच्या कविता असतील तुमच्या, तुला कोणकोण कवी आवडतात?
1: मला का सुरेश भट.
0: अरे वा. आणि तुला?
1: मला कथा म्हणायला गेले तर मला साने गुरुजी आवडता, कारण त्यांच्या गोष्टी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक जर का कोणी वाचलं असेल तर त्यांना कळेल की त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत.
0: आणि मुलांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कथेमधून, नाही का? उत्कर्षा, आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय तर पुस्तकावर पण मला वाटतं तू एक कविता लिहिलीयेस.
1: हो लिहिली,
0: तर ती आपल्या मित्रांना म्हणून दाखव ना.
1: ऐका ऐका पुस्तक काय सांगतात ते. ज्यांच्यात ज्ञानाचा भंडार आहे असे सांगतात, पण आज त्याची जागा मात्र यूट्यूब आणि गुगलला देतात. तरीही पुस्तक आपल्यासाठी आपल्या बरोबर संवादासाठी उत्सुक असतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. हेच AIचं जाळं सर्वत्र पसरले, त्याच्यामुळे माणूस पुस्तकाला विसरलाय. पण आजही समाधानाची जाणीव पुस्तकातच प्रगल्भ होतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. मोबाईल TVच्या स्क्रीनने डोळे दुखतात, त्यामुळे पुस्तकच आपल्याला खरं शांती आणि समाधान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. शरीराला लागणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, पण मन आणि बुद्धीला लागणारी सत्वे आजही पुस्तकच तयार करतात. पुस्तकातच खरं ज्ञान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं शौर्यगाथा सांगतात, पुस्तकं भन्नाट विनोदी ऐकवतात, पुस्तकं थोरांच्या विश्वात नेतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं प्रकाशवाटा दाखवतात, अनेक जणांचे आयुष्य अनुभवायची संधी देतात. युगायुगाचे सत्य ही पुस्तकच सांगतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात.
0: वा वा वा वा, खूपच छान. म्हणजे आजकाल तू बघते ना की सोशल मीडियामुळे तुमच्यासारखे मुलं मुली पुस्तकं वाचायला विसरतात किंवा त्यांची आवड कमी होत चालली आहे पुस्तकं वाचण्याची. म्हणून त्याचं महत्व तू या कवितेतनं सांगितलंय की पुस्तकांशी मैत्री तुम्ही करू शकता. हे जरी सगळं असलं तरी पुस्तकांशी मैत्री केली की कसा निखळ आनंद आपल्याला मिळतो. हर्षदा, मला हे सांग की इतकं तुम्ही दोघी लिहितायत नेहमी, तर याशिवाय शाळेमध्ये काही उपक्रम असतील तर त्यात तुम्ही भाग घेता का दोघी?
1: हो हो, नक्कीच. आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम होता आम्ही त्या सगळ्यांमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, यामध्ये वेगवेगळे नाटक, नृत्य, कला किंवा वादन, गायन हे सर्व प्रकारांमध्ये आम्ही भाग घेत असतो.
0: तुम्हाला दोघींना लिहायची आवड आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते छंद आहेत तुमचे?
1: आम्हाला नृत्य करायला पण खूप आवडतं.
0: आणि तुला हर्षद?
1: मला मेहंदी काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला.
0: तू कधी, तुम्ही दोघीही म्हणजे तुझ्या कविता उत्कर्षा आणि तुझी कथा शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी सादर करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का शाळेमध्ये?
1: हो, नेहमीच मिळते.
0: मग काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी?
1: त्यांना नेहमी माहिती असतं की आम्ही दरवेळेस कथा किंवा गोष्टी काहीतरी नवीन सांगणार आहोत, त्यामुळे तेही नेहमी उत्सुक असतात की आम्ही यावेळेस कुठली कथा सांगणार किंवा कुठली कविता सांगणार.
0: तुम्हाला दोघींना काय व्हायचंय ग मोठं झाल्यावर?
1: मला UPSC MPSC मध्ये जायचं आहे.
0: आणि तुला?
1: मलाही UPSC आणि MPSC मध्ये.
0: दोघींचं पण म्हणजे ध्येय तेच. उत्कर्ष, आता जाता जाता आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एखादी तुझी छान छान कविता ऐकव.
1: ठीक आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी डोळ्यात आणतो पाणी, तर कधी आणतो ओठांवरती गाणी, कधी अंधार बाजूला सरून वाट दाखवतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी शिकतो तर कधी शिकवतो, कधी पोट भर हसवतो तर कधी मात्र निराशेने रडवतो, पण पुन्हा आशेच्या वाटेवर हा नेऊन ठेवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हरल्यावर जिंकण्याची उमेद देतो, निराशेवर आशा ठेवण्याची हिंमत देतो, चुकल्यावर पश्चातापाची जाणीव, तर दुःखात सुखाची उणीव भासवतो. त्यामुळेच आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. रोज नवीन आशा, तर दुःखात बुडालेली सुखाची दिशा, आणण्याची हिंमत आणि दुरावलेल्या नात्याची किंमत, सगळं काही सांगतो, ऐकवतो, दाखवतो, शिकवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण जपायचा असतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो.
0: वा वा वा वा, खूप छान. क्षणावरती तू ही कविता केली आहे की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो आणि तो काहीतरी देऊन जातो आपल्याला.
1: हो,
0: तो ओळखता आला पाहिजे की त्याने काय दिलं त्या क्षणाने आपल्याला. तुम्ही आज आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही रेडिओ ऐकता का ग रोज?
1: हो, रोज नाही, कधी कधी.
0: आणि आपला हा जो गंमत जम्मत कार्यक्रम आहे तो ऐकता कधी?
1: हो,
0: कधी ऐकलाय तुम्ही हा कार्यक्रम आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं?
1: मी इथं आलेलीच आहे, आधीच्या वेळेस नाटक घेऊन आमच्या मॅडम आले होत्या, आशा माळते मॅडम, तेव्हा एकदा ऐकलं होतं. त्यातले नाटक आवडलं होतं मला खूप जास्त.
0: आत्ता आपले मित्रमैत्रिणी तुमच्या एवढे जे हा कार्यक्रम ऐकतायत आकाशवाणीवर, त्यांना तुम्ही काय सांगाल की अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला पाहिजे आणि कसं करायची संधी मिळते जर तुम्ही ठरवलं तर?
1: आपण आपल्यातले छंद ओळखले पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी छंद असतं, आपण फक्त ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, एवढंच.
0: आणि त्याला वेळ दिला पाहिजे.
1: वेळ दिला. माझ्या मते कला ही विचार प्रक्रियेला सक्रिय करते, असं APJ अब्दुल कलाम म्हटलेले आहे. आणि कलेशिवाय जगणं म्हणजे हवेशिवाय फुगाच असतो, असाही त्यांचा एक सुंदर पाठ आहे, तो मी वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. त्यामुळे आपल्या अंगात जी कला असेल ती आपण जोपासली पाहिजे, आणि फक्त जोपासली नाही पाहिजे तर ती पुढे घेऊन गेली पाहिजे, कारण कलेमुळेच आपले विचार सक्रिय होतात आणि आपण विचार करण्याची कार्यक्षमता वाढते.
0: उत्कर्ष आणि हर्षदा दोघी तुम्ही इतक्या सारख्या दिसतात की मला कोण उत्कर्ष आहे आणि कोण हर्षदा आहे लवकर पटकन समजत नाहीये. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता दिसत नाहीये, पण माझ्या समोर मात्र तुम्ही बसलेले आहात आणि इतक्या छान तुम्ही बोलताय दोघी, तुमच्या वयाच्या मानाने मला कौतुक वाटतंय तुमचं. पण आज तुम्ही इथे आलात आणि उत्कर्षा तू तुझ्या इतक्या छान छान कविता आपल्या मित्रांना ऐकवल्या आणि हर्षदा तू इतकी छान कथा तुझी ऐकवली, त्यासाठी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: मित्रांनो, उत्कर्षा जोशी आणि हर्षदा जोशी या आपल्या दोघी मैत्रिणींच्या कथा आणि कविता आज तुम्ही ऐकल्यात आणि त्यांच्या या कथा कविता ऐकल्यानंतर आता तुम्हालाही लिहावंसं वाटतंय ना? तर मग मित्रांनो, नक्की प्रयत्न करा.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते नयन पवार यांच्यासह. आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: श्रोते हो, गम्मत जम्मत हा कार्यक्रम इथं संपला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, पहाटेचे 2:25 झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया बालगंधर्व या चित्रपटातील आनंद भाटे, शंकर महादेव आणि इतर यांच्या स्वरातील स्वानंद किरकिरे यांचं गीत, संगीत कौशल इनामदार यांचं.

यापुढं ऐकूया अभय जोधपूरकर, प्रियंका बर्वे, दीपिका जोशी दातार यांच्या स्वरातील समीर विध्वंस यांचं गीत. संगीत आहे ऋषिकेश सौरभ जसराज यांचं, चित्रपट डबल सीट.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट तुला शिकवीन चांगलाच धडा, रचना आहे संदीप खरे यांची.

यापुढं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं प्रियदर्शन जाधव यांचं गीत ऐकूया, चित्रपट जत्रा. स्वर आहे अजय आणि आनंद शिंदे यांचा.

आता बालगंधर्व या चित्रपटातील आनंद भाटे यांच्या स्वरातील गीत आपण ऐकणार आहोत. गीत स्वानंद किरकिरे यांचं, तर संगीत कौशल इनामदार यांचं.

श्रोते हो, यापुढं शब्बीर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील प्रवीण देवणे यांचं गीत ऐकूया. संगीत अनिल मोहिले यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे दे दणादण.

या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम इथंच संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पहाटेचे 3 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर. आज ऐकूया या रूपकाचा भाग दुसरा.

श्रोतेहो नमस्कार. मोहम्मद रफी हे केवळ एका श्रेष्ठ पार्श्वगायकाचं नाव नाही, तर ते पार्श्वगायनातील एक घराणं बनलेलं आहे. अलौकिक मधुर गळा ही जन्मतःच त्यांना मिळालेली देणगी, पण गायन कलेवर आत्यंतिक प्रेम, संगीतकारांच्या कौशल्यावर निष्ठाभाव, अचूकता आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर रफी साहेबांनी अव्वल असं स्थान मिळवलं. आजच्या काळातल्या गायकांच्या समोरही मोहम्मद रफी आणि त्यांची गायकी आदर्शवत असते, म्हणून ते रफी घराणं. नौशादजी त्यांच्या संदर्भात म्हणाले होते, गूंजते हैं तेरे नगमों से अमीरों के महल, झोपड़ों में भी गरीबों के तेरी आवाज है. अपनी मौसीकी पे सबको फक्र होता है, मगर मेरे साथ ही आज मौसीकी को तुझ पर नाज है.

ज्येष्ठ रसिकांना आठवत असेल की 1948 मध्ये जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा सर्व देश शोकाकुल झाला. त्यावेळी रफींच्या आवाजातलं एक गीत ऐकताना भारतीय जनतेचे डोळे पाणावत होते. त्यांच्या स्वरातला दर्द अंतःकरणाला भिडत होता. गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि गीत होतं सुनो सुनो ए दुनिया वालो बापू की ये अमर कहानी. आणि या अजरामर गीताचे संगीतकार होते हुस्नलाल भगतराव.

स्वतःसाठी पहिल्यांदा दुसरा आवाज वापरला तो होता मोहम्मद रफी यांचा. चित्रपट होता 1947 साजन आणि गीताचे शब्द होते हमको तुम्हारा ही आसरा तुम हमारे हो न हो. आणि त्यांच्याबरोबर होत्या पार्श्वगायिका ललिता देऊळकर, ज्या पुढे ललिता देऊळकर फडके झाल्या. आणि या गीताचे संगीतकार होते सी रामचंद्र.

0: या अनुषंगानं आजचे लोकप्रिय संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्याशी आम्ही बोलायचं ठरवलं. श्रीधरजी नमस्कार. फडके कुटुंबाचा आणि रफी साहेबांचा ऋणानुबंध कसा होता त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: खरं म्हणजे रफी साहेबांचा आणि माझ्या आईचा जास्त परिचय होता. म्हणजे माझी आई म्हणजे पूर्वाश्रमीची ललिता देऊळकर आणि ती हिंदी सिनेमामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक आघाडीची गायिका होती. 40 साधारणतः 45 पासून ते 48-49 पर्यंत 4-5 वर्ष तिने भरपूर गाणी गायली आणि त्यावेळेला रफी साहेबांबरोबर देखील तिची काही गाणी होती. म्हणजे असं तिने बरेच वेळा सांगितलेलं की ते ती आणि रफी साहेब आणि आणखी काही परिचित ट्रेनमधनंही प्रवास करायचे कारण सर्वांचा तो तसा खडतर काळ होता. आणि ती सांगायची की रफी साहेब अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व, अत्यंत सभ्य व्यक्तिमत्व असं होतं. आणि कोणालाही जर काही त्यांना सहाय करायचं असेल तर ते गाताना किंवा गायकाला ते सांगायचे कसं गा कसं गा आणि सांभाळून घ्यायचे हा त्यांचा फार मोठा गुण होता. आणि माझ्या आईने जी तिची बरीचशी गाणी त्यांच्यावर गायली तर त्याची दोन गाणी अतिशय प्रसिद्ध आहेत. म्हणजे पी रामचंद्रांनी संगीतबद्ध केलेली एक म्हणजे साजन चित्रपटातील तुम हमारे हो न हो हमको तुम्हारा ही याद करा हे रफी साहेबांबरोबर गायले, किंवा दुसरं मोरे राजा हो ले चल नदिया के पार हे गाणं गायलेलं आहे.

तिथे नंतर म्हणजे लग्नानंतर देखील तो छान राहिला होता. अतिशय आमच्याकडे काही काही वेळेस आले देखील आहेत, मला अजून आठवतं. आणि बाबूजींच्याकडे त्यांनी बरीचशी गाणी गायली आहेत हिंदीमध्ये. त्यातलं पहिलं गाणं मला जे मी फारच लहान होतो पण मला माहितीच आहे ते मी संत जनाबाई चित्रपटातील विठ्ठल की घागरी गिरीधर नागरी हे हिंदी गाणं होतं, नरेंद्र शर्मांनी लिहिलेलं. आणि त्याच्यानंतर सजनी नावाचा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये एक अप्रतिम गाणं होतं. ते दुर्दैवाने फार त्याला लोकप्रियता मिळाली नाही. कहू क्या कोण हू क्या इसी रास्ते का चिराग हू असं ते एक

सदृश दीपचंदी ताला मधलं गाणं होतं आणि रफी साहेब इतके सुंदर गायले होते. आता रफी साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर अत्यंत सुरेख सुरेल आवाज, त्या आवाजामध्ये ते स्वर जे लावायचे त्याच्या स्वरांमध्ये एक ओलावा असायचा. ओलावा असायचा म्हणजे काय ते आपल्या अगदी मनाला पोचायचं, त्यांचं गाणं मला लागायचं ते गाणं. आणि नंतर उच्चार छान, म्हणजे हिंदी असो उर्दू असो उच्चार स्पष्ट आणि बरोबर गाण्याला काय पाहिजे ते त्यांच्यातनं ते एक्सप्रेशन म्हणणं भावामधनं ते मिळालं.

0: रफी साहेबांचं एखादं गाणं तुम्हाला आठवत असेल तर त्याची झलक आम्हाला ऐकायला आवडेल.
1: मी त्यांचा खरं म्हणजे त्यांच्या गाण्याचा भक्तच आहे. समजा आपण इंग्लिश मिळाली फॅन म्हणतो, मी भक्त म्हणतो की कितीतरी त्यांची गाणी मला माहिती आहेत, पाठ आहे, त्यांचे शब्द पाठ आहेत. आता इतर संगीतकारांकडे गायले तरी हजारो गाणी आहेत. त्यातली दोन गाण्यांचा मी करतो, एक बर्मनदासचं त्याचा मधलं गाणं, नंतर दुसरं शंकर जयकिशनजींचं प्रोफेसर मधलं हे गुलबदन हे गाणं, आणि दुसरं किती पलकों में झूठा गुस्सा बंदक पलकों में प्यार जीना है मुश्किल. तर जीना मधला तुम्ही जीना ही मुश्किल हे कसं त्यांनी मुश्किल कसा शब्द म्हटलाय बघा, हे रफी साहेबांचं वैशिष्ट्य. त्यानं तिसरं रवी साहेबांचं चौधरी का चांद हो, अप्रतिम गाणी. बाबूजींकडे त्यांनी दरार चित्रपटामध्ये देखील गाणी गायली होती. तो साधारणतः 71 भारताचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये ते आणि आशाबाई श्रीमती आशा भोसले यांच्याबरोबर त्यांची दोन ड्युएट्स होती. त्यातले अशा प्रकारे साधारणतः अशा सारखी चाल होती, अप्रतिम गाणं होतं ते. किंवा प्यार की जीत म्हणून बाबूजींचा पिक्चर होता, त्याच्या त्यांचं म्युझिक होतं, आणि कमर जलाला बाबूजींचं गाणं, आणि ते गाणं खूप लोकप्रिय होतं. एक ते त्यातलं गाणं होतं इस जग में कहीं भी रहो मेरी प्रीत दूर ना गई. आणखी त्यांचं गाणं आहे त्या प्यार की जीत मधलं, ते गाणं खूप लोकप्रिय होतं. जाने तेरे अखियों ने देखा है क्या, देखा है क्या, पानी से निकला है चांद में आ, पानी से निकला है चांद में आ. हे गाणं अप्रतिम, ते आणि आशाबाईच गायले होते. तर ते गाणं खूप लोकप्रिय होतं. आणि तुम्हाला आणखी एक गंमतशीर आणि छान आठवण सांगतो, म्हणजे बाबूजी आणि माझी आई त्यांचं जेव्हा लग्न झालं 1949 मध्ये, तर रफी साहेबांनी त्याच्यात मंगलाष्टकं गायली होती. म्हणजे सगळ्यांना ऐकून जरा आश्चर्य वाटेल, पण अगदी फार छान किस्सा होता. आता आईला मी माझ्या विचारलं की बाबूजीने विचारलं होतं मध्ये की काय नेमके शब्द होते, तर ते म्हणले मला काय आठवत नाही. मग शेवटी रणजित देसाईंच्या पत्नी सुप्रसिद्ध लेखिका माधवी देसाई या आल्या होत्या लग्नाला, त्या भाईजी पेंढारकरांची कन्या. तर ते भाईजी आणि त्यांचे सगळे कुटुंब लग्नाला आलो होतं. तर त्यांना म्हटलं मावशी मला जरा सांगाल का तुम्ही होता, त्या म्हणले मी लागत, पण मला फक्त दोनच ओळी आठवतात, आणि त्या म्हणजे सुधीर फडके और ललिता की जोडी, जैसी चांद और चकोर, अशा काहीतरी त्या दोन ओळी हिंदीमध्ये त्यांनी लिहून आणले होते. त्यांनी म्हटले होते
0: युगकर्ते संगीतकार गायक सुधीर फडके म्हणजे आपले बाबूजी यांना रफींना आपल्या चित्रपटासाठी एक गाणं शिकवायचं होतं, आणि ते रफी साहेबांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणार होते. पण रफी त्यांना म्हणाले, बाबूजी संगीतकार हा गायकाहून मोठा असतो, आणि स्वतः अगदी वेळेवर त्यांच्या घरी हजर झाले आपल्या हार्मोनियम सगळ.

लता दीदींच्या संदर्भात मजरूह सुलतानपुरी यांचं एक शेर आहे, मेरे लफ्जों को जो छू लेती है आवाज तेरी, मेरे लफ्जों को जो छू लेती है आवाज तेरी, सरहदें तोड़ के उड़ जाते हैं आशार मेरे। त्यांचे हे शब्द रफी साहेबांच्या बाबतीतही अगदी 100% खरे आहेत। या तिथ्याशी मला तुम्हाला एका आणखी गीताची आठवण करून द्यावीशी वाटते। 1960 सालचा चित्रपट होता बरसात की रात, गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार रोशन, अभिनेत्री मधुमालाचं अनुपमेय ओलेत सौंदर्य, त्यातला साधा निर्मळ अवखळपणा आणि रफी साहेबांचा पावसाच्या थेंबात मादकतेच्या सरी घेऊन येणारा स्वर।

रफी साहेबांच्या सांगीतिक जीवनातले आणखी एक महत्त्वाचे संगीतकार म्हणजे ओपी नय्यर. रफी गमतीनं त्यांना म्हणते, यूं तो हमने लाख संगीतकार देखे मगर ओपी जी तुमसा नहीं देखा. ओपीजींच्या ताज्या तवान्या, उमलत्या गुलाबासारख्या घमघमत्या, उत्फुल्ल कारंजासारख्या उसळणाऱ्या उडत्या चाली, या चालींनीच रसिकांना वेड लावलं होतं. तशात एल्विस प्रिस्ले ऑफ इंडियन स्क्रीन अशी इमेज असलेल्या शम्मी कपूरजींच्या चैतन्यमय नृत्याभिनयाला आवाज होता तो रफी साहेबांचाच. मग संगीत ओपी नय्यर साहेबांचं असो किंवा शंकर जयकिशनजींचं, आपण ओपी नय्यर आणि शंकर जयकिशनजी यांच्या गीतांची झलक ऐकूया.

श्रोते हो, सांगण्याचा मतितार्थ एवढाच की कुठलंही गाणं तितक्याच ढंगदार रीतीनं गाण्याचं रफी साहेबांचं कौशल्य खरोखरच लाजवाब होतं.

लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, गीता दत्त, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल प्रत्येक सहगायिकेच्या स्वरांशी त्यांचा स्वर सुसंगत ठरला, खुलला

जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित झालेलं एक मजेदार द्वंद्वगीत रफी आणि गीता दत्त यांनी किती मजा घेऊन गायलेलं आहे. संगीत पुन्हा एकदा ओपी नय्यर साहेबांचं आणि गीतकार मजरू सुलतानपुरी.

जॉनी वॉकर यांचं खरं नाव बद्रुद्दीन काझी. काही दिवस मुंबईला बेस्ट कंपनीमध्ये कंडक्टर म्हणूनही त्यांनी नोकरी केली. गुरुदत्तजींसमोर मद्यपी माणसाचा अभिनय त्यांनी असा काही झकास वठवला की गुरुदत्तने त्यांना जॉनी वॉकर हे नाव दिलं. 1956 साली मुंबई नगरीच्या जादूचं वर्णन करणारं CID चित्रपटातलं गीत मजरू साहेबांनी लिहिलं, ओपी नय्यर यांनी त्याला संगीत दिलं आणि मोहम्मद रफी यांनी ढंगदार गायन शैलीनं ते अजरामर केलं.

0: राजा।
1: संगीतकार उषा खन्ना वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्या। ओपी नय्यरना त्या गुरुस्थानी मानत। 1959 साली दिल देके देखो या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली। पहिलीच फिल्म होती, पहिलंच गाणं रेकॉर्ड होणार होतं आणि समोर विख्यात गायक होते मोहम्मद रफी। त्या आधीच संकोचलेल्या। एवढ्याशा संगीत दिग्दर्शिकेला तिथं पाहून रफी साहेब म्हणाले, अरे संगीत देणं हे तर पुरुषांचं काम आहे, इथे स्त्रियांचं काय बरं काम। उषाजी आणखीनच संकोचल्या। तेवढ्यात रफी साहेब आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये दिलखुलास हसत समजुतीच्या स्वरात म्हणाले, अहो उषाजी तुमची गंमत केली, आपल्याकडे सरस्वती देवी, जद्दनबाई अशा अनेक थोर संगीतकार होऊन गेलेले आहेत, या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, आगे बढ़ो। दिल देके देखो चित्रपटाची सर्व गाणी रातोरात हिट ठरली।

रफींनी हेमंत कुमार आणि किशोर कुमार यांनी संगीत दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांसाठी सुद्धा गायन केले. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर 1981 चलती का नाम जिंदगी हा चित्रपट, बंद मुठ्ठी लाख की हे गीत रफी, किशोर कुमार आणि मन्नादा यांनी गायलं होतं आणि संगीत होतं किशोरदांचं. हे गीत रफी निवर्तल्यावर पडद्यावर आलं हे मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं. तलत महमूद आणि किशोर कुमार यांच्यासाठी त्यांनी पार्श्व

गायन केलं. उदाहरणार्थ शरारत हा चित्रपट. 1959 या चित्रपटामध्ये अजब है दास्ता तेरी ए जिंदगी हे गाणं होतं आणि रागिणी या 1958 चित्रपटामध्ये मनमोरा बावरा हे गाणं त्यांनी गायलं होतं. 1956 साली भागम भाग या चित्रपटासाठी हमे भाई डर है हे गाणं रफी साहेबांनी गायलं होतं आणि पडद्यावर होते किशोर कुमार आणि मास्टर भगवान.

60 दशकात खय्याम साहेबांनी रफींकडून अनेक गैरफिल्मी गजला गाऊन घेतल्या आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या लाला रुख चित्रपटासाठी रफींनी है कली कली के लप्पर तरे हुस्न का फसाना हे उडत्या चालीचं गीत गाताना इतका हळूवार स्वर लावलाय की प्रथम श्रवणी तो तलत महमूद यांच्या स्वराशी जवळीक साधतो. चित्रपटाचे नायक तलत महमूदच होते हे आपल्याला ठाऊक आहेच. याच खय्याम साहेबांच्या संगीतानं समृद्ध झालेल्या शोला और शबनम या चित्रपटामध्ये रफी साहेबांनी जाने क्या ढूंढती रहती है ये आंखें मुझे हे गीत असं गायलं होतं की हळुवार उत्कटतेचा तो सर्वोत्तम नमुना ठरावा. आणि सर्वात कळस म्हणजे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि रफी साहेबांनी गायलेलं द्वंद्वगीत जीतही लेंगे बाजी हमको.

श्रोतेहो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक महम्मद रफी यांच्या गीतांवर आधारित रूपकाचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन मंगला खाडीलकर, निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची

श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आता सादर करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये एकच गीत सादर होईल. गायिका आहे तन्वी कटरे, गीत आहे देविदास फुलारी यांचं, तर संगीत आहे आनंदी विकास यांचं.

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम. कलाकार आहेत शिवांग मिश्रा, यांचं सत्तार वादन आपण ऐकणार आहोत. राग जौनपुरी. विलंबित गत झपतालात तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे निश

0: श्रोतो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आत्ताच आपण ऐकला. सत्तारवादक शिवांग मिश्रा यांचं राग जौनपुरीमधील सादरीकरण होतं. त्यांना तबल्यावर साथ केली होती निशांत चिंचोरे यांनी.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, पहाटेचे 4:30 वाजले आहेत. सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चिंतन उपाध्याय यांचं गायन. राग भैरव, ध्रुपद झपतालात निबद्ध आहे. त्यांना पखवाजावर साथ आहे ऋतुराज भोसले यांची.

0: नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथंच संपला. कार्यक्रमात आपण ऐकलं चिंतन उपाध्याय यांचं राग भैरवमधील गायन, पखवाजावर साथीला होते ऋतुराज भोसले.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक चित्रपटातील गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीत अनिल अरुण यांचं, तर स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि मल्लेश यांचा.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

गीतबहार कार्यक्रमात यापुढे ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत, गीतकार जगदीश खेवूडकर, चित्रपट आराम हराम आहे.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता आपण ऐकूया. रचना आहे दादा कुंडके यांची, गायक महेंद्र कपूर, चित्रपट राम राम गंगाराम.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आता संपला. पहाटेचे 5:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो,
1: पहाटे से 5:30 वाजत आहेत। भावधारा हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अनुराधा कुबेर यांच्या स्वरातील संत तुकाराम यांची रचना, संगीत राजा फाटक यांचं।